मध्यमेरी 239° एक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह प्रसार भारतीच्या व्यवसाय OTT प्लॅटफॉर्मवरील आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 27 श्रावण शके 1948 अर्थात 18 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

सतीश आगरकर यांच्या स्वरात अर्वला स्तोत्र आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. सकाळचे 6:10 झाली आहेत. ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले आणि सहकारी यांच्या आवाजात भोपाळी आपण ऐकली. गीतरचना होती पी सावळाराम यांची. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तीरचना अजित कडकडे यांच्या स्वरात.

अजित गडकरी यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती रचना पण ऐकली. श्रोते प्रभात वंदन कार्यक्रमात यानंतरची भक्ती रचना जयतीर्थ मेहुंडी यांच्या स्वरात.

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतो, यानंतर ऐकूया कृषी वार्ता. यामध्ये दुग्ध व्यवसाय याविषयी माहिती.
1: मंडळी, शेतीला पूरक म्हणून आपण दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरित गायी, गावठी दुधाळ गायी आणि दुधाळ म्हशी या पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा जर व्यवसाय आपण केला तर निश्चितपणाने शाश्वत धंदा आपल्याला होऊ शकतो आणि आर्थिकदृष्ट्या देखील तो आपल्याला परवडू शकतो. मंडळी, या गोष्टीचा विचार करून आपण दुग्ध व्यवसायाकडं चांगल्या नजरेने बघायला हवं. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी साधारणतः 300 मिलीलिटर दुधाची आवश्यकता असते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढवणं हे फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गायीपासून 45% तर म्हशीपासून 52% दूध मिळतं असं समजलं जातं. पण यात सध्या तरी उलटं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. दुधामध्ये पाणी, कार्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व इत्यादी भरपूर प्रमाणात असल्यामुळं दूध हे आपल्याकडं पूर्णान्न मानलं जातं. गायीच्या 1 लिटर दुधातून 600 किलो कॅलरीज तर म्हशीच्या 1 लिटर दुधापासून साधारणतः 1000 किलो कॅलरीज आपल्याला मिळत असतात. दुधापासून अनेकविध पदार्थ आपल्याला तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी आपण लक्षात घ्यायला हव्यात. किमान 5 ते 10 दुभत्या गायी म्हशी आपल्याकडे असायला हव्यात. त्यांच्या संगोपनासाठी सर्व सोयी आपण तयार ठेवाव्यात, जसं की पिण्याचं पाणी, लाईट, वाहतुकीचा रस्ता, गोठा आणि साधारणतः शहरापासून 10 ते 20 किलोमीटर अंतरावर आपला गोठा असणं अपेक्षित आहे. नजीकच पशुवैद्यकीय दवाखाना असावा. या किमान बाबी दुग्ध व्यवसायासाठी खूप महत्वाच्या आहेत. मंडळी, फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी दुधाळ गायींची आणि म्हशींची निवड करावी. दुधाळ गायींची खास वैशिष्ट्ये असतात, त्या वैशिष्ट्याच्या आधारे गायी खरेदी कराव्यात. त्याचप्रमाणे म्हशींची देखील निवड करावी. दुग्ध व्यवसायासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वितांच्या गायी किंवा म्हशी निवडाव्यात. त्यांचं वय हे साधारणतः 3 ते 4 वर्षाचं असावं. त्या वर्षाला एक वेद देणाऱ्या असाव्यात, निरोगी असाव्यात. दुग्ध व्यवसायासाठी जर्सी, होल्स्टीन, फ्रिजियन, देवणी, गीर, थरपारकर या गायी पाळाव्यात. तर दिल्ली, मुर्हा, पंढरपुरी, जाफराबादी इत्यादी जातीच्या म्हशी पाळाव्यात. गायी म्हशीसाठी गोठा हा आदर्श असावा. गायी म्हशींची संख्या 16 पर्यंत असेल तर एकरी पद्धतीचा गोठा असावा आणि 16 पेक्षा जर जास्त संख्या असेल तर मात्र दुहेरी गोठा असणं अपेक्षित आहे. जनावर बांधताना ते तोंडाकडे तोंड करून अगर शेपटीकडे शेपटी करून बांधावीत, म्हणजे दूध काढणंही आपल्याला सोयीचं होतं. गोठ्याची जमीन सिमेंटच्या कोबेची असावी. मूत्र वाहण्यासाठी शेपटाच्या बाजूने नळी असावी. गोठ्याची उंची साधारणतः 14 ते 15 फूट असावी. भरपूर आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा हौद मोकळ्या जागेत असावा. गायी म्हशींना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या किमान 3% वाढलेला आणि हिरवा चारा आपण देणं हे अपेक्षित आहे. प्रत्येक लिटर दुधापाठीमागं 300 ते 400 ग्रॅम पशुखाद्य तर 50 ते 100 ग्रॅम क्षार मिश्रण देणं हे महत्त्वाचं आहे. अ, ब, क आणि ई या जीवनसत्वांसाठी हिरवा चारा दिला गेलाच पाहिजे, म्हणजे दुधात घनपदार्थांचं म्हणजेच फॅटचं प्रमाण आपल्याला चांगलं मिळेल. अलीकडे जैविक दूध निर्मितीला देखील खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. गायी म्हशींना घटसर्फ, फऱ्या, फाशी, ब्रुसेलिओसिस इत्यादी जीवाणूजन्य आजार होत नाहीत ना याची काळजी घ्यावी. शिवाय बुळकंडी, लाळ्या खुरकत, रेबीज, डेंग्यू इत्यादी रोगांपासून देखील त्यांचं संरक्षण करावं. त्यासाठी वेळोवेळी

0: लसीकरण करून घ्यावं म्हणजे जनावरांचं आरोग्य चांगलं राहील. या व्यवसायाकडं आपण केवळ व्यवसाय म्हणून न बघता आर्थिक उत्पन्नाचा स्रोत म्हणून जर पाहिलं आणि त्यानुसार त्याची योजना केली तर नक्कीच आपल्याला त्यापासून 2 पैसे जास्तीचे मिळू शकतील.
1: कृषी वार्ता यामध्ये दुग्ध व्यवसाय याविषयी माहिती आपण ऐकली. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: होमिओपॅथीचे प्रमुख वैशिष्ट्य सांगत असताना, होमिओपॅथीने समान लक्षणे निर्माण करणारी औषधं जर आपण दिली तर शरीरामध्ये आधीच आजाराच्या रूपाने उपस्थित असलेला आजार हा त्या औषधांच्या उपचार पद्धतीमुळे निघून जात असतो. त्याच्यामध्ये औषधे इतकी सूक्ष्म प्रमाणात असतात की ज्याला आपण असं म्हणू शकतो की ती इतकी डायल्यूट केलेली असतात की नॅनोटेक्नॉलॉजी सारखी ती काम करत असतात. तसंच होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा स्वतंत्र अभ्यास करून औषध दिले जाते. होमिओपॅथीचं हे वेगळेपण होमिओपॅथीला इतर औषधशास्त्रांपेक्षा वेगळे ठरवते. नैसर्गिक उपचार शक्ती असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढून स्वतःहून त्या प्रतिकार शक्तीला ती ताकद आणि ती चेतना मिळते, ज्याच्यामुळे आजार बरे होण्याची प्रतिक्रिया गतिमान होते. होमिओपॅथीला कुठेही साईड इफेक्ट नसल्यामुळे जनसामान्यांमध्ये ती अतिशय लोकप्रिय होत आहे. होमिओपॅथी जेव्हा कोणताही आजार किंवा पेशंट दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते तर होमिओपॅथीचा मूळ सिद्धांत असा आहे की होमिओपॅथी ट्रीट्स द पेशंट नॉट द डिसीज. म्हणजे होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास केलाच जातो, परंतु त्यासोबत होमिओपॅथिक ज्या पेशंटला जो आजार असतो त्यासोबत त्याच्या स्वभावाचा, त्याच्या वर्तणुकीचा आणि त्याच्या एकंदरीत नेचरचा आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून औषध दिले जाते. त्यामुळे होमिओपॅथीची उपचार पद्धती इतरांपेक्षा वेगळी ठरते आणि त्या वेगळ्या ठरण्याच्यामुळे ती अतिशय जुनाट व असाध्य आजारही दुरुस्त करू शकते. वेगळेपण आता लोकांना समजल्यामुळे लोक होमिओपॅथीकडे खूप मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत आणि अतिशय जुने आजार जसं ॲलर्जिक रायनायटिस असेल, संधिवात असेल, अस्थमा असेल, परत परत होणारे मुतखडे असतील, कोणतेही ॲलर्जीचे डिसीज असतील, तसेच ॲटोइम्युन डिसीजेसमध्ये पण ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. होमिओपॅथिक शास्त्राला जसा स्कोप दिवसेंदिवस वाढतोय त्याचं मुख्य कारण हेही असू शकतं, कारण की लोकांच्या मध्ये असलेले ताणतणाव वाढण्याच्यामुळे त्यांचे आजार वाढतायत. आणि होमिओपॅथीमध्ये ताणतणावांचा अभ्यास का केला जातो, कारण होमिओपॅथी ही मनाचा अभ्यास करणारी पॅथी आहे आणि होमिओपॅथीने मनाचा अभ्यास केल्यामुळे आजच्या ताणतणावाच्या काळामध्ये ती पेशंटला, रुग्णांना व सगळ्यांनाच अतिशय फायद्याची ठरते आहे. होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असल्यामुळे ताणतणावांवर तर ती काम करतेच, त्यासोबत ताणतणावांच्यामुळे निर्माण झालेल्या अनेक आजारांना दुरुस्त करण्याचं काम होमिओपॅथी करते.
0: आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमापण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोत्यांनो, सकाळसाठी 6:50 झाली आहेत. ऐकूया परिसर.
1: श्रोत्या हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोत्या हो, आजच्या कार्यक्रमात पर्या

0: पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोते हो नमस्कार. भारत सरकारने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक महत्वाचे कायदे बनवले आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा 1986, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हा कायदा एक छत्री कायदा अम्ब्रेला लेजिस्लेशन म्हणून ओळखला जातो. भोपाळ वायू दुर्घटनेनंतर या कायद्याची निर्मिती झाली. या कायद्यान्वये केंद्र सरकारला पर्यावरण प्रदूषित नियंत्रण करण्याचे आणि हानिकारक पदार्थांचे नियमन करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले. जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1974, वॉटर ऍक्ट 1974 या कायद्यानुसार नद्या, तलाव आणि भूजलाचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB आणि SPCB स्थापन करण्यात आले आहे. हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981, एअर ऍक्ट 1981 कारखाने आणि वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता राखण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 दुर्मिळ होत चाललेले प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचे रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये घोषित करण्यासाठी हा कायदा अंमलात आणला गेला. वन संवर्धन कायदा 1980, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 जंगलतोड थांबवणे आणि वन जमिनीची वापर केवळ वन कामांसाठीच होणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा उद्योगांना कडक शिक्षा, फाईन आणि इम्प्रिझनमेंट आणि दंडाची तरतूद सुद्धा केली आहे. राष्ट्रीय हरित लवाद NGT पर्यावरणाशी संबंधित खटले जलद गतीने सोडवण्यासाठी भारत सरकारने 2010 राष्ट्रीय हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGTची स्थापना केली. हा एक विशेष न्यायाधिकरण आहे जो पर्यावरणाविषयक विवादांवर थेट सुनावणी घेऊन जलद निर्णय घेतो. भारतातील पर्यावरण कायद्यामध्ये एन्व्हायरमेंटल लॉ सातत्याने मोठे बदल होत आहे. सध्या हवामान बदल, कार्बन उत्सर्जन, हरित ऊर्जा आणि कॉर्पोरेट जबाबदारी यासारख्या मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. भारतातील पर्यावरण कायद्यामधील प्रमुख आणि उद्देशमय मुख्य इमर्जिंग ट्रेंड्स हरित लवाद आणि कडक नियम नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अँड स्ट्रिक्टर रेग्युलेशन्स मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमुळे पर्यावरणाविषयक खटले जलद गतीने निकाली काढले जात आहेत. हे प्राधिकरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलत आहे. दंड आणि भरपाई प्रदूषण करणाऱ्यावर उद्योगांवर प्रदूषण करता पैसे देईल पल्युटर पे प्रिन्सिपल या तत्वावर आधारित मोठा आर्थिक दंड लावला जात आहे. हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन क्लायमेट चेंज अँड कार्बन रेग्युलेशन्स कार्बन कपात भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या वचनानुसार नेट झिरो 2026 उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रासाठी कार्बन उत्सर्जनाने नियम अधिक कडक करण्यात आले आहे. हरित ऊर्जा रिन्युएबल एनर्जी सौर ऊर्जा पवन ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनाला कायदेशीर व धोरणात्मक प्रोत्साहन दिले जात आहे.
0: श्रोते हो आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सकाळचे 6:55 झाली आहेत. यानंतर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा काही क्षणातच.
1: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो आणि नको काय म्हणतेस?
2: तात्या, त्याचे दात लई बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
2: मग चालते की?
3: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
0: श्रोते, आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषा

सात वाजता सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजेतवाने. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम. गाणी मनातली आपण ऐकू शकाल 7:45. 8 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40. 8:55 लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:10 अमृत कलश. आज या कार्यक्रमामध्ये अभिनेते नागनाथ पाटील यांची मुलाखत. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 पुनःप्रसारित करण्यात येईल. प्रभातीचे रंग काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम सकाळी 9:30. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम. 11:00 गाता रहे मेरा दिल हा चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम. भावधारा भावगीतांचा कार्यक्रम 11:40.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. दुपारी 1 वाजता हिंदीतून बातम्या. 1:05 गीत बहार. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2 वाजता कृषीवाणी. 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:15 दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र. 2:30 नाद ब्रह्मय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्मिता वाघ यांचं गायन. त्यांनी गायलेला राग सावंत सावन आपण ऐकू शकाल. दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

तुमच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल ठीक 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात निनाद बागडे आणि सहकारी यांनी सादर केलेला पोवाडा. 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. 7:15 वृत्त विशेष आणि 7:30 किसान वाणी शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 हिंदी भक्ती संगीत. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 10:00 आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांवर आधारित पत्रोत्तरांचा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रशांत अग्निहोत्री यांच्या बासरी वादनामध्ये राग हंसध्वनी आपण ऐकू शकाल. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. श्रोते ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

मध्य लहरी 229 अंश 8 मीटर, अर्थात 1251 किलोहर्ट्झ वर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झ वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज दिनांक 18 ऑगस्ट 2026. श्रोत्यांनो, सकाळचे 7 वाजलेत. आयुष्यातील सर्वात

0: मोठी शिकवण म्हणजे स्वतःला समजून घेणं. जेव्हा आपण स्वतःला जाणतो तेव्हाच इतरांशी योग्य संवाद साधता येतो.
1: अहो ही यादी घ्या आणि उपासाचे चिन्ह सणा.
2: इतके एकादशी आणि दुपट्ठाशी म्हणजे तब्येतीचे बारा.
3: बंडू, या दिवसातल्या हवामानावर सण उपास आधारलेले असतात. सात्विक पौष्टिक शुद्ध उपासाचे जिन्नस आपल्या दांडेकरांच्या कडून आण, म्हणजे उपास सुद्धा मानवतील.
2: काही म्हटलं म्हणजे दांडेकर
3: आहेस तसं. परवा मी केळेवालीला म्हणाले केळीत की महाग कशी, तर म्हणाली दांडेकर क्वालिटी आहे. दांडेकर म्हणजे क्वालिटी हे तिला सुद्धा कळलं.
2: उगीच म्हणालो आई, दांडेकर आणि कंपनी म्हणजे उत्तम क्वालिटी, रास्त दर आणि नाविन्य हे आता सर्वमान्य झालंय.
4: दांडेकर मारुती चौक आणि विश्राम बाग सांगली.
0: श्रोते, एक निवेदन. जलसंधारणाचं महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अनुषंगानं मृद आणि जलसंधारण विभाग सांगलीच्या वतीनं महावॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर चं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता होणाऱ्या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. सांगलीतील वळचन कॉलेजच्या पाठीमागील गेट ते बापटमाळा आणि पुन्हा वळचन कॉलेजच्या पाठीमागील गेटपर्यंत यावेळी महावॉकेथॉन होणार आहे. स्वातंत्र्य दिनापासून प्रजासत्ताक दिनापर्यंत म्हणजेच 26 जानेवारी 2027 पर्यंत जलसंधारण अभियान राबवण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार 2.0, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, अमृत सरोवर आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यासारख्या उपक्रमांची माहिती या अभियानात जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. पुढील पिढीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी माती आणि पाण्याचं संवर्धन करणं ही सामूहिक जबाबदारी असून यामध्ये सक्रिय योगदान द्यावं आणि सांगलीतील महावॉकेथॉनसह जलसंधारण सप्ताहातील विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी सामूहिक जबाबदारीनं उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ मेना घोष यांनी केलं आहे. या महावॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना ऑनलाईन QR कोडद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहभागी नागरिकांना ई प्रमाणपत्र तसंच जलदूत म्हणून विशेष ओळख दिली जाणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम 3 विजेत्यांना आकर्षक पारितोषिकं आणि गौरवचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय जलसंधारण मोहिमेशी डिजिटल माध्यमातून जोडण्यासाठी रील फॉर सॉइल अँड वॉटर चॅलेंज ही विशेष इन्स्टाग्राम स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. 15 ते 30 वयोगटातील युवकांसाठी ही स्पर्धा असून सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर या अधिकृत हॅशटॅगसह 30 ते 60 सेकंदाची रील तयार करून युवक या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकतात. निवेदन आपण ऐकलं.
5: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
6: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
5: कधी दिग्मूड होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
6: तर कधी असते अपेक्षा.
5: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
6: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
5: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
6: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
7: दर मंगळवारी सकाळी 9:30
6: प्रभातीचे रंग,
5: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

रसिक श्रोते हो, आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 जरूर ऐका विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक सौभाग्यवती संध्या पाटील यांची शशांक लिमये।

घेतलेली मुलाखत. मध्यमधारी 239.61 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता प्रसार भारतीच्या OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: झिमझिमत्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी।

0: पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे। सकाळचे 7:07 होत आहेत। ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।
3: अजून 7 झालीत, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या।
4: सख्यांनो, श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य, सण समारंभ, व्रत वैकल्यांचे दिवस। यावेळी बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दडलाय श्रावण खजिना।
5: भिजल्या मातीत श्रावण आला, गवरी मंदी गवारा भाई मंगळा गवारा।
4: कलाकृती ग्रुपच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय आणि श्रावणाबद्दल बरंच काही।
6: फुगडी खेळू दण्णा दण्णा, रुपये मोजू खण्णा खण्णा, भान विसते खेताना, सर्वांचा मे राखताना, सर्वांचा मे राखताना।
4: तेव्हा ऐकायलाच हवा बुधवारी 19 ऑगस्टचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।
7: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका। विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा।
8: सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा गुज्जर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य बघा।
9: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 आणि शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
10: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर, सिर्फ 1 में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 की वैधता, सीमित अवधि का खास ऑफर। हर दिल जुड़े भारत बढ़े, BSNL के साथ आगे बढ़े। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800 180 1503 पर कॉल करें।

0: आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट. पुणे आणि परिसराला कोंडीमुक्त करण्यासाठी रस्त्यांचं जाळं उभारणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या 5 दिवसांच्या आयसीटी परिषदेला पुण्यात सुरुवात. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल फडणवीस यांनी माध्यमांना अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
1: मी माननीय पंतप्रधान

0: नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतलेली आहे. राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली. केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे. काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत, त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली आणि एकूणच केंद्र सरकारकडनं काय मदत अपेक्षित आहे या संदर्भात देखील मी त्यांना जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे. अतिशय चांगली चर्चा झाली आहे. पूर्वी देखील जेव्हा जेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागतो त्या त्यावेळी ती मदत मिळते, मग ती हायवेच्या संदर्भात असेल, रेल्वेच्या संदर्भात असेल किंवा आपला जो काही उत्तन विरार कॉरिडॉर असेल अशा विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात, आपल्या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात, अशा विविध संदर्भात वेगवेगळ्या स्टेजेसवर जे काही आपले प्रकल्प आहेत त्याची त्यांना माहिती देऊन आणि त्याला कसं एक्सपिडाईट करता येईल या संदर्भातला हा प्रयत्न होता.
1: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी म्हणजेच उत्तन विरार कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्राधान्यानं चर्चा झाली. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीमार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध महत्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेतला. या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलदगतीने निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. पुणे आणि परिसराला वाहतूक कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी 60,000 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांचं जाळं उभारणार असल्याचं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते काल पुण्यात सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे संकुलात फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स या व्याख्यानमालेत बोलत होते. पुढील 2 वर्षात नवे प्रकल्प सुरू होणार आहेत तर पुणे शिरूर हडपसर ते यवत तळेगाव चाकण शिक्रापूर यांचं काम सुरू झालं असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार एस के कुलकर्णी यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल पुण्यात सत्कार करण्यात आला. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीनं कुलकर्णी यांच्या 90वीनिमित्त सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. कुलकर्णी यांच्या प्रदीर्घ पत्रकारिता कारकिर्दीचा गौरव करताना त्यांच्या अभ्यासू आणि विचारनिष्ठ पत्रकारितेचा विशेष उल्लेख गडकरी यांनी केला. ते म्हणाले,
2: या जमान्यामध्ये पण आपल्या विचाराप्रमाणे कोणी चांगलं म्हणाव, कोणी वाईट म्हणाव, कोणी मान करो, कोणी सन्मान करो, कोणी कौतुक करो, कोणी टीका करो, याची चिंता करायची नाही. आणि जे आपल्याला पटलं ते आपण मांडलं पाहिजे. देशाच्या इतिहासामध्ये आणि समाजकार्यामध्ये म्हणजे फास्ट फूड सारखं लवकर यश होणारे खूप लोक येतात आणि जातात, त्यांचा इतिहास फारशी काही नोंद घेत. पण जी व्रतस्थ रूपाने निष्ठेने जे कार्य करतात ते वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षात राहतात. मर्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती म्हणून आपल्या विचाराला जीवननिष्ठा मानून यशाची अपयशाची चिंता न करता, आर्थिक लाभाची चिंता न करता आयुष्यभर हे व्रत पाळत कार्य करत राहणं हे फार कठीण कार्य आहे.
1: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या चमूची घोषणा केली. वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, सरदार मनप्रीत सिंग बादल आणि रेखा वर्मा यांच्यासह 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे तर विनोद तावडे, सुनील बन्सल, स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देव यांच्यासह 8 नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय दूरसंचार विभागातर्फे पुण्यात ब्रिक्स देशांच्या माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान अर्थात आयसीटी गटाच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी काल या परिषदेचं उद्घाटन केलं. 21 तारखेपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन अशी आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात मतदार यादी सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर आणि सुधारणा प्रक्रियेतील गणना अर्ज जमा करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. 22 ऑक्टोबरपर्यंत आक्षेप निकाली काढण्यात येऊन 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,07,93,916 मतदारांचे अर्ज अद्यापही बीएलओकडे जमा झालेले नाहीत. राज्यात 9,78,54,000

0: 49,000 मतदार असून त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% अधिक आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर तसंच पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची काल घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गिकेमुळे दक्षिण पुण्याच्या दळणवळणाला गती मिळणार असून नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल असा विश्वास नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुण्यात व्यक्त केला. महामेट्रोच्या स्वारगेट कात्रज मेट्रो प्रकल्पातील मार्केट यार्ड या स्थानकाचं भूमिपूजन काल मिसाळ यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. दक्षिण पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता हा मेट्रो मार्ग नागरिकांसाठी महत्वाचा ठरणार असल्याचं मिसाळ म्हणाल्या. श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी असा दुहेरी योग काल आला होता. राज्यभरात ठिकठिकाणी महादेवाच्या मंदिरांमध्ये दर्शन आणि पूजेसाठी भाविकांनी गर्दी केली होती. नागदेवतेचं प्रतिकात्मक पूजनही करण्यात आलं. सांगलीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या वतीनं नागपंचमीच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर अहिल्यानगर आणि जामखेडमध्ये देखील नागपंचमीनिमित्त यात्रा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेचा विशेष दर्जा आता रद्द करण्यात येणार असून ही गाडी 20 ऑक्टोबरपासून नियमित रेल्वे म्हणून धावणार आहे. विशेष दर्जामुळे असलेलं गाडीचं तिकीट नियमित सेवा सुरू झाल्यानंतर कमी होणार असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. ही रेल्वे दररोज धावणार असल्यानं पुण्यासह सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. यवतमाळजवळच्या टाकळी तलाव परिसरात मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या 8 पैकी 3 महाविद्यालयीन तरुणांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन तसंच आपत्ती प्रशासन पथकानं घटनास्थळी शोध मोहीम राबवून मृतदेह बाहेर काढले. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं विजयी सुरुवात केली आहे. आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा सरळ 2 गेममध्ये पराभव करून सिंधूनं पुढील फेरीत प्रवेश केला. भारताच्या आयुष शेट्टीनं पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू चीनच्या शी यू ची चा पराभव केला. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीनं स्पेनच्या पावला लोपेज आणि लुसिया रॉड्रिगेजचा पराभव करून दुसरी फेरी गाठली. पुरुष दुहेरीत हरिहरन अस्मा करुणन आणि एम आर अर्जुन यांनीही पुढील फेरीत प्रवेश मिळवला. श्रीलंकेतील गॉल इथं सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघादरम्यानच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारतानं काल पहिल्या डावात 462 धावा करत 178 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावात गुंडाळला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट. पुणे आणि परिसराला कोंडीमुक्त करण्यासाठी रस्त्यांचं जाळं उभारणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या 5 दिवसांच्या आयसीटी परिषदेला पुण्यात सुरुवात. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेत. श्रोतेही ऐकूया एक गाणी ताजे तवाने.

ऋषिकेश रानडे यांच्या आवाजात शरद गावंडे यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं चंद्रशेखर गाडगीळ यांचं. श्रोतेय एक गाणी ताजेतवाने हा कार्यक्रम रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होतात. दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे

0: आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. अखर तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती, या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला? कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील, तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाहीये. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्री स्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचा आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डेटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए, जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज एज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेला आहे आणि त्यामुळे त्यात देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला, म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकट

0: अमाउंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: तुम्ही हेअर कट किंवा त्याच्याविषयी समजावून सांगितलं तर आपल्या शेतकरी बांधवांना अजूनही की व्यापारी बँकांच्या कर्ज खात्यात काही तफावत दिसली किंवा हेअर कट याविषयी सवलती जी आहेत त्याविषयी अजून परत एकदा सांगू शकाल?
0: माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला जे बँकेमधला लेजर बॅलन्स आहे तो बॅलन्स किंवा आमचा महाआयटी पोर्टलवरती जी रक्कम तुम्हाला दिसते ती रक्कम आणि आम्ही ज्या याद्या लावलेल्या आहेत बँकेच्या ब्रांचमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये किंवा आमच्या पॅक्सच्या बाहेर कार्यालयामध्ये त्यामध्ये आपल्याला तफावत दिसते. ह्या ज्या याद्या आमच्याकडे मिळालेल्या आहेत त्या संबंधित बँकांनी एनपी अकाउंट झालेल्या अकाउंटवरती त्यांनी हेअरकट घेतल्यानंतरच्या याद्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त आमच्या महा आयटी पोर्टलवरची रक्कम, तुमचं अकाउंट, तुमचं नाव बरोबर आहे किंवा नाही हे फक्त बघावं आणि 2 लाखाच्या आतली संपूर्ण रक्कम तुम्हाला माफ होणार आहे. त्यामुळे यादीमधली रक्कम अजिबात आपण बघू नये, त्याकडे लक्ष देऊ नये. 100% आपल्याला 2 लाखाच्या आत पूर्ण कर्जमुक्ती होणार आहे. यामध्ये बँकेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मीटिंग घेतली होती, त्यांना आवाहन केलं होतं आणि 2017 आणि 2019 प्रमाणेच बँकांनी देखील त्यांचा आपला सहभाग या शेतकरी कर्जमुक्तीमध्ये द्यावा या दृष्टिकोनातून त्यांना आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानांना त्यांनी अतिशय चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे. आणि ज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं अकाउंट एनपीए झालेलं असेल आणि ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एनपीए झालेलं असेल तर त्या ठिकाणी 1 लाखाचं जर कर्ज असेल तर फक्त 85,000 रुपये बँक घेऊन ते सेटल करणार आहे 100% आणि बेबाकीचं सर्टिफिकेट देणार आहे, नील अकाउंटचं सर्टिफिकेट देणार आहे. 15,000 रुपये बँक स्वतः त्या अकाउंटमध्ये टाकणार आहेत. तसंच 2 वर्ष जर असेल तर त्या ठिकाणी 70,000 रुपयावरती ते अकाउंट आपलं सेटल होणार आहे. आणि जरी तुमच्या अकाउंटला कर्ज घेतलेली रक्कम, एनपी अकाउंट झालेली रक्कम 1 लाख रुपये दिसत असली तर 30,000 रुपयाची रक्कम बँक स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत एनपी अकाउंटमध्ये. अशा पद्धतीने 3 वर्ष जर असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 4 वर्ष जर असेल तर 45,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहेत, 55,000 रुपये स्वतः बँक टाकणार आहे आणि 4 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर अकाउंट आपलं जर एनपीए झालं असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँकेच्या माध्यमातून एनपीए अकाउंटमध्ये जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि 1 दिवसाच्या नंतर तात्काळ आपल्याला नव्यानं खरीप पीक कर्ज देखील आपल्याला त्या बँकेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये, संपूर्ण 100% त्यांना 2 लाखाच्या आतला कर्जमाफी मिळणार आहे.
1: सर आता जी तुम्ही माहिती देतात त्याच्यामध्ये असा एक प्रश्न असा उभा राहतो की असे काही शेतकरी बांधव आहेत का की जे आता लाभार्थी आहेत पण ते अपात्र ठरू शकतात, असे काही गोष्टी आहेत का?
0: कुठली, मला वाटत नाही की असे काही शेतकरी आहेत की जे आपण याद्या लावल्या आहेत की जे अपात्र ठरू शकतात असं नाही. आपल्या अपात्रतेमध्ये निकष ठरलेले आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी ज्यांचा पगार, मासिक पगार 25,000 पेक्षा जास्त आहे, त्याचबरोबर आता जे सध्याचे विद्यमान आणि भूतपूर्व आपले लोकप्रतिनिधी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, मग त्यामध्ये बँकिंग सेक्टर असेल, अर्बन बँक असेल, रुरल बँक असतील, आमचे दूध संघ असतील, सूतगिरण्यांचे संघ असतील, यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण यामधून वगळण्यात आलेलं आहे. फक्त जे गरीब शेतकरी आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना आपण या योजनेचा लाभ देणार आहोत. आणि जे शेतकरी दिवंगत झालेले आहेत, मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना देखील याचा आपल्याला लाभ मिळणार आहे. फक्त त्या वारसांनी आपले नावाची नोंद 7/12 तहसीलदारांच्या माध्यमातून करून घ्यायची आहे, अॅग्रीस्टॅकवरती नोंद करून घ्यायची आहे. त्यासाठी आमचे सर्व रेव्हेन्यूची मशिनरी आणि आमची सहकाराची मशिनरी आपल्याला मदत करेल. अॅग्रीस्टॅकवरती नोंदणी झाल्यानंतर आपला नवीन आधार क्रमांक त्यामध्ये नोंदणी करू आणि बँकेच्या माध्यमातून आमच्याकडे यादी येईल आणि नव्यानं तुम्हाला देखील कुठलाही शेतकरी, दिवंगत झालेल्या शेतकऱ्याचे वारसदार देखील या योजनेपासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत.
1: नक्की सर, या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खरं तर सर आर्थिक सक्षमीकरणावर आणि एकूणच या विकासावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे, तुम्ही काय सांगाल?
0: मी एवढं सांगू इच्छितो की दरवर्षी अंदाजे आपल्या राज्यामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात आणि या 55 ते 60 लाख पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आम्ही आकडेवारी बघत असताना ह्या वर्षी आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 24 लाख शेतकरी नियमित कर्ज फेड करणारे आहेत. उर्वरित जवळजवळ 32 लाख शेतकरी आमचे जे आहेत की ज्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना त्यातून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ही एवढी मोठी भव्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ते देखील पुन्हा कर्जासाठी पात्र होतील आणि संपूर्ण मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल असं मला वाटतं. आणि हे खूप चांगलं आणि महत्वाचं पाऊल आहे आणि पुन्हा एकदा त्यांना कर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने ते शेतीत उत्पन्न

0: घेऊ शकतील आणि शेतीतल्या उत्पन्नात पुन्हा एकदा उभारी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्षम रीतीने उभं राहण्यासाठी मला वाटतं मदत होणार आहे.
1: नक्की सर, तुम्ही आता जे काही विषय सांगितले किंवा इतके शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत एवढ्या छान पद्धतीने सांगत आहोत. आपले माननीय मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना सुरू झाली आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा. पण कर्जमुक्तीनंतरही पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत याच्यासाठी काही शासनाची तरतूद आहे का?
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारणी देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे.
1: सर खरंच खूप खूप धन्यवाद. कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 7:39 झाली आहेत.

0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेत. प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानिटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
3: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनात बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे

0: फेक प्रोफाइल्स किंवा ज्या प्रोफाइलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाइल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट जर आपण अपलोड करायला सांगतो त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साइट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून न जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 7:45 झाली आहेत. यानंतर ऐकूया गाणी मनातली.

0: अनिरुद्ध पौळवल आणि सुरेश वाडकर यांच्या वाजत शांताराम नांदगावकर यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं.
1: अहो ही यादी घ्या आणि उपासाचे जिन्नस आणा.
2: इतके एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणजे तब्येतीचे बारा.
1: बंडू या दिवसातल्या हवामानावर सण उपास आधारलेले असतात. सात्विक पौष्टिक शुद्ध उपासाचे जिन्नस आपल्या दांडेकरांच्या कडून आण म्हणजे उपास सुद्धा मानवतील.
2: काही म्हटलं म्हणजे दांडेकर
1: आहेस तसं. परवा मी केळेवालीला म्हणाले केळीत की महाग कशी तर म्हणाली दांडेकर क्वालिटी आहे. दांडेकर म्हणजे क्वालिटी हे तिला सुद्धा कळलं.
2: उगीच म्हणालो आई दांडेकर आणि कंपनी म्हणजे उत्तम क्वालिटी रास्त दर आणि नाविन्य हे आता सर्वमान्य झालंय.
3: दांडेकर मारुती चौक आणि विश्रामबाग सांगली.
4: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते, या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते, 11:40 भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल भावधारा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. यानंतर ठीक 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या आयसीटी परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर झालेल्या बैठकीत मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी म्हणजेच उत्तन विरार कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्राधान्यानं चर्चा झाली. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी

जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीमार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं सादर केला आहे. केंद्रीय दूरसंचार विभागातर्फे पुण्यात ब्रिक्स देशांच्या माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान अर्थात आयसीटी गटाच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी काल या परिषदेचं उद्घाटन केलं. 21 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना सक्षम भविष्यासाठी नाविन्य सहकार्य आणि परिवर्तन अशी आहे. या परिषदेत सर्वसमावेशक शाश्वत आणि सक्षम आयसीटी परिसंस्था विकसित करणं तसंच विश्वासार्ह सुरक्षित आणि मानवकेंद्रित डिजिटल वातावरण डिजिटल कौशल्य आणि क्षमता विकास यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांवर चर्चा अपेक्षित आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांच्या उमेदवारांनी केलेल्या 24 दिवसांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं 2024ची जेएसएससी सीजीएल परीक्षा आणि टीडीएपीएल एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काल संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली. तसंच 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग यांनी घेतलेल्या भरती परीक्षांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही राज्य सरकारनं दिले आहेत. आंदोलकांच्या काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत असं आंदोलक विद्यार्थी नेते पियुष कुमार यांनी सांगितलं आहे. पायाभूत सुविधांची वेळेवर पूर्तता भूखंड वाटप गुंतवणूक आणि उत्पादन सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल नवी दिल्लीत राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी ट्रस्टच्या सर्वोच्च देखरेख प्राधिकरणाच्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी पीएम गतिशक्तीच्या माध्यमातून एकात्मिक नियोजनाच्या आणि गुंतवणूकदार स्नेही भूखंड वाटप यंत्रणांचा वापर करण्याच्या गरजेवर भर दिला. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना नेपाळ लष्कराच्या मानद जनरल या पदवीनं सन्मानित करण्यात आलं आहे. काठमांडू इथल्या एका विशेष समारंभात काल नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या हस्ते हे मानद पद प्रदान करण्यात आलं. 1950 पासून चालत आलेल्या या परंपरेनुसार भारत आणि नेपाळ एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरल हा दर्जा प्रदान करतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या चमूची घोषणा केली. वसुंधरा राजे सिंधिया तीरथ सिंग रावत राम माधव बैजयंत जय पांडा सरदार मनप्रीत सिंग बादल आणि रेखा वर्मा यांच्यासह 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनोद तावडे सुनील बन्सल स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देव यांच्यासह 8 नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा काल पूर्ण झाला. दिल्लीत मुख्य निवडणूक आयोग कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत 1,45,00,000 अर्ज वितरित करण्यात आले होते. यासाठी 13,000 बीएलओंनी काम केलं तर 97,00,000 अधिक माहिती संकलन अर्जांचं डिजिटलायझेशन झालं आहे. 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या महिन्याभराच्या कालावधीत हरकती दाखल करता येणार आहेत तर अंतिम यादी 27 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर आणि सुधारणा प्रक्रियेतील गणना अर्ज जमा करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. 22 ऑक्टोबरपर्यंत आक्षेप निकाली काढण्यात येऊन 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 2,07,93,916 मतदारांचे अर्ज अद्याप बीएलओंकडे जमा झालेले नाहीत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या मतदार ओळखपत्र प्रणालीची प्रशंसा केली आहे. अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्याच्या दृष्टीनं ही प्रणाली आदर्श असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेतील मतदारांच्या ओळखीबाबत अधिक कडक निकष असावेत याबाबत ट्रम्प यांची आग्रही भूमिका आहे. इराण सैन्याशी वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेकडे अनौपचारिक संपर्क मार्ग असल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स म्हणजेच आयआरजीसीनं फेटाळून लावला आहे. हा दावा म्हणजे केवळ एक भ्रम आहे असं आयआरजीसीचे प्रवक्ते हुसेन मोहेबी यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि आमच्यात कोणताही संवाद सुरू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत चेक पॉईंट सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नदाव झाफरीर यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी कंपनीचा देशातला वाढता सहभाग संशोधन आणि विकास क्षेत्रातील विस्तार तसंच डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणालीचा वापर याबाबत सविस्तर

0: तर चर्चा केली. श्रीलंकेतील गॉल इथं सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघांदरम्यानच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर भारतानं काल पहिल्या डावात 462 धावा करत 178 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावात गुंडाळला. पाऊस सुरू झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं चीनच्या शी युची याचा 21-14 13-21 21-19 असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केला. तर महिलांमध्ये पीव्ही सिंधूनंही आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा 21-7 21-11 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं स्पेनच्या जोडीचा पराभव केला. तर पुरुष दुहेरीत हरिहरन अमस्मा करुणन आणि एम आर अर्जुन यांनीही दुसरी फेरी गाठली. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या FIH हॉकी विश्वकरंडक स्पर्धेत काल भारताला इंग्लंडकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. उद्या भारताचा सामना पाकिस्तान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या प्रवेशासाठी भारताला या सामन्यात विजय अथवा बरोबरी आवश्यक आहे. पराभव झाल्यास भारत स्पर्धेतून बाहेर पडेल. FIH महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज नेदरलँडमधल्या अम्स्टबेरिन इथं होणाऱ्या स्पर्धेतील ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ ड गटात आघाडीवर आहे तर भारत आणि चीन समान गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. आंध्र प्रदेशातल्या मच्छीमारांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बेपत्ता झाली आहे. हे मच्छीमार 3 ऑगस्टला मासेमारीसाठी निघाले होते आणि 10 दिवसांच्या आत त्यांनी परतणं अपेक्षित होतं. या बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यासाठी सागरी पोलीस आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. हिमाचल प्रदेशात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 87 रस्ते बंद पडले असून चंबा जिल्ह्यात एक लोखंडी पूल पुरामुळे वाहून गेला. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत झालं असून आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागानं आजही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. उत्तराखंड राज्यातील गढवाल क्षेत्रासाठीही हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यातल्या 97 रस्त्यांवरील वाहतूक बंद आहे. नागरिक आणि पर्यटकांनी हवामानाच्या अंदाजानुसार प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन राज्य प्रशासनानं केलं आहे. हवामान विभागानं आज झारखंड तसंच बिहार छत्तीसगड मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या ICT परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि PV सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमहारी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेत. प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खर प्रमाण गोकुळ दूध
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. चैतन्य शक्ती जेव्हा उपाधी धारण करते तेव्हा त्या चैतन्य शक्तीला निसर्गाचे नियम लागू होतात. ज्या उपाधीमध्ये चैतन्य शक्ती प्रवेश करते त्यावेळी त्या चैतन्य शक्तीला निसर्गाचे नियम लागू होतात. चैतन्य शक्ती ही ज्या वेळेला माणसाचं रूप धारण करते त्याला माणूस आणि ती चैतन्य शक्ती यांना निसर्गाचे नियम लागू होतात. आता हे निसर्गाचे नियम अनंत आहेत. जसं परमेश्वराचं रूप आणि स्वरूप अनंत आहे तसं निसर्गाचे नियम सुद्धा अनंत आहेत. आज माणसाला निसर्गाचे नियम जे काही माहिती आहेत ते अत्यंत थोडे ज्ञात आहेत. पण हे निसर्गाचे नियम अक्षरशः अनंत आहेत. जे काही थोडे निसर्गाचे नियम माणसाला ज्ञात आहेत त्याच्या जोरावर माणसानं विज्ञानामध्ये प्रचंड प्रगती केलेली आहे. मग सगळे निसर्गाचे नियम जर त्याला ज्ञात झाले तर केवढी प्रगती होईल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की निसर्गाचे नियम अनंत आहेत. माणसाला जे निसर्गाचे नियम लागू होतात ते सुद्धा खूप आहेत. पण त्याच्यामध्ये काही महत्वाचे नियम आहेत ते मी आपल्याला सांगतो. एक म्हणजे ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोझिट. हा सिद्धांत जो फिजिक्समध्ये घेतलेला आहे पण हा निसर्गाचा नियम आहे. ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोझिट हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे. दुसरा सिद्धांत म्हणजे ॲज यू थिंक सो यू बिकम. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही विचार करता त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होतो. ऍक्शन अँड रिॲक्शन म्हणजे जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. तिसरा नियम म्हणजे लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. जिथं परिणाम आहे तिथं कारण हे असतंच. म्हणून चमत्कार नावाची गोष्ट नसतेच. जोपर्यंत तुम्हाला कारण कळलेलं नाही तोपर्यंत तुम्हाला तो चमत्कार वाटतो. जोपर्यंत त्या परिणामांचा कॉज म्हणजे कारण कळलेलं नसतं तोपर्यंत तुम्हाला तो चमत्कार वाटतो. पण एकदा तुम्हाला त्याचं कारण कळलं की मग तुम्हाला तो चमत्कार चमत्कार वाटत नाही. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि म्हणून कुठलाही बुवा आणि बाबा चमत्कार करत नाही. तो जर असं सांगत असेल की मी चमत्कार करतो तर एक म्हणजे तो लबाड असला पाहिजे किंवा तो भोळसट असला पाहिजे किंवा तो स्वतःला फसवत असला पाहिजे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की चमत्कार नावाची गोष्टच नाही. कारण जिथं परिणाम आहे तिथं कारण हे असतंच. आता चौथा निसर्गाचा नियम म्हणजे लॉ ऑफ रिप्लेसमेंट. लॉ ऑफ रिप्लेसमेंट याच्यावर सुद्धा खूप सांगण्यासारखं आहे. लॉ ऑफ रिप्लेसमेंट आणि लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे प्रथम डिस्प्लेस

आणि नंतर रिप्लेस. निसर्गाचा चौथा नियम लॉ ऑफ रिप्लेसमेंट आणि लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट. आता मी माझ्या हातावर जर एक नाणं ठेवलं तर ते जे नाणं आहे ते नाणं जोपर्यंत माझ्या हातावर आहे तोपर्यंत त्या ठिकाणी दुसरी वस्तू मला ठेवता येणार नाही. त्या वस्तूच्या डोक्यावर ठेवता येईल पण ती वस्तू ज्या जागेवर ठेवलेली आहे त्या जागेवर ठेवता येणार नाही. ती वस्तू त्या जागेपासून बाजूला करायला पाहिजे आणि मग तिकडे दुसरी वस्तू ठेवायला पाहिजे. याला म्हणतात लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट आणि लॉ ऑफ रिप्लेसमेंट. हा जो लॉ ऑफ रिप्लेसमेंट आहे याच्यामध्ये लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट अंतर्भूत आहे आणि म्हणून हा जो लॉ ऑफ रिप्लेसमेंट आहे हा जगाचा एक महत्वाचा नियम आहे. लक्षात घ्या, म्हणून हा जो नियम आहे यालाच आमच्या पूर्वजांनी यम म्हटलं. ऋषीमुनींनी यालाच यम म्हटलेला आहे. हा नियम म्हणजेच यम आणि हा यम म्हणजे लॉ ऑफ रिप्लेसमेंट. म्हणून माणूस मरतो आणि माणूस जन्माला येतो असं जे आपण म्हणतो तो लॉ ऑफ रिप्लेसमेंट आहे, दुसरं काहीही नाही. वृक्षाची पानं गळतात आणि त्याच्या जागी नवीन पालवी फुटते. माणसं मरतात आणि त्यांच्या जागी नवी माणसं जन्माला येतात. अशा तऱ्हेनं हा लॉ ऑफ रिप्लेसमेंट चालूच आहे. लॉ ऑफ रिप्लेसमेंट हा अव्याहत चालू आहे कारण हा निसर्गाचा नियम आहे. लॉ ऑफ कॉन्शियस माइंड, लॉ ऑफ सबकॉन्शियस माइंड, लॉ ऑफ लाईफ असे अनेक नियम आहेत. माणसाला यापैकी काही नियम ज्ञात आहेत तर काही अज्ञात आहेत. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ज्याप्रमाणे परमेश्वर इन्फिनिट आहे तसे परमेश्वराचे नियम हे सुद्धा इन्फिनिट आहेत. पण त्यामध्ये सर्वात महत्वाचा नियम म्हणजे ऍक्शन अँड रिॲक्शन. ऍक्शन अँड रिॲक्शन हा सर्वात महत्वाचा नियम आहे. त्याच्या अंतर्भूत बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होऊ नये. निसर्गाचे हे जे नियम आहेत हे नियम माणसाला बंधनकारक आहेत. म्हणून हे निसर्गाचे नियम माणसाला बंधनकारक आहेत हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. निसर्गाचे नियम आपण समजावून घेतले पाहिजेत आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. या संदर्भात जीवनविद्येने एक सिद्धांत मांडला की निसर्गाच्या नियमांना अनुसरून जीवन जगणं म्हणजे उपासना आणि निसर्गाच्या नियमांना लाथाडून जीवन जगणं म्हणजे परमेश्वराची प्रतारणा. उपासना म्हटल्यानंतर आज लोक जे समजतात त्याला जीवनविद्या उपासनाच म्हणत नाही. जीवनविद्या त्याला कर्मकांड हे नाव देते. मग उपासना म्हणजे काय? तर उपासना म्हणजे निसर्गाच्या नियमांना अनुसरून जीवन जगणं म्हणजे उपासना आणि निसर्गाच्या नियमांना लाथाडून जीवन जगणं म्हणजे परमेश्वराची प्रतारणा. जीवनविद्या सांगते की जो निसर्गाच्या नियमांना अनुसरून जीवन जगतो तो सुखी होतो. आणि अर्थातच निसर्गाच्या नियमांना लाथाडून जो जीवन जगतो तो दुःखी होतो. हे साधं गणित आपण जर लक्षात ठेवलं तर जीवन कसं जगावं आणि जीवन जगण्याची कला काय आहे हे तुमच्या ध्यानामध्ये येईल. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की निसर्गाचे नियम जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये निर्णायक आहेत. निसर्गाचे नियम हे मानवी जीवनामध्ये डिटर्मिनिंग फॅक्टर्स आहेत. या संदर्भात जीवनविद्येचा आणखीन एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे की परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही आणि परमेश्वर कुणावरही कोप करत नाही. तो कुणावरही कृपा करत नाही, मग तो कुठल्याही धर्माचा, जातीचा, वंशाचा, पंथाचा असू दे. आमच्या धर्मामध्ये या म्हणजे परमेश्वराची कृपा होईल. तुमच्या धर्मात राहिलात तर परमेश्वराची कृपा होणार नाही असं जे म्हटलं जातं हे सगळं खोटं आहे. कारण परमेश्वर कुणावरही कृपा करत नाही आणि कुणावरही कोप करत नाही. कृपा किंवा कोप माणूस स्वतःच स्वतःवर करतो. माणूस स्वतःच स्वतःवर कृपा किंवा कोप करत असतो. स्वतःच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानेच माणूस स्वतःवर कृपा किंवा कोप करतो. माणसाने जर चांगली कर्म केली तर स्वतःवर तो कृपा करतो आणि जर वाईट

0: कर्म केले तर तो स्वतःवर कोप ओढवून घेतो. आणि हे जे चालतं ते निसर्गाच्या नियमाने चालतं. आणि हे आपल्या एकदा का लक्षामध्ये आलं की मग जीवन जगणं ही कला आहे हे मी का म्हणतो आहे हे तुमच्या ध्यानामध्ये येईल. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामण.

0: चिंतन हा चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: आपण ऐकत आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:55 झालेत. प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असत, पिघडत असत.
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्तरंगांचं सप्तसुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

0: सोनू निगम, सुनिधी चौहान आणि सहकारी यांच्या आवाजात समीर अंजाने यांची गीतरचना आपण ऐकली. हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं दिल मांगे मोर या चित्रपटातील. श्रोतहो, या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकलं हिंदी चित्रपट संगीत. श्रोतहो, सकाळी 11 वाजता चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल गातर हे मेरा दिल आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रसिक श्रोते हो, आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 जरूर ऐका विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक सौभाग्यवती संध्या पाटील यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत. मध्यमधारी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता प्रसार भारतीच्या OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
0: श्रोते, आपण ऐकतात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:10 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.
2: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्या भेटीला आले आहेत मराठी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे, तसंच सध्या भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राशी निगडीत असलेले ज्येष्ठ अभिनेते श्री नागनाथ पाटील सर. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या बालपणाविषयी आणि अभिनयाची आवड आपल्यात कशी निर्माण झाली याबद्दल काय सांगाल?
3: बालपणीचं म्हणलं तर मला बालपणापासूनच, लहानपणापासूनच अभिनयाची आवड. ज्यावेळा गावातल्या जत्रेमध्ये नाटकं व्हायची,
2: अच्छा,
3: त्या नाटकामध्ये मला खूप इंटरेस्ट असायचा. मुळात हे मला बालकडून माझ्या आईकडून मिळालं. माझी आई एखादी गोष्ट सांगताना एखाद्या माणसाची अशी काही नक्कल करून दाखवायची की आम्ही पोट धरून हसायचं. तर हे सगळं मला आईकडून आले. आणि गावात नाट्य चळवळ असल्यामुळे आमच्या गावात साधारण वर्षातून 2 जत्रा यायच्या. तर त्या जत्रेमध्ये नाटकं व्हायची,
2: अच्छा,
3: आणि ती नाटकं, त्या नाटकाच्या तालमी पाहणं आणि त्याच्यात सहभागी होणं हे माझं लहानपणापासून आहे.
2: अच्छा, बरं. सर, अभिनय क्षेत्रात जेव्हा तुम्ही येण्याचा निर्णय घेतलात तेव्हा कुटुंबातील लोकांची प्रतिक्रिया कशी होती? त्यांचं काय मत होतं?
3: नाही, त्यांचं मत करायला हरकत नाही असंच होतं.
2: अच्छा.
3: मला पूर्ण पाठिंबा घरातून माझ्या पत्नीकडून मिळालेला होता. आणि सुरुवातीला मी दूरदर्शनवरती काम करायला सुरू केली आणि एक मालिकाही मी प्रोड्यूस केली.
2: बर.
3: तर यासाठी माझ्या पत्नीचा खूपच पूर्ण पाठिंबा होता म्हणजे मला. आणि मग आज पाठिंबा असल्यामुळेच मी माझं हे नोकरी सांभाळून मी ही सगळं कामं करतो.
2: अभिनयाचं कार्य तुम्ही समोर ठेवलं म्हणजे?
3: हो, अगदी अगदी.
2: बरं सर, पहिली संधी कशी मिळाली आणि तो अनुभव आजही आठवतो का तुम्हाला, त्याबद्दल काय सांगाल?
3: हो, नक्कीच आठवतो. मुळात मी मुंबईला इथून गेलो ते फक्त सिनेमा आणि नाटक याच्या वेळेसाठी. आणि मी माझ्या काही ऑफिशियल कार्यालयीन कामकाज करत असताना मला प्रकाश भेंडे आपले मोठे अभिनेते होते, ते सध्या

0: आहेत नाहीत, तर त्यांच्या ऑफिसमध्ये मला जाण्याचा योग आला.
1: बरं.
0: आणि मी मग तिथून मला एक म्हणजे एंट्री म्हणतो ना आपण एंट्री पॉईंट, तर तिथं मला एक संधी मिळाली. त्यांचा नुकताच एक चित्रपट प्रेमासाठी वाटल ते नावाचा येऊ घातला होता.
1: बरं.
0: मग त्यात त्यांनी मला पहिल्यांदा संधी दिली ती असिस्टंट डायरेक्टर, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मला त्यांनी संधी दिली. पण ह्या संधीचा मी मला असा फायदा झाला की सिनेमाच्या दृष्टिकोनातून त्याचे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट अंग आहेत त्या संपूर्ण सिनेमाचा मला अभ्यास करायची पूर्ण संधी मिळाली. म्हणजे अगदी ऍक्टिंग, त्यात मी छोटासा रोल पण केलं, डबिंग पण केलं, दिग्दर्शन केलं, म्हणजे सगळ्या अंग सिनेमाचे मला तिथून मिळाले.
1: बरं. सर, तुमच्याबद्दल जेव्हा आम्ही वाचत होतो बायोडाटा तुमचा, तेव्हा असं लक्षात आलं की आपण मराठी चित्रपट आणि काही हिंदी चित्रपटांमध्ये पण भूमिका केलेल्या आहेत, तर आपल्या कारकिर्दीतील असा कोणता चित्रपट किंवा मालिका आहे का ज्याने आपल्याला वेगळी अशी ओळख मिळवून दिली असं आपल्याला वाटतं, याबद्दल आपलं काय मत आहे?
0: हो, निश्चितच. पण ते खरं पण कसं झालं की मी मुंबईत नोकरीमध्ये असेपर्यंत मी छोटे छोटे रोल्स करत होतो, नाटकं करत होतो.
1: बरं.
0: पण मला संधी मिळाली, खरी संधी मिळाली ती आफ्टर रिटायरमेंट. मला म्हणजे सेवानिवृत्ती झाल्यानंतर मी ज्या वेळेला इकडे गावी शिफ्ट झालो त्यावेळेला मला एका सिरियलची संधी मिळाली, ती सुंदरी नावाची ती सिरियल.
1: बरं.
0: त्याच्यामध्ये मला एक मोठा रोल मिळाला आणि लोक मला ओळखायला लागले, जी लोक ज्यांनी ज्यांनी बघितले ते मला ओळखायला लागले आणि तिथून मला पूर्ण संधी मिळाली. म्हणजे
1: बरं. सर, एखाद्या भूमिकेसाठी आपण केलेली विशेष तयारी असते तर त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल की एखादी विशिष्ट भूमिका जर मिळाली तर अशी वेगळी काही तयारी करावी लागते का त्यासाठी?
0: हो, निश्चितच करावी लागते. आता आम्ही अ युजलेस जिनियस नावाचं नाटक सध्या माझं सुरू आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये मी जेपी मॉर्गन की भूमिका करतोय, साधारण ती विलिनिश भूमिका अशी आहे. आता हे जेपी मॉर्गन हे पात्र होऊन गेलेलं आहे, मग त्याच्या संदर्भातलं मी सगळे गुगलवर सर्च केलं आणि जेपी मॉर्गनचे फोटोज बघितले, त्यांचे लुक्स बघितले,
1: त्यांच्यातले बारकावे,
0: त्याचे बारकावे शोधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याबद्दल माहिती पूर्ण वाचली. मग असा फार श्रीमंत असा माणूस तो कसा ऍक्ट करेल याचा मी पूर्ण अभ्यास केला. म्हणजे त्याची चाल कशी असेल, त्याचं बोलणं कसं असेल, त्याचं बघण्याची दृष्टी कशी असेल, हा सगळा मी अभ्यास केला आणि अभ्यासाचा मला फायदा होता.
1: म्हणजे एखादं पात्र जर आपल्याला निभवायचं असेल, म्हणजे रंगभूमीवर म्हणा किंवा चित्रपटात म्हणा, त्याबद्दल सखोल माहिती असणं, म्हणजे बारीकने बारीक माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे.
0: निश्चितच आवश्यक.
1: बरं. सर, आता चित्रपटात आणि मालिकांमधनं पण आपण अभिनय केलेला आहे, तर चित्रीकरणादरम्यान एखादा घडलेला एखादा मजेशीर किंवा असा भावनिक प्रसंग आपल्याला आठवतो का?
0: हो, निश्चितच आठवतो. कारण एखादा प्रसंग असा असतो की तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनेचं कुठंतरी त्याच्यामध्ये प्रतिबिंब येतं.
1: बरोबर.
0: म्हणजे मी आता एक लग्न आणि बरंच काही नावाचा एक चित्रपट केलाय, तो आगामी चित्रपट आहे, अजून प्रदर्शन त्याचं व्हायचं आहे. तर त्याच्यामध्ये मी हिरोच्या वडिलांची भूमिका केलेली आहे.
1: बरं.
0: आणि तसा तो थोडासा भावनिक असा तो चित्रपट आहे. तर मला ना त्यावेळेला माझ्या मुलाची आठवण झाली, आणि मग ते मी तिथे वडील म्हणून त्याच्याशी रिप्रेझेंट करत होतो, तर मला तो समोर त्याचा मला माझा मुलगाच दिसायचा आणि मला मग ते त्या चित्रपटाच्या प्रसंगानुसार ना मग ते आठवण येत गेली त्याची.
1: बरोबर.
0: असं कधी कधी होतं आपल्याला.
1: त्याच्यामुळे तो प्रसंग असा भावनिक दृष्ट्या रंगत गेला असेल
0: 100%.
1: बरोबर. सर, अभिनय करताना दिग्दर्शकांकडून मिळालेली एखादी शिकवण जी असते, एखादा डायरेक्टर आपल्याला जेव्हा डायरेक्ट करतो त्याच्याकडनंही बरंच शिकण्यासारखं असतं. आपण बऱ्याचशा डायरेक्टरांच्या अंडर पण काम केलंय, तर त्यांच्याकडनं काय काय शिकलात किंवा त्या गोष्टींचा उल्लेख करताना काय सांगाल?
0: मी निश्चितच उल्लेख करेन. म्हणजे माझे गुरु मी म्हणतो ते ना, जुने जाणते दिग्दर्शक ज्यांनी अनेक चित्रपट हिट चित्रपट दिले, त्यांचं नाव आहे दत्ता केशव.
1: बर.
0: ज्यांनी भिंगरी फटागडी असले असे चित्रपट दिले, म्हणजे आजच्या पिढीला माहिती असणार ते. असे दिग्दर्शक मला लाभले की अतिशय स्वभावाने शांत आणि त्यांच्याकडून एवढं शिकायला मिळालं की आपण कसा कॅमेरा कसा लावायचा, अँगल कसे बघायचे, त्यातले कॅमेरामधून बघताना बारकावे त्याचे कसे शोधायचे, याचं मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. मी त्यांचा खरं तर ऋणी आहे. मी ह्या क्षेत्राला आणण्याचं काम त्यांचं खूप महत्वाचं आहे.
1: बरं. सर, आपण जेव्हा चित्रपट सृष्टीमध्ये किंवा रंगभूमीवर आपण पदार्पण केलं तेव्हाची स्थिती आणि आत्ताची स्थिती चित्रपट सृष्टीची, यात आपल्याला काही तफावत किंवा काही अंतर जाणवतं का?
0: टेक्निकल तफावत सोडून मला फारसे काही तफावत, म्हणजे आता नवीन डिजिटल कॅमेरे, त्यावेळेला रील्सचे कॅमेरे होते माझ्या वेळेला,

0: आता डिजिटल कॅमेरे आले आणि आता आत्ताची पिढी आहे एक्सलंट आहे. म्हणजे उलट मी मागच्या परिस्थितीपेक्षा आत्ताची परिस्थिती सुधारण्याची आहे असंच मी म्हणेन.
1: अच्छा,
0: चांगली परिस्थिती आहे
1: म्हणजे टेक्निकली साऊंड आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
0: निश्चितच आता खूपच टेक्निकली,
1: आणि मला वाटतं सर याच्यामुळेच टेक्निकल म्हणजे तांत्रिक गोष्टी आता वापरण्यात येतात तर त्याच्यामुळे मला वाटतं काम पण कमी वेळात जास्त होते.
0: निश्चितच
1: बरोबर. सर आपण मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये पण भूमिका साकारलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना थोडं सांगा.
0: आता म्हणजे खरं तर बरेच येऊ घातलेले चित्रपट आहेत मराठी.
1: बर,
0: त्याच्यामध्ये एक रावण आहे, त्याच्यामध्ये एक मी बिल्डरचा रोल केलेला आहे. आत्ताच मी जसं उल्लेख केला लग्न आणि बरंच काही हा चित्रपटामध्ये मी तो हिरो आहे, त्याच्या वडिलांचं मी काम केलं आहे.
1: बर,
0: आणि मला महत्वाचा हिंदी येणारा चित्रपट वाटतो तो म्हणजे इठा. लक्ष्मण उतेकर सर यांनी डायरेक्ट केलेला आहे.
1: बर,
0: आणि श्रद्धा कपूर विठाबाईंचं काम करतायत.
1: अच्छा, त्याच्यात आहे आपण.
0: हा,
1: क्या बात आहे.
0: माझी भूमिका छोटी आहे.
1: अच्छा,
0: पण तो जो काय माहोल मला अनुभवायला मिळाला.
1: बर,
0: तर मला असं वाटतं की माझ्या मला मी आतापर्यंत जे काय मिळवलं असेल तर तो माहोल मला जो एवढा आवडला ना की बस आता आपल्या म्हणजे आपल्या जीवनाचं सोनं झालं असं मला वाटलं.
1: काय बात आहे. सर मला इथे अजून एक प्रश्न विचारायची इच्छा होते की हा चित्रपट आपल्याला कसा मिळाला सर?
0: हा, त्याचं असं होतं की कोल्हापूरमध्ये इथा या चित्रपटासाठी ऑडिशन चालू होते.
1: बरं,
0: साधारण 1.5-2,000 लोकांची ऑडिशन वेगवेगळ्या भूमिकेसाठी.
1: अच्छा,
0: आणि त्यात माझं त्या ऑडिशनला माझं सिलेक्शन झालं. आणि मग तो एक छोटासा रोल आहे त्याच्यामध्ये, पण अनुभव खूप मोठा होता. खूप मोठे डायरेक्टर, खूप मोठे आर्टिस्ट याच्यामध्ये वावरायला मिळालं. मी खूप धन्य झालो त्यामुळे.
1: सर आजच्या नव्या पिढीतील कलाकारांमध्ये कोणते गुण आपल्याला विशेष जाणवतात?
0: अभ्यास वृत्ती. आता मी आता जे सिनेमे केले किंवा आता जे मी सध्या नाटक करतोय अ युजलेस जीनियस, त्याची जर टीम बघितली ना तर ती सगळी 18-24 ह्याच वयाचे,
1: सगळे तरुण लोक.
0: सगळी तरुण लोक म्हणजे डायरेक्शन, लिखाण, त्या श्रेय सोनार या एकदम 23 वर्षाच्या मुलानं त्याचं लिखाण केलंय.
1: बरं,
0: पार्थ गोडपडे नावाच्या एका मुलानं 24 वर्षाच्या मुलाने त्याचं दिग्दर्शन केलंय. आता आम्ही आतापर्यंत त्याचे 5 प्रयोग केले. पण आणि मला एवढं झपाटून हे लोक काम करतात ना, मला आश्चर्य वाटतं या गोष्टी. आणि मी एकटा फक्त सिनियर आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मलाही डबल तरुण झाल्यासारखं वाटतं.
1: क्या बात आहे. सर भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राशी आपला प्रवास कसा काय सुरू झाला? आपण कसे काय त्याला कनेक्ट झालात याबद्दल काय सांगाल?
0: मी ज्यावेळेला रिटायरमेंट नंतर गावी शिफ्ट झालो.
1: बरं,
0: त्यावेळेला आम्ही कामानिमित्त बघत होतो कुठे आपल्याला संधी मिळते का इथे ह्या बाजूला. मग मला असं मला समजलं का जाहिरात त्याची आली होती भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राची कोल्हापूरची, की त्यांचा एक 3 महिन्याचा ऍक्टिंग कोर्स आहे.
1: बरं,
0: तो करायचा. मग मला ती एक संधी वाटली तिथे. मग मी त्या भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रामध्ये ते वर्कशॉप मी अटेंड केलं 3 महिन्याचं. आणि मग तिथं आमचे गुरु म्हणजे नाटककार हिमांशु स्मार्थ यांच्या हाताखाली मी हे सगळं नाटक, उच्चार कसे करायची, भाषा कशी बोलायची, नाटकाचे विविध अंग त्यातून अजून मला वेगळं शिकायला मिळालं.
1: अच्छा,
0: म्हणजे रिटायरमेंट नंतर परत मी विद्यार्थी झालो.
1: वा. सर आता हे जे भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आहे तर त्या केंद्रामार्फत सांस्कृतिक उपक्रम पण राबवले जात असतील काही, तर त्याबद्दल काय माहिती द्याल?
0: तिथे विविध प्रकारचे वर्कशॉप असतात आणि तिथे अभिनय आणि थिएटर अकॅडमी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिनेमा शिकवला जातो, नाटक शिकवलं जातं, आणि तसंच एक ललित कला केंद्र पुणे यांचा एक क्रॅश कोर्स तिथं चालवला जातो 1 वर्षाचा.
1: अच्छा,
0: ज्याच्यामध्ये पूर्ण नाटक हा विषयच पूर्ण शिकवला जातो. आणि आता ह्या ऍडमिशन आता इथं चालू होतील.
1: बरं,
0: म्हणजे सिनेमा आणि नाटक दोन्ही एकत्र शिकवलं जातं तिथं.
1: बरं सर, आपण दशावतार हा पण उपक्रम राबवता बरेच वर्षापासून, तर या उपक्रमाबद्दल काय सांगाल सर? आणि हे कधीपासून सुरू केलं आपण?
0: आता ह्या गोष्टीला जवळजवळ 4-5 वर्ष झाले. आमचे एक मित्र आहेत विशाल.
1: बर,
0: त्यांनी ते कोकणातले आहेत. कोकणामधला जो काही लोक प्रकार

0: लोककला प्रकार आहे ज्याला आपण दशावतार म्हणतो, त्यांनी ते त्याच्यावरती एक छानस एक नाटक लिहिलं दशावतार. आणि ते नाटक आम्ही भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्या तर्फे ते जवळजवळ आम्ही 35-30 प्रयोग आम्ही विविध गावामध्ये आणि शहरामध्ये केलेले आहेत.
1: अच्छा.
0: म्हणजे आम्ही अगदी शाळेतही प्रयोग केलेले आहेत आणि थिएटरमध्ये पण प्रयोग केलेला आहे. तो एक माझ्यासाठी एक मोठा अनुभव म्हणायला हरकत नाही.
1: अच्छा.
0: आणि परत तो सगळी तरुण पिढी आणि मी त्यात एकमेव सिनियर.
1: अच्छा.
0: असे अशीच गंमत आहे. खूप मजा येते ह्या लोकांच्यावर काम करायला.
1: पण सर, हा उपक्रम जेव्हा आपण राबवायला सुरुवात केली तर याच्यासाठी काही विशिष्ट तयारी करावी लागली का?
0: हो, जवळजवळ आमची दिग्दर्शकांनी 3 महिने तालीम फक्त आमच्या हालचालीवरती घेतली. कारण तो दशावतार हा एक प्रकार असा आहे की त्याला एक विशिष्ट एक हालचाल करावी लागते किंवा युद्ध दाखवताना एक विशिष्ट चाल असते.
1: हा बरोबर.
0: ह्या गोष्टी आम्हाला आणि एक विदाउट माइक सगळं सिस्टम असते त्यामुळे तुम्हाला संवाद फेक जी आहे
1: ती जबरदस्त पाहिजे,
0: जबरदस्त करावी लागते.
1: अच्छा.
0: तर याच्यासाठी आम्हाला त्यांनी जवळजवळ 3 महिन्याचं ट्रेनिंग आमचं घेतलं आणि त्याच्यानंतर मग नाटक वाचायला सुरुवात केली.
1: बरं.
0: आणि त्याच्यानंतर मग तालमींना सुरुवात केली. ही जी प्रोसिजर आहे ते जवळ एक आमची 8-9 महिन्याची हीच प्रोसिजर चालू होते.
1: अच्छा.
0: त्याला एक स्पेशल ट्रेनिंग घ्यावंच लागलं आपण.
1: अच्छा. सर, मग आजपर्यंत कुठे कुठे हे कार्यक्रम हा उपक्रम तुम्ही राबवलेले आहात?
0: आमचे मुंबईला 2 झाली.
1: बर.
0: पुण्याला 2 प्रयोग झाले. बेळगावला झाला, सातारला झाला, कोल्हापूर सांगलीच्या आसपासच्या खेडेगावातून झाला. म्हणजे अगदी मी गणपतीला, जत्रेला, देवळातल्या जत्रेला अशा ठिकाणी पण आम्ही हा प्रयोग करतो.
1: मग याच्यामध्ये प्रेक्षकांचा रिस्पॉन्स, त्यांची प्रतिक्रिया कशी होती सर?
0: आपल्या या बाजूला अशी दशावतार नाटकं म्हणता दशावतार खूप कमी होतो.
1: अच्छा.
0: त्यामुळे मूळ दशावतार ज्याला आपण म्हणतो तो सादर करताना आम्हाला प्रेक्षकांना असे रिस्पॉन्स मिळत होते की हे काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे त्यांची इन्व्हॉल्वमेंट एवढी असायची की आम्हाला उत्साह आमचा डबल व्हायचा. त्यामुळे आतापर्यंत आमच्याजवळ 35-30 प्रयोग झाले. बघ,
1: सर, आजच्या तरुणांना समजा या अभिनय क्षेत्राकडे यायचं असेल, रंगभूमी असो की चित्रपट, तर तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
0: संदेश मी एवढाच देईन, या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील, शिकावं लागेल आणि मूळ म्हणजे शिस्त पाळावी लागेल.
1: बरोबर.
0: तर मी ह्या क्षेत्रात बघितलं की शिस्त एवढी महत्वाची आहे तुमच्यासाठी ना, तुम्ही थोडेसे जरी बेशिस्त वागला अगदी वेळेवर नाही आला तर तुम्हाला कामं मिळायची बंद होतात.
1: बरोबर.
0: एवढं वेळेला महत्व आहे. तर वेळ ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्हाला कुठलेही पात्र करायला मिळू शकतं आयुष्यामध्ये. असं नाही की मी हेच टाईपची करेन, मी हिरोज करेन, असं नाहीये. वेगवेगळे तुम्हाला रूप सादर करावे लागतील. मग हे तुम्हाला मिळणार कुठून? आपल्या समाजातूनच मिळणार ना.
1: बरोबर.
0: मग त्याचं ऑब्झर्वेशन करणं, असे काही व्यक्तिमत्व आपल्या समोर येतात, त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणं आणि ते कुठेतरी आपल्या मनात साठवून ठेवणं, मग ती व्यक्तिरेखा तुम्हाला सादर करताना मग त्या व्यक्तिरेखाचा आधार घेऊन मग तुम्ही ती सादर करायची. ऑब्झर्वेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग.
1: बरोबर.
0: निरीक्षण खूप महत्वाची बाब आहे.
1: बिलकुल. सर, जसं आपण अभिनय क्षेत्रात पण आहे आणि आपण दिग्दर्शन पण करताय आता, तर त्याचा अनुभव कसा आहे आणि आता सध्या कोणकोणत्या प्रोजेक्टवर आपलं काम सुरू आहे?
0: माझं एक आता सध्या शॉर्ट फिल्म वरती काम सुरू आहे.
1: बरं.
0: ती शॉर्ट फिल्म आता म्हणजे मी स्वतः ती डिरेक्ट करतोय.
1: बरं.
0: आणि सिनेमा करायचं, डिरेक्ट करायचं आहे, पण सध्या त्याच्यावरही माझं काम सुरू आहे.
1: बरं.
0: लिखाणाचं काम सुरू आहे. बघूया कधी त्याचा योग येतो ते. पण शॉर्ट फिल्म आता लवकर सुरू करतोय मी.
1: बरं. सर, आपण आता गेल्या इतक्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात आहात, दशावतार हा उपक्रम पण आपण राबवत आहे, तर वेगवेगळ्या पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं असेल, तर मुख्य जर पुरस्कारांचा उल्लेख करायचा असेल तर आपण कोणत्या पुरस्कारांचा कराल?
0: म्हणजे नुकतंच आम्ही जे आता मी सांगितले अ युजलेस जीनियस.
1: बरं.
0: हे जे नाटक आहे जे थोर शास्त्रज्ञ जे होऊन गेले सर निकोला टेस्ला यांच्या लाईफवरती आहे, तर त्याचा आम्ही एक प्रयोग कामगार कल्याण मंडळ यांच्यासाठी, महाराष्ट्र शासनासाठी केला होता. तर मी जे आता उल्लेख केला होता की JP Morgan हे त्यात मी एक पात्र करतोय, तर त्या पात्रासाठी मला महाराष्ट्र शासनाचं अभिनयाचं पारितोषिक मला मिळालं. तर माझ्यासाठी एक अविस्मरणीय हे होता, प्रसंग होता.
1: सर, जाता जाता शेवटी आमचे आकाशवाणीचे जे श्रोते आहे, आज आपली जी मुलाखत ऐकतायत, त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल?
0: काही नाही, येणाऱ्या चांगल्या चांगल्या चित्रपटावरती

0: चांगल्या नाटकांच्या वरती प्रेम करा. कारण कितीही कोणी मोठा ऍक्टर असला, कितीही कोणी मोठा प्रोड्युसर असला, तरी जोपर्यंत प्रेक्षक नाहीत तोपर्यंत त्याला किंमत नाही.
1: बरोबर.
0: म्हणून चांगल्या गोष्टींना, चांगल्या कलेला, मी कुठली कला मी म्हणतो, कुठल्याही कलेला अगदी मनापासून दाद द्या, मग असे तुमच्यासमोर कलाकार घडत जातील.
1: वा सर, आपल्या आयुष्यातील अनेक सुंदर आठवणी, अनुभव आणि विचार आपण आमच्या श्रोत्यांसमोर मांडलेत. मनमोकळेपणे आज आपण या विषयावर गप्पा केल्या, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्या पुढील वाटचालीस आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा.
2: अमृत कलश श्रोत्या, हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. आजच्या कार्यक्रमात अभिनेते नागनाथ पाटील यांची मुलाखत आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, आमचा यानंतरचा कार्यक्रम प्रभातीचे रंग काही क्षणातच.
1: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर एक आहे तो, नको काय म्हणतेस?
2: तात्या, त्याचे दात लई बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
2: मग चालते की?
3: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
4: बदला बदला, सवय बदला.
5: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
4: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

प्रभातील तरंग, काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम. लेखक शिवराज काटकर. निवेदन वेदवती गोखले. सादर करते श्रीनिवास जरंडीकर.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार श्रोते हो, वंदे मातरम फक्त दोन शब्द, पण हे दोन शब्द उच्चारले की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो भारत, आपली माती, नद्या, डोंगर, शेतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्यासाठी लढलेल्या असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग. यावर्षी स्वातंत्र्य दिनाला वंदे मातरम या गीताला विशेष ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं. स्वातंत्र्याच्या अमृत काळानंतरच्या या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये लाल किल्ल्यावरून प्रथमच वंदे मातरमच्या संपूर्ण आवृत्तीचं गायन झालं. याच काळात या राष्ट्रीय गीताच्या 150 वर्षांच्या स्मरण वर्षाचाही देशभर उत्सव सुरू आहे. पण हा वंदे मातरमचा प्रवास नेमका सुरू कुठून झाला? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी वंदे मातरम याची रचना केली ही अधिकृत नोंद आहे. पुढे हे गीत त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत आलं आणि स्वातंत्र्याच्या चळवळीला त्यातून एक नवा आवाज मिळाला. 19व्या शतकाच्या अखेरीस हे गीत स्वातंत्र्य लढ्याच्या सभा, मोर्चे आणि आंदोलनांमध्ये घुमू लागलं. 1896 कोलकाता इथं झालेल्या काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरम म्हटलं. पुढे बंगालच्या फाळणीच्या काळात हे गीत ब्रिटिश सत्तेविरोधातील जन आंदोलनाचा जणू घोष बनलं. वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन. या गीतामध्ये भारत मातेचं वर्णन केवळ भूमी म्हणून नाही तर शक्ती, समृद्धी आणि ममतेचं प्रतीक म्हणून करण्यात आलंय.

म्हणूनच स्वातंत्र्य सैनिकांसाठी ते गीत नव्हतं तर मनात धैर्य निर्माण करणारा मंत्र होता. आता यंदाच्या वर्षी आणखीन एक महत्वाचा बदल झाला. स्वातंत्र्यानंतर आकाशवाणीच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वंदे मातरमच्या धून आणि त्यातील दोन कडव्यांच्या आवृत्तीनं होत असे. मात्र केंद्रीय मार्गदर्शक सूचनांनंतर म्हणजेच 26 मार्च 2026 पासून आकाशवाणी केंद्रावर 6 कडव्यांची पूर्ण आवृत्ती प्रसारित करण्यास सुरुवात झाली. या पूर्ण आवृत्तीचा कालावधी सुमारे 3 मिनिट 10 सेकंद इतका आहे. श्रोत्यांनो आणखीन एक गोष्ट इथं आवर्जून सांगावी लागेल. आपल्या देशाचं राष्ट्रगीत आहे जन गण मन. रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेलं हे गीत भारताच्या विविधतेतून एकतेचा संदेश देतं. पंजाब सिंध गुजरात मराठा अशा शब्दात भारताच्या विविध प्रदेशांना एका राष्ट्रीय भावनेत बांधण्याचं काम ते करतं. जन गण मनला संविधान सभेनं 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं. वंदे मातरम राष्ट्रीय गीत म्हणून मानाचं स्थान देण्यात आलं. दोन्हीची स्थानं वेगळी तरी दोन्ही आपल्या राष्ट्रीय भावनेची अत्यंत महत्वाची प्रतीक आहेत. एकानं स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली, दुसऱ्यानं स्वतंत्र भारताच्या लोकशाही राष्ट्रभावनेला स्वर दिला. वंदे मातरम आपल्याला आठवण करून देतं ही माती मिळवण्यासाठी कुणीतरी रक्त दिलं आहे. जनगणमन आपल्याला सांगतं या देशात अनेक भाषा अनेक प्रांत अनेक परंपरा असल्या तरी आपण एकच राष्ट्र आहोत. म्हणूनच वंदे मातरम आणि जनगणमन यांच्यात तुलना करण्याची गरज नाही. एक स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा आहे तर दुसरं स्वतंत्र भारताच्या राष्ट्रजीवनाचं गीत आहे. आपण पूर्ण वंदे मातरम ऐकताना त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. कारण मातृभूमीला वंदन करणं म्हणजे केवळ गीत गाणं नाही तर आपल्या देशाची माती निसर्ग संविधान विविधता आणि स्वातंत्र्य यांचा सन्मान करणं आहे. आणि म्हणूनच वंदे मातरम जन गण मन दोन्हीही आपल्या भारताच्या अभिमानाचे स्वर आहेत.

श्रोतेहो, शिराळाची जगप्रसिद्ध नागपंचमी कालच पार पडली, पण नागपंचमीचा सण संपला म्हणून सासूरवाशिनींच्या मनातली पंचमीची गाणी काही संपत नाहीत. ती तर गौराई येईपर्यंत मनात घुमतच राहतात. श्रावण सरतो, गौरी येते, गणपती येतो, पण नागपंचमीच्या आठवणींचा हा कल्लोळ मनात बराच काळ सुरू राहतो. आपल्या धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये आणि परंपरेमध्ये नागाला फार मोठं स्थान आहे. शेतकरी समाजासाठी तर नाग म्हणजे शेताचा सोबती, म्हणूनच नागपंचमीला नागाला भाऊ म्हणलं जातं. त्याची पूजा केली जाते, त्याच्यासमोर हात जोडले जातात. भगवान शिवशंकरांच्या गळ्यातही हा नाग आहे. म्हणजे नाग हा आपल्यासाठी केवळ एक प्राणी नाही, तो श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि निसर्ग

अशी असलेला आपल्या नात्याचा भाग आहे. पण श्रोते हो, श्रद्धा कितीही असली तरी नाक समोर आला की माणसाच्या मनात धसका निर्माण होतोच, आणि याच धसक्यामुळे अनेकदा निरपराध नाग मारले जातात. शिराळ्याची परंपरा वेगळी आहे. शेकडो वर्षांपासून इथं नागपंचमीच्या निमित्तानं नाग पकडले जातात, त्यांचं दर्शन घडवलं जातं आणि नंतर त्यांना नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्याची परंपरा असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. मध्यंतरी या परंपरेत निर्माण झालेली विकृती आणि न्यायालयीन निर्बंधांमुळं ही परंपरा तब्बल 23 वर्ष थांबली होती. गेल्या वर्षी मर्यादित स्वरूपात ती पुन्हा दिसली आणि यावर्षी शैक्षणिक अभ्यास आणि समाज प्रबोधन या उद्देशानं 41 ग्रामस्थांना 41 ठिकाणी जिवंत नाग दाखवण्याची परवानगी देण्यात आली. ही गोष्ट एका वेगळ्या अर्थानं महत्वाची आहे. नाग पकडणं ही काही साधी गोष्ट नाही, तो विषारी आहे. त्याला पकडताना पकडणाऱ्याच्या जीवाला धोका असतो आणि चुकीच्या हाताळणीमुळं नागाच्याही जीवाला धोका असतो. म्हणूनच परवानगी मर्यादित ठेवणं, प्रशिक्षित लोकांकडूनच नाग हाताळणं आणि ठरलेल्या अटींचं पालन करणं गरजेचं आहे. जितकी अनावश्यक पकड कमी तितक्या मोठ्या संख्येनं नाग त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित राहतील. म्हणजेच परंपरा आणि नागसंवर्धन यांच्यात समतोल साधण्याची संधी आहे. नागपंचमीचा खरा अर्थही कदाचित हाच आहे. नागाची पूजा करायची पण त्याचं जगणंही जपायचं. कारण नाग हा शेतकऱ्याचा शत्रू नाही, उलट तो शेतीचं नुकसान करणाऱ्या उंदरांसारख्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवतो. निसर्गाच्या साखळीत त्याचं महत्वाचं स्थान आहे. त्यामुळं नागाला देव मानणाऱ्या आपल्या संस्कृतीनं नागाचं संवर्धन करण्याचा संदेशही द्यायला हवा. पण याच नागपंचमीच्या काळात महाराष्ट्राच्या मनाला चटका लावणारी एक घटना घडली. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील एका निवासी आश्रमशाळेत रात्री झोपलेल्या 6 विद्यार्थिनींना सर्पदंश झाला. त्यापैकी 3 निरागस मुलींना आपला जीव गमवावा लागला. श्रोते हो, हा केवळ सर्पदंश नाही, हा आपल्या व्यवस्थेला विचारलेला मोठा प्रश्न आहे. मुली जमिनीवर झोपल्या होत्या, खिडकीला जाळी नव्हती, साप खोलीत चिरला आणि काही क्षणात 3 कुटुंबांच्या आयुष्यात कायमचा अंधार झाला. श्रोते हो, ज्या मुलांना शिक्षणासाठी आश्रमशाळेत पाठवलं जातं त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, या प्रश्नाचं उत्तर शोधावंच लागेल. कारण सर्पदंश हा केवळ जंगलात राहणाऱ्या माणसांचा प्रश्न नाही, तो जगभराचा प्रश्न आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी जगभरात सुमारे 45 ते 54 लाख लोकांना साप चावतात आणि विषबाधेमुळं मोठ्या संख्येनं मृत्यू आणि कायमचं अपंगत्व येतं. भारतात दरवर्षी 1000 लोक सर्पदंशामुळे मृत्यूमुखी पडतात. ग्रामीण भागात हा धोका आणखी मोठा आहे. कारण रुग्णालय दूर असतं, विषरोधक औषधं वेळेवर मिळत नाहीत आणि त्याहूनही भयंकर म्हणजे आजही काही ठिकाणी सर्पदंशावर डॉक्टरांकडे न जाता भोंदू बाबा, मांत्रिक आणि झाडफुकीकडे धाव घेतली जाते. इथंच खरी गरज आहे ती जनजागृतीची. साप चावला तर वेळ वाया घालवायचा नाही, रुग्णाला तातडीनं रुग्णालयात न्यायचं. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत विषरोधक औषधं, प्राणवायू आणि आवश्यक उपचारांची सुविधा उपलब्ध असली पाहिजे. या प्रश्नाची सर्वोच्च न्यायालयानंही दखल घेतली आहे. जानेवारी 2025 मध्ये सर्पदंशाच्या वाढत्या मृत्यूंबाबत दाखल जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला राज्यांना सोबत घेऊन उपाययोजना करण्याबाबत भूमिका स्पष्ट करायला सांगितलं. सर्पदंशावरील उपचार आणि विषरोधक औषधं आरोग्य केंद्रांपासून सरकारी रुग्णालयांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा मुद्दाही या प्रकरणात उपस्थित झाला. म्हणजे प्रश्न आता केवळ गावाचा राहिला नाही, हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. कर्नाटक राज्यानं तर सर्पदंशाला दखल घेण्याजोगा आजार म्हणून मान्यता देऊन प्रत्येक घटनेची नोंद ठेवण्याच्या दिशेनं पाऊल टाकलंय. केंद्रानंही सर्व राज्यांना सर्पदंश आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूची नोंद घेण्याबाबत सूचना केली आहे. श्रद्धेबरोबर विज्ञान, परंपरेबरोबर सुरक्षितता आणि संस्कृतीबरोबर संवर्धन स्वीकारावंच लागेल. शिराळ्यात 41 नागांपुरती मर्यादित अटी शर्तींसह दिलेली परवानगी ही परंपरा आणि वन्यजीव संरक्षण यांच्यात समतोल साधण्याचा एक प्रयोग म्हणून पाहता येईल.
त्यातून हजारो नागांना अनावश्यक पकडण्याच्या जोखमीपासून

दूर ठेवण्याचा मार्ग तयार होऊ शकतो, पण त्यासाठी नियमांचं पालन तितकंच महत्त्वाचं आहे. आणि गडचिरोलीतील मुलींचा मृत्यू आपल्याला दुसरा धडा देतो. सापाला मारू नका, त्याला छेडू नका, पण साप चावल्यावर जीव वाचवण्यासाठी व्यवस्था मात्र सज्ज ठेवा. नागपंचमीला नागाची पूजा करणं ही आपली श्रद्धा आहे. नागाचं रक्षण करणं ही आपली संस्कृती आहे. आणि सर्पदंश झालेल्या माणसाचा जीव वाचवणं ही आपली माणुसकी आहे. गडचिरोलीतील त्या तीन निष्पाप मुलींच्या मृत्यूमुळं आता तरी जागं व्हायला हवं. सर्पदंशाची दखल कधी घेणार हा प्रश्न विचारण्याची वेळ संपली, तर आता कृती करण्याची वेळ आली आहे. ही कृतीच त्या मुलींना खरी श्रद्धांजली ठरेल.

श्रोतेहो, आसमंतामध्ये श्रावणाची जादू पसरली आहे. चहूबाजूंनी हिरव्या तुणांचं गारूड मनाला हाक घालतंय. कुणी गुढे पाचगणीच्या पठारावर गेला असेल, कुणी राधानगरीच्या धबधब्यात भिजलं असेल, तर कुणी पन्हाळा, दंडोबा, अजिंक्यतारा किंवा रामलिंगच्या डोंगरवाटा पालथ्या घातल्या असतील. आपल्या स्वभावाची ही हिरवाई पाहताना कवी बाभ बोरकरांची निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी आठवते. त्यांच्या कवितेतील निसर्ग हा केवळ दिसत नाही, तर तो जिवंत होऊन आपल्या मनाशी बोलतो. पण श्रोतेहो, आज याच हिरवाईकडे पाहताना आपण जरा पृथ्वीच्या पलीकडे जाऊया, अगदी थेट अंतराळात. आपल्या मनात एक गमतीदार प्रश्न घेऊया. आपल्यासारखीच हिरवीगार झाडं दुसऱ्या एखाद्या ग्रहावर असतील का? की तिथल्या झाडांचा रंग लाल असेल, जांभळा असेल, काळसर असेल किंवा आपल्या कल्पनेतही नसेल असा एखादा रंग असेल? चला या प्रश्नाचा शोध घेऊया अंतराळाच्या अंतरंगात. श्रोतेहो, पृथ्वीवर नजर टाकले की सगळीकडे हिरवळ दिसते. झाडांची पानं, गवत, शेवाळ, असंख्य वनस्पती, या हिरव्या रंगामागं असतं हरितद्रव्य. सूर्यप्रकाशातील ऊर्जा वापरून वनस्पती अन्न तयार करतात. या प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. वनस्पती सूर्यप्रकाशातील काही विशिष्ट रंगांच्या प्रकाशाची ऊर्जा शोषून घेतात आणि हिरवा प्रकाश तुलनेनं जास्त परावर्तित करतात, म्हणून आपल्याला पानं हिरवी दिसतात. आणि इथंच आपल्या प्रश्नाला खरी गंमत येते. समजा एखादा ग्रह सूर्याभोवती नाही, तर आपल्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या ताऱ्याभोवती फिरतोय. त्या ताऱ्याचा प्रकाशही वेगळा आहे. काही तारे आपल्या सूर्यापेक्षा जास्त उष्ण असतात, काही तुलनेनं थंड.

काही ताऱ्यांकडून लाल किंवा अवरक्त प्रकाश मोठ्या प्रमाणावर मिळतो. मग त्या ग्रहावर जर प्रकाश अवशेषण करणारे जीव असतील तर त्यांना पृथ्वीवरच्या वनस्पतींसारखाच प्रकाश मिळेल असं थोडंच आहे. मग त्यांची रंगद्रव्यही वेगळी असू शकतात. आणि म्हणूनच वैज्ञानिकांच्या मते परग्रहावरची वनस्पती हिरवीच असेल असं काही बंधन नाही. कदाचित ती जांभळी असेल, कदाचित लाल, तपकिरी किंवा काळसरही असेल. हे ऐकताना आपल्याला कवी कुसुमाग्रजांची विश्वाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी आठवते. माणसाच्या कल्पनेला आकाशाची सीमा नाही असंच त्यांच्या कवितेतून जाणवत राहतं. पृथ्वीवर सुद्धा सगळे प्रकाश संश्लेषण करणारे जीव हिरवे नसतात. काही शैवाल आणि सूक्ष्मजीव लाल, तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे असतात, कारण त्यांच्या शरीरात प्रकाश शोषून घेणारी वेगवेगळी रंगद्रव्य असतात. म्हणजेच निसर्ग एकाच रंगात अडकलेला नाही. मग अंतराळात तर त्याची कल्पनाच किती मोठी असेल. श्रोते हो, आणखीन एक रंजक गोष्ट. वैज्ञानिक परग्रहावर जीव शोधताना केवळ पाणी आहे का, वातावरण आहे का एवढंच पाहत नाहीत. एखाद्या ग्रहावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश संश्लेषण करणारे जीव असतील तर त्या ग्रहावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशात त्यांची काही विशिष्ट खूण दिसू शकते. पृथ्वीवरील वनस्पतींच्या प्रकाशात अशाच एका वैशिष्ट्याला रेड एज असं म्हटलं जातं. भविष्यात आणखी शक्तिशाली दुर्बीण अंतराळातून दूरच्या ग्रहांचा प्रकाश तपासेल आणि कदाचित एखाद्या दिवशी एखाद्या ग्रहाच्या प्रकाशात त्यांना हिरवा नव्हे तर जांभळा किंवा गडद लाल असा काहीतरी वेगळा संकेतही दिसेल. पण थांबा, एखादा ग्रह लाल किंवा जांभळा दिसला म्हणून तिथं जीव आहेत असं लगेच म्हणता येणार नाही. खनिज, वातावरणातील रासायनिक प्रक्रिया यामुळेही ग्रहांचा रंग बदलू शकतो. म्हणून वातावरणातील वायू, तापमान, पाण्याची शक्यता आणि प्रकाशातील संकेत या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करावा लागेल. आणि आता जरा कल्पना करा, अंतराळात कुठंतरी अब्जावधी किलोमीटर दूर एक ग्रह आहे. त्याच्या आकाशात वेगळ्या रंगाचा तारा चमकतोय. त्या ग्रहावरच्या डोंगरांवर आपल्याला माहीत नसलेल्या रंगाची वनस्पती पसरली आहे आणि पृथ्वीवरची एखादी दुर्बीण पहिल्यांदा त्या ग्रहाच्या प्रकाशात जीवनाची खूण ओळखते. श्रोते हो, तो क्षण मानवाच्या इतिहासातला कदाचित सर्वात मोठा क्षण असेल. कवी बाबू बोरकरांच्या निसर्ग कवितेत जसं निसर्गाचं सौंदर्य आपल्याला थक्क करतं तसंच विश्वाचं सौंदर्यही आपल्याला सतत नवीन प्रश्न विचारत राहतं. आज श्रावणातली ही हिरवाई पाहताना म्हणूनच एक प्रश्न मनात ठेवा, आपल्याला हिरवा रंग सुंदर वाटतो कारण आपण पृथ्वीवर जन्माला आलो आहोत. पण दुसऱ्या जगातल्या जीवाला त्याचा आवडता रंग कोणता असेल? कदाचित तिथे लाल जंगलं असतील, जांभळी कुरणं असतील किंवा आपल्या डोळ्यांनी आजवर तर पाहिलेला एखादा रंगच जीवनाची खूण घेऊन उभा असेल. म्हणूनच श्रोते हो, हिरवा रंग हा जीवनाचा नियम नाही, ती पृथ्वीच्या उत्क्रांतीची एक सुंदर कहाणी आहे. आणि या अफाट विश्वात त्या कहाणीची अजून कितीतरी पानं आपल्याला वाचायची आहेत. तोपर्यंत आकाशाकडे पाहत राहूया, प्रश्न विचारत राहूया आणि निसर्गाच्या प्रत्येक रंगात दडलेलं विश्वाचं गूढ अनुभवत राहूया. हीच तर आहे अंतराळाच्या अंतरंगाची खरी गंमत.

श्रोतेहो, सोन्याचा खजिना सापडावा आणि तो सापडल्यानंतर आता हा खजिना नेमका कुणाचा यावर देशाच्या पातळीवर विचार व्हावा ही काही रोज घडणारी गोष्ट नाही. बेल्जियममध्ये अशीच एक भन्नाट घटना घडली आहे. एका घराचं नूतनीकरण सुरू असताना चक्क भिंतीमध्ये सोन्याचा प्रचंड मोठा खजिना सापडला. सोन्याच्या विटा आणि नाणी आणि या सगळ्या खजिन्याची किंमत तब्बल 90 लाख युरो म्हणजे भारतीय रुपयात साधारण 98 कोटी रुपये. आता एवढं सोनं दिसल्यावर कुणाचाही डोळ्यांवर विश्वास बसेल का? चला पाहूया नेमकं काय घडलं. ही घटना बेल्जियममधल्या ईस्ट फ्लँडर्स भागातली. इथं एका इमारतीचं नूतनीकरण सुरू होतं. सांडपाण्याची वाहिनी टाकण्यासाठी कामगार खोदकाम करत होते. त्याचवेळी त्यांच्या हाती काही नाणी लागली. सुरुवातीला वाटलं असतील काही जुने युरोची नाणी, पण पुढं थोडं खोदल्यानंतर सोन्याचा एक तुकडा दिसला आणि मग कामगारांच्या लक्षात आलं की मामला साधा सुद्धा नाहीये. या कामगारांमध्ये कोबे नावाचा 18 वर्षांचा विद्यार्थी पण होता. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये थोडे जास्त पैसे मिळावेत म्हणून तो तिथं काम करत होता. कोबे म्हणतो, सुरुवातीला आम्हाला विश्वासच बसत नव्हता, नंतर सोन्याचा तुकडा दिसला आणि लक्षात आलं की इथं काहीतरी मोठं दडलंय. आता श्रोते हो, एवढं सोनं सापडलं की मनात पहिला विचार काय येईल, चला सगळं घरी घेऊन जाऊया. पण कोबेनं तसं केलं नाही, त्यानं थेट पोलिसांनाही माहिती दिली. साईट मॅनेजर मारियो यांनी सांगितलं की एवढी सोन्याची नाणी आणि सोन्याच्या विटा लपवून ठेवणं जवळजवळ अशक्यच आहे आणि तसं केलं तर ती चोरी ठरेल. कोबेचंही म्हणणं अगदी सरळ होतं. 90 लाख युरो एवढी मोठी रक्कम लपवता येणारच नाही. आता खरी गंमत इथून सुरू होते. हे सोनं सापडलं तरी मिळणार कोणाला? ज्या जागेवर हा खजिना सापडला ती जागा सध्या CAW ओस फ्लँडर्स या संस्थेच्या मालकीची आहे. ही संस्था डेंडर मोंडे परिसरातील लोकांना सामाजिक आणि कल्याणकारी मदत करते. संस्थेचे संचालक गीट हिलर्ट यांनाही बातमी समजल्यावर धक्काच बसला. मात्र एवढ्या मोठ्या संपत्तीचा उपयोग संस्थेच्या सामाजिक कामासाठी करता आला तर अनेक गरजू लोकांना त्याचा फायदा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. म्हणजे बघा शोधे हो, भिंतीत लपलेलं सोनं सापडलं कामगारांना, जागा आहे का संस्थेची आणि त्या मालकीचा प्रश्न कायद्यापुढं. बेल्जियमच्या कायद्यानुसार या खजिन्याचा मूळ मालक कोण असेल तर त्याला आपला दावा करण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी मिळतो. समजा कोणीही पुढे आलं नाही तर हा खजिना एखाद्या गुन्ह्याशी संबंधित नाही ना, हे तपासलं जातं आणि तपासातून असं जर स्पष्ट झालं तर कायद्यानुसार तो खजिना शोधणाऱ्या व्यक्ती आणि ज्या जमिनीवर तो सापडला त्या जागेच्या मालकांमध्ये तो विभागला जातो. म्हणजेच खजिना सापडला म्हणून तो लगेच काही खिशात घालता येत नाही. आधी तपास, मग मालकी आणि त्यानंतर कायदा काय सांगतो त्याप्रमाणे निर्णय. सध्या पोलिसांनी हे सोनं सुरक्षित ठिकाणी ठेवलंय.

घराची आणि परिसराची कसून तपासणीही करण्यात आली आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांनी लोकांना या ठिकाणी जाऊन स्वतःहून खजिना शोधण्याचा प्रयत्न करू नका असा इशाराही दिलाय. कारण एकदा सोन्याची बातमी बाहेर आली की कदाचित अजून कुठेतरी दडलं असेल असा विचार कुणाच्याही मनात येऊ शकतो. पण कायदा हातात घेऊन खजिना शोधणं हा मार्ग नाही. श्रोतेहो, जगभरात पुरातन वस्तू, नाणी, सोनं किंवा मौल्यवान वस्तू सापडल्याच्या घटना घडत असतात. मात्र प्रत्येक देशात त्याबाबतचे कायदे वेगवेगळे असतात. म्हणून अशी वस्तू सापडली तर ती स्वतःकडे ठेवण्याऐवजी संबंधित प्रशासन किंवा पोलिसांना माहिती देणं हाच योग्य मार्ग आहे. आणि या बेल्जियमच्या घटनेतला सगळ्यात रंजक भाग कोणता? तो म्हणजे 18 वर्षाच्या कोबेनं प्रामाणिकपणे पोलिसांना माहिती दिली. 90 लाख युरोचा खजिना डोळ्यासमोर असताना मोहाला बळी न पडता त्यानं कायद्याचा मार्ग स्वीकारला. आता या सोन्याचा खरा मालक कोण हे तपासानंतर स्पष्ट होईल. पण तोपर्यंत एक प्रश्न मात्र सगळ्यांच्या मनात राहणार, भिंतीत एवढं सोनं लपवून ठेवलं कुणी, कधी ठेवलं आणि इतकी वर्ष कुणालाच त्याचा पत्ता कसा लागला नाही. या प्रश्नांची उत्तरं मिळणं सोन्याच्या खजिन्यापेक्षाही अधिक रोमांचक ठरू शकतं. तोपर्यंत श्रोते एवढंच म्हणूया, खजिना सापडणं नशिबाची गोष्ट असेल पण सापडलेल्या खजिन्याशी प्रामाणिक राहणं ही आपल्या चारित्र्याची परीक्षा असते. बरेतर मंडळी, आज आपल्या विचारांची मालिका इथंच खजिन्यापाशी थांबू. नमस्कार. प्रभातीचे रंग, काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकला. लेखक शिवराज काटकर, निवेदन वेदवती गोखले, सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर.

0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज, सदा तरुण, आकाशवाणी.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: अशा भोसले यांच्या आवाजात ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना पण ऐकली. दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं पडछाया या चित्रपटातील.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
3: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: सोंगाड्या या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात दादा कोंडके यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं राम कदम यांचं.
1: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही

0: आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेली जगदीश खेबोडकर यांची गीत रचना पण ऐकली. साधी माणसं चित्रपटासाठी आवाज होता लता मंगेशकर यांचा.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
2: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
1: अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 106.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान
1: आणि
2: भविष्यातही

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 106.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

श्रोत्रियांचे आज प्रसारित होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांमध्ये दुपारी 2:30 नादब्रह्म या कार्यक्रमात स्मिता वाघ यांचं गायन, त्यांनी यालेला राग सावंत सावन आपण ऐकू शकाल. आणि रात्री 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात प्रशांत अग्निहोत्री यांच्या बासरीवादनामध्ये राग हंसध्वनी आपण ऐकू शकाल. श्रोते आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया

मस पडेलकर या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना आपण ऐकली. स्वर होता माणिक वर्मा यांचा.

नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

सुरेश वाळकवणी, अनुराधा पौडवाल यांची आवाजात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकली. अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज, सदा तरुण आकाशवाणी. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्या, सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

मुन्नी तुम भी गाओ। ऐसे नहीं, बोलो मैं गाओ।

0: किशोर कुमार, आशा भोसले आणि सहकारी यांच्या आवाजात गुलजार यांची गीतरचना आपण ऐकली. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं परिचय या चित्रपटातील.
1: रसिक श्रोते हो, आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 जरूर ऐका विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेच्या

0: पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक सौभाग्यवती संध्या पाटील यांची शशांक लिमय यांनी घेतलेली मुलाखत. मध्यमधारी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता प्रसार भारतीच्या OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोड़ा करते, हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोड़ा करते, वक्त की शाख से लम्हे नहीं तोड़ा करते. श्रोते हो, अनेकदा हे शेर आपण वाचतो, ऐकतो किंवा अगदी आपल्या बोलण्यातही आपण वापरत असतो. श्रोते हो, ज्येष्ठ शायर, ज्येष्ठ कवी, चित्रपट निर्माते गुलजार यांचा आज वाढदिवस, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया, त्यांना दीर्घायुष्य मिळावं अशी प्रार्थना करूया आणि आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या कारकिर्दीविषयी आणि हो

श्रोतेहो, अनेकदा हे शेर आपण वाचतो, ऐकतो किंवा अगदी आपल्या बोलण्यातही आपण वापरत असतो. श्रोतेहो, ज्येष्ठ शायर, ज्येष्ठ कवी, चित्रपट निर्माते गुलजार यांचा आज वाढदिवस. तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया, त्यांना दीर्घायुष्य मिळावं अशी प्रार्थना करूया आणि आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या कारकिर्दीविषयी आणि हो, सोबतच त्यांच्या काही सुरेल गीतरचना.

मुकेश यांच्या आवाजात आनंद चित्रपटातील गीतरचना आपण ऐकली. ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी. श्रोते हो, जगजीत सिंह यांच्या आवाजातील ही गझल आपण अनेकदा ऐकली. श्रोते हो, आपल्या मनातील अशा भावना नेमकेपणानं ज्यांनी आपल्या गीतातून मांडल्या, ज्यांच्या गीतातून आपल्या आठवणी आपण नव्याने जागलो, जाग्या झाल्या, काही वेळा अंतर्मुख झालो आपण, अशा वा भावपूर्ण अर्थगर्भ गीतांचे गीतकार, कवी, लेखक म्हणजे संपूर्ण सिंग कार्ला, अर्थात आपण ज्यांना गुलजार या नावानं ओळखतो. गुलजार या शब्दाचा अर्थच म्हणजे बगीचा, विविध फुलांनी फुललेला. बघा ना श्रोते हो, गुलजार यांच्या गीतरचनाही अशाच आहेत. बोलूया आणखीनही पण या गीतानंतर.

वाणी जयराम यांच्या आवाजात गुड्डे चित्रपटातील गीतरचना आपण ऐकली, ज्याला संगीत होतं वसंत देसाई यांचं. तुझसे बिछड़ कर कब ये हुआ कि मर गए, तुझसे बिछड़ कर कब ये हुआ कि मर गए, तेरे दिन भी गुजर गए और मेरे दिन भी गुजर गए. श्रोते हो, गुलजार यांच्या गीतांमधील आर्जव सार्द्र भावना या त्यांच्या स्वानुभवातून उतरला असाव्यात आणि म्हणूनच त्या आपल्या मनाचा ठाव घेतात. लहानपणीच त्यांनी रवींद्रनाथ टागोरांचं साहित्य वाचलं होतं, त्यामुळे वैचारिक आणि बौद्धिक प्रगल्भता वाढीस लागली. पुढे फाळणीनंतर सर्वच कुटुंबीय भारतामध्ये आले, मात्र तो काळ त्यांच्यासाठी अत्यंत वेदनामय आणि अंतर्मुख करणारा होता. याच काळातील त्यांच्यातील लेखक कवी लिहिता झाला. त्यांच्या लेखन प्रवासाला वडिलांचा विरोध होता आणि म्हणून गुलजार या नावानं त्यांनी लेखन सुरू केलं. श्रोते, जाणून घेऊया त्यांच्या लेखन प्रवासाविषयी पण या गीतानंतर.

0: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात आंधी चित्रपटातील गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं.
1: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे सांगली आकाशवाणी @gmail.com. sangliakashwani@gmail.com.
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: श्रोत्या, भारतात आल्यानंतर चरितार्थासाठी काम करणं गुलजार यांना आवश्यक होतं. तेव्हा त्यांनी मुंबईतील एका गॅरेजमध्ये गाडीला रंग देण्याचं काम सुरू केलं. याबाबत ते म्हणतात की मला रंगांची चांगली जाण होती. हे विविध रंग मला आनंद देत आणि इथं काम करताना शिक्षण तसंच कवितेचा छंदही जोपासता येत होता. श्रोत्या, इथंच त्यांची भेट

अली गीतकार शैलेंद्र यांच्याशी. ही भेट त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी होती. आयुष्यातला तो क्षण हा टर्निंग पॉइंट होता. जाणून घेऊ आणखीनही या गीतानंतर.

हेमंत कुमार यांच्या आवाजात खामोश ही चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, गीतकार शैलेंद्र यांनी गुलजार यांची ओळख करून दिली चित्रपट निर्माते दिग्दर्शक बिमल रॉय यांच्याशी. बिमल रॉय यांनी त्यांच्यातील लेखकाला कवीला ओळखलं आणि बंदिनी या चित्रपटासाठी गीत लिहिण्याची संधी दिली. हे त्यांचं चित्रपटासाठीचं पहिलं गीत. हे पहिलंच गीत रसिकांना भावलं आणि गीतकार कवी शायर गुलजार यांच्या चंदेरी दुनियेतील प्रवासाला सुरुवात झाली. ऐकूया बंदिनी चित्रपटातील तेज गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी संगीत। मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर। आकाशवाणी सांगली

औषध गुलजार यांनी ब्लॅक अँड व्हाईट ते कलरफुल मूव्ही असा संपूर्ण कालखंड अनुभवला. एस डी बर्मन यांच्यापासून ते अगदी ए आर रहमान, अगदी अलीकडच्या संगीतकारांसोबतही त्यांनी काम केलंय. केवळ गीतकार म्हणूनच नव्हे तर गुलजार यांनी आंधी, किनारा, मौसम, परिचय यासारख्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली. मानवी भावनांचा एक प्रवाह आणि त्याची चौकट त्यांनी आपल्या चित्रपटातून दाखवली. काही दूरदर्शन मालिकांचं लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनी केलं. श्रोत्या केवळ हिंदीच नाही तर उर्दू, पंजाबी, ब्रज, खरी बोली, हरियाणवी आणि मारवाडी अशासारख्या अनेक प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा त्यांनी कविता लिहिल्यात. ऐकूया दिल से चित्रपटातील हे गीत, ज्याला संगीत आहे ए आर रहमान यांचं.

श्रोतेहो, आपण गुलजार यांच्याविषयी बोलतोय आणि एक गीत जे ऐकल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही ते म्हणजे इजाजत या चित्रपटातील गीत आशा भोसले यांच्या स्वरात ऐकूया.

अजित कडकडे यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया.

चंद्रशेखर सानेकर यांच्या गीतासाठी आवाज होता सुरेश वाडकर यांचा आणि संगीत होतं विजय मोरे यांचं. श्रोते हो भावधारा कार्यक्रमात शेवटी

साधना सरगम यांची आवाजात वंदना विटणकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. श्रोते, या गीताबरोबरच भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

मध्यम लहरी 239.61 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन एआय या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेळेस या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

गाजली आहेत. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. महिलांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत.

श्रोते व मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आज कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात ही आपल्यापुढे सादर करणार आहेत दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. या कौटुंबिक श्रुतिकेचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी. सादर करीत आहोत आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका.

0: दादा बाहेर बघ ना, किती सुंदर रिमझिम पाऊस पडतोय. सकाळपासून आभाळ भरून आलं होतं, पण पाऊस पडायचं नावच घेत नव्हता. आता मात्र सगळीकडे एकदम हिरवं गार गारे गार झालंय. खरं सांगू, असा पाऊस पडायला लागला की बाकी काही आठवत नाही, सरळ श्रावण आठवतो.
1: आणि श्रावण म्हटलं की तुला लगेच गाणी कविता हे सगळं आठवायला लागतं. मला चांगलंच माहिती आहे तुझं.
0: हो ना, गाणी आठवणारच ना. श्रावण आणि गाणी यांचं नातंच वेगळं आहे. लहानपणी किनी पाऊस पडायला लागला की कुठल्या तरी घरातून रेडिओवर गाणं लागलेलं असायचं, आणि मग घरातल्या कामाच्या आवाजात, भांड्यांच्या आवाजात, पावसाच्या सरीतून ते गाणं ऐकू यायचं.
1: हो ना, बघ ना, आज सुद्धा अचानक मनातल्या मनात कधीतरी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशी कविता गुणगुणायला लागतो आपण. आणि त्या पाठोपाठ त्या सुंदर मखमाली वरती फुलराणी ही खेळत होती आपल्याला आठवत.

0: आणि जणू काही म्हणजे लहान मुलांना असं वाटायला लागतं की आपण फुलराणीच झालोय की काय, नाही का?
1: हो ना,
0: म्हणजे जसं आज आमच्या बहिणाबाई फुलराणी झालेल्या आहे
1: दादा.
0: अर्थात या कविता आणि गाण्यांमधला श्रावण म्हणजे फक्त ऋतू नाहीये तर संपूर्ण वातावरणातली एक प्रसन्नता आहे. बाहेर हिरवाई, आकाशात ढग, पावसाच्या सरी आणि घरामध्ये सणांची तयारी.
1: वा वा वा, श्रावण म्हणजे जणू निसर्गाने संपूर्ण जगात हिरवा रंग उधळलेला महिना.
0: फक्त हिरवाच नाही, इंद्रधनुषी म्हण, कारण क्षणात पाऊस पडतो आणि पापणी लवायच्या आत ऊन पडलेलं दिसतं आणि मग आकाशात झळकत ते इंद्रधनुष्य.
1: अरे हो, त्यावरून आठवलं,
0: काय
1: आपल्या घरातलं इंद्रधनुष्य कुठे आहे, म्हणजे सुखदा कुठे आहे?
0: अच्छा, इंद्रधनुष्य सुखदा असं तुला म्हणायचं?
1: हो,
0: ती तिच्या मैत्रिणींसोबत पावसाळी सहलीला गेली, तुला माहितीच आहे कोकणामध्ये गेल्यात त्या.
1: किती मस्त ना, छान हिरवं गार वातावरण, थंडगार हवा, वा वा,
0: सोबत चहा भजी, वा वा वा वा. आपण सगळं हे मिस करणार आहोत आणि म्हणजे सुखदाच्या हातचा स्वयंपाक सुद्धा मिस करणार. चार दिवसांसाठी गेली ती मैत्रिणींबरोबर, कितीतरी दिवसांपासून त्यांचा बेत चाललेला होता, शेवटी सगळ्यांची वेळ जुळली आणि गेल्या. मला मात्र तुला खरं सांगतो शर्वरी, करमत नाही हा, वाटलं होतं की ती नाहीये तर आपणही जरा मजा करूया, पण सुखदाशिवाय काय मजा नाही ग.
1: म्हणून तर मी आले ना तुझ्यावर लक्ष ठेवायला, कंपनी द्यायला आले.
0: ठीक आहे ठीक आहे, म्हणजे डिटेक्टिव्ह पेरून गेली तर ती. तरीच म्हटलं काल सकाळी सुखदा गेली आणि आज सकाळी लगेच तू हजर, हे कसं काय झालं?
1: अहो, नाहीतर ती येईपर्यंत घरात भूकंप आला असता ना, मग तिने घरी आल्यावर तुझी चांगलीच हजेरी घेतली असती. पण एक बरं झालं, ती संधी मिळाल्यावर ट्रिपला गेली ते. कारण आपल्याकडे ना स्वतःसाठी वेळ काढताना सगळ्यात आधी आपण विचार करतो, रोहितचं कसं होईल, माझं तर हे काम पेंडिंग आहे, ते झाल्यावर जाऊ, नंतर जाऊ, पुढे कधीतरी जाऊ, आणि हे नंतर ना अंतर देऊन पुन्हा कधीच येत नाही.
0: करेक्ट, काल पोहोचल्यावर फोन केला होता तिनं, म्हणाली इथेही पाऊस आहे पण आपल्या मुंबईच्या पावसापेक्षा वेगळा. लगेच छान छान फोटो सुद्धा पाठवले, म्हणजे तिच्या फोटोंमधून मी तिच्या सोबत पोहोचलो सुद्धा तिकडे.
1: हा, म्हणजे ती घरात नसली तरी मोबाईल मधून घरात आहे म्हणायचं तर.
0: खरंय खरंय. आले वाटत दुसरे डिटेक्टिव्ह.
1: मी आले, निघाले, सजले, फुलले, फुल पाखरू झाले, वेग पंखा नालासा. आल्या या लकेरी, घेतली भरारी, तुफाना परी बेभान मी झाले. ग ग ग रेवा, आज एकदम खुश आहेस. सुखदा म्हणाली की जरा रोहित वर लक्ष ठेव म्हणून खुश आहे मी.
0: अच्छा, का बुवा?
1: हो मग, एरवी तिच्या हातचा चहा मिळतो, रोहितच्या हातचा चहा प्यायचा योग मी कसा काय सोडणार होते.
0: अच्छा, म्हणजे माझ्या हातचा चहा तुला इतका आवडतो तर. वा वा वा.
1: नाही नाही, मग सुखदाकडे गॉसिप करता येत, किती वाईट बनवतो ग हा चहा.
0: काय,
1: अशी संधी सारखी येत नाही ना. आम्ही आताच सुखदाची आठवण काढत होतो म्हणून तर मी आले, नाहीतरी आम्ही बहिणी सारख्या.
0: अरे काय सारख्या, तुला सांगतो तिच्याशिवाय घरामध्ये शांतता आहे.
1: म्हणजे तिच्या नसण्याचा फायदा घेताय तुम्ही? अजिबात नाही, उलट ती असती तर आता आपल्या गप्पांमध्ये तीन विषय आणखी वाढले असते.
0: खरंय, पण एक बरं आहे तिचं सुखदाचं बरं का, घरामध्ये सणाचा माहोल तयार करायला तिला वेगळं निमित्त लागतच नाही.
1: हो, बाहेरचा पाऊस बघितलात का? मला तर पाऊस सुरू झाला की आमच्या लहानपणीचं घर आठवतं. श्रावण आला की आई सकाळपासून घर आवरायची, दारात रांगोळी, देवघरात फुलं आणि रेडिओवर एखादं श्रावण गीत.
2: अगदी, आणि आम्ही कामात मदत करण्यापेक्षा गाणं ऐकण्यात जास्त रस घ्यायचो.
0: तुम्ही दोघी ना आजही तशाच आहात अगदी.
1: काय म्हणालास?
0: काही नाही काही नाही,
2: आम्हाला सगळं ऐकू आलं बरं का.
1: मला श्रावणातली गाणी म्हणजे ऋतूचं दुसरं रूप वाटतं. काही गाण्यात पाऊस आहे, काहीत हिरवाई आहे, काहीत सण आहेत, काहीत विरह आहे, पण प्रत्येक गाण्यात श्रावणाची एक वेगळी छटा दिसते.
2: आणि मंगळागौरीची गाणी तर वेगळीच रंगत आणतात.
0: आता तुमच्या दोघींच्या डोळ्यासमोर फुगडी आली असणार.
2: फक्त फुगडी नाही हा, चिंबा, फुगडी, उखाणे, गाणी, सगळं आलं डोळ्यासमोर.
1: आणि मंगळागौरीच्या रात्रीचा तो गोंधळ, घरातल्या सगळ्या बायका एकत्र यायच्या, कुणी खेळ सुरू करायचा, कुणी गाणी म्हणायचं, कुणी मध्येच हसत बसायचं.
2: त्या सगळ्यात एक गोष्ट सुंदर होती, महिलांना एकत्र येण्यासाठी एक निमित्त मिळायचं. घरकाम, संसार, मुलं, रोजची धावपळ, त्या सगळ्यापासून थोडा वेळ स्वतःसाठी.

0: आजही ते तितकंच महत्वाचं आहे, फक्त पद्धत बदलली. आता सगळ्यांना एकाच मोठ्या घरात जमणं शक्य नसतं. कधी सोसायटीच्या हॉलमध्ये मंगळागौर होते, कधी एखाद्या मैत्रिणीच्या घरी. काही जणी पारंपरिक खेळ खेळतात तर काही नव्या पद्धतीचे खेळ करतात,
1: पण गप्पा तशाच असतात. हा

0: सगळ्या सासरच्यांची नावं घेतली जातात.
1: श्रावणात माहेरी यायची ओढ स्त्रियांना असते. मग सासूबाई म्हणतात, कारल्याचं बी लाव ग सुनबाई, मग जा आपल्या माहेरा. असं करत करत माहेरी जायला न मिळालेल्या स्त्रीचं दुःखही मंगळागौरीची गाणी सांगतात.
2: खरे. आणि गंमत म्हणजे अशी गाणी ऐकत असताना आपल्याला सुरांपेक्षा आठवणी जास्त ऐकू येतात, नाही का?
0: हो ना. श्रावण सुरू झाला की अशी मजा असते. सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी.
2: नागपंचमी म्हटलं की अजून एक गोष्ट आठवते मला.
1: काय?
2: त्या दिवशी केलेले पदार्थ.
1: बस मी तोच विचार करत होते, हा अजून खाण्यावर कसा नाही आला.
0: अरे सण आणि पदार्थ वेगळे कसे, प्रत्येक सणाची चव असते. काही पदार्थ एखाद्या सणाशिवाय आठवतच नाही.
2: हो हे मात्र खरं. म्हणजे श्रावणातल्या सणांचा विचार केला की स्वयंपाक घरातून येणारे ते सुगंध आठवतात.
1: आणि घरातले लोक.
0: आणि हो, पदार्थाची चव आणि तो सर्वोत्तम कोण बनवतं हे कायम लक्षात राहतं.
2: ही गोष्ट मला खरी वाटते. बाकी म्हणजे सणांची आठवण वस्तूंमुळे कमी आणि व्यक्तींमुळे जास्त राहते.
1: रोहित दादा, आता तर उपासही सुरू झालेत ना.
2: हो तर, आईची सकाळपासून केवढी गडबड सुरू व्हायची, नाही का? आपल्याला मंदिरात घेऊन जायची, बाहेर पाऊस पडत असायचा, रस्त्यावरती चिखल झालेला असायचा आणि तरी सुद्धा ती म्हणायची, आज सोमवार आहे, मंदिरात जायला हवं.
0: आणि तुम्ही जायचात?
2: श्रद्धेपेक्षा आई बरोबर जाणं महत्वाचं वाटायचं. आता मागे वळून पाहिलं की कळतं ग की त्या छोट्या छोट्या गोष्टींची किती किंमत असते आयुष्यात.
1: श्रावणी सोमवारची भक्ती गीतही किती शांत असतात ना. सकाळी पावसाचा आवाज आणि त्यावर एखादं मंद शिवभजन, घरातलं वातावरणच बदलून जातं.
2: आणि त्यासोबत साबुदाण्याची खिचडी, फळं, इतर बरंच काही.
1: काय रे दादा, परत खायची आठवण आली तुला.
2: अरे खाण्याशिवाय चैन पडतं का आपल्याला? आणि त्यातून सण सण म्हटलं की उत्तम पदार्थ आलेच, ते खाल्ल्याशिवाय सण कसा साजरा होणार.
0: अगदी बरोबर. पण मला वाटतं श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. कुणी मंदिरात जाईल, कुणी घरी पूजा करेल, कुणी फक्त शांतपणे दिवस घालवेल. सणाचा आनंद घेण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते.
2: आणि म्हणूनच सण सुंदर आहेत, ते आपल्याला एकच पद्धत लादत नाहीत, ते एक निमित्त देतात.
1: श्रावणातले नारळी पौर्णिमा आणि राखी हे सण मला फार आवडतात.
0: अरे हो, तो तर समुद्राचा सण.
2: हो, आपल्या कोळी बांधवांसाठी विशेष महत्वाचा. समुद्राला नारळ अर्पण करून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे ती.
0: निसर्ग आपल्याला किती देतो आणि आपण त्याला किती परत देतो हा विचार करायला लावणारा सण आहे.
2: आणि नारळी पौर्णिमेला तो कोळी गीतांचा ताल लागला की समुद्र डोळ्यासमोर उभा राहतो अगदी.
1: आणि मला ते गाणं आठवतं, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदी से बंधू शोभे नारायण.
2: वा वा वा वा. खरे, भावाला राखी बांधणारी बहीण, लाडक्या भावाला म्हणजे श्रीकृष्णाला साडीची चिंधी बांधणाऱ्या द्रौपदीचं रूप वाटू शकतं आपल्याला. शिवाय पाऊस, समुद्र, होड्या, नारळ, श्रावण म्हणजे खरंच अगदी चित्रांचा महिना आहे.
0: पण मला ना आज एक गोष्ट जास्त जाणवतीये.
2: काय?
0: सुखदाची कमतरता फार वाटते ना आज. ती असली की सतत लगबग सुरू असते.
1: बरोबर आहे, काही माणसं घरात असताना त्यांच्या उपस्थितीची सवय होते, पण ती काही दिवस बाहेर गेले की लक्षात येतं घरात त्यांच्या आवाजाचा, त्यांच्या हालचालींचा, अगदी त्यांच्या छोट्या छोट्या सवयींचाही किती मोठा वाटा असतो.
2: अगं हो ना, काल माझी काहीतरी वस्तू सापडत नव्हती आणि मी पटकन म्हटलं, सुखदा जरा ते अमुक अमुक हे दे ग मला, आणि अचानक आठवलं, अरे ती तर फिरायला गेली आहे.
0: फोन केला का पण तिला?
2: केला. त्यावरती म्हणाली, थांब थांब मी जरा गडबडीत आहे, नंतर करते फोन, जरा पावसात भिजतोय म्हणे आम्ही.
1: वा, म्हणजे श्रावण अनुभवते ती.
0: आणि आपणही ते अनुभवतोय. आणि दोन्ही अनुभव तितके छान आहेत.
1: आणि म्हणूनच सणांची गरज आहे, नाहीतर नंतर भेटू, नंतर फोन करू, पुढच्या आठवड्यात येते असं म्हणता म्हणता वर्ष निघून जातात.
2: सण एक निमित्त देतात, चला भेटूया असं म्हणण्याला आपल्याला प्रवृत्त करतात.
1: आणि भेटल्यावर बाकीचं सगळं आपोआप होतं.
0: बरं, काल नागपंचमीच्या निमित्ताने आमच्या सोसायटीत मुलांना भेटायला एक सर्पमित्र आला होता.
2: अच्छा.
0: त्यांच्या मनातली सापांबद्दलची भीती कमी करून छान माहिती दिली, आपले अनुभव सांगितले. मुलं तर मुलं, मोठे सुद्धा भारावून ऐकत होते.
2: वा वा वा वा. आणि आमच्या सोसायटीमध्ये मंगळागौरी निमित्त सोसायटीतल्या महिलांसाठी खेळ ठेवलेले आहेत.
0: पण रोहित, त्यात पुरुषांना नो एंट्री.
2: का का का, पुरुषांनी असं काय पाप केलंय?
1: कारण मंगळागौरीच्या गप्पांचं गुपित बाहेर जाऊ नये.
2: अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. मी आपलं दुरून संगीत ऐकेन तेवढं.
0: तेही

0: नको, तू त्या दिवशी सुखदाला फोन करून सांग
1: काय
0: तुझ्या बहिणीने आणि माझ्या बहिणीने मला घराबाहेर काढले.
1: ओहो, ती म्हणेल अगदी बरोबर केलं त्यांनी.
2: रेवा, तुला माहितीये का मला श्रावणाची अजून एक गोष्ट आवडते.
0: काय ग?
2: श्रावण संपतो तेव्हा आपल्याला थोडस वाईट वाटतं, पण तो पुन्हा येणार, पुन्हा आकाशात इंद्रधनुष्य दिसणार हे मनाला माहित असतं.
1: म्हणजे सणांची तशीच गोष्ट आहे, एखादा दिवस संपतो पण आठवण राहते, पुढच्या वर्षी पुन्हा सगळं नव्याने आपल्याला मिळतं
0: आणि माणसंही पुन्हा भेटतात.
2: काही जवळची असतात तर काही दूरची असतात, पण मनात जागा असेल तर अंतर फार मोठं राहत नाही.
1: करेक्ट. म्हणूनच घराला भिंतींपेक्षा माणसं घर बनवतात
0: आणि सण त्या माणसांना पुन्हा एकत्र आणतात.
1: अरे सुखदाचा व्हिडिओ कॉल.
2: अरे घे ना.
1: थांबा थांबा थांबा, आपण तिघांनी मिळून घेऊया
0: आणि आधी तिला सांगू इथे तिच्याशिवाय श्रावणाचा कार्यक्रम रंगतोय
2: आणि आम्ही दोघी मिळून तिच्या आठवणी काढतोय.
1: बस आता ती म्हणणार मी चार दिवसांसाठी गेले काय आणि माझीच चर्चा सुरू झाली.
0: हॅलो सुखदा, कशी आहेस?
1: काय तिकडे पाऊस आहे? अरे वा, म्हणजे आमचा श्रावण तिथेही पोहोचला म्हणायचा.
2: ए तिचा फोटो दाखव ना दादा.
1: थांब थांब थांब ग.
0: हा तिला सांग आम्ही मंगळागौरीची तयारी सुरू केली आहे.
2: अगं सगळं सांगू नकोस, ती परत आली की सरप्राईज देऊया आपण तिला.
1: सुखदा ऐकतेस ना, तुझ्या अनुपस्थितीमध्ये घरात या दोघींनी राज्य बळकावलेलं आहे
2: आणि तू निवांत फिरून ये, इथे आम्ही सगळं सांभाळतो आणि रोहितलाही चांगलंच बघतो.
0: आणि परत आलीस की सगळे मिळून मज्जा करूया.
1: बरं ठीक आहे, आता ठेवू. पाऊस वाढतोय, तुम्ही पण काळजी घ्या बरं का.
2: रोहित दादा, सुखदाचा आवाज नीट येत नव्हता.
1: अगं तिथे नेटवर्क नसेल चांगलं.
2: हा असू शकता, पण तिच्याशी बोलून खूप मस्त वाटलं.
0: खरंच श्रावणातला एखादा सण साजरा झाल्यासारखं वाटलं
2: मलाही. पण आता मात्र सोबत चहा हवा ना.
1: आणि मला काहीतरी खायला सुद्धा हवंय.
2: आई तुला उगाच खादाड बोकळा म्हणत नव्हती. चल काहीतरी बनवूया मस्त पैकी आपण.
1: चला चला चला.

श्रोते हो आणि मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि या श्रुतिकेत सहभाग होता दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि मधुलिका नेरूरकर यांचा. सादरकर्त्या होत्या नेहा खरे. मैत्रिणींनो, यापुढील कार्यक्रम असणार आहे आरोग्य दर्पण आणि या आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपला आजचा विषय असणार आहे गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग. आणि या कार्यक्रमात डायलिनसाठी सहभागी होण्यासाठी आमचे क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईल धारकांनी 022 हा कोड लावण्यास विसरू नका. हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण ऐकूया एक गाणं.

0: श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या विशेष कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केले आहे डाएट कन्सल्टंट आणि योगा थेरपिस्ट आरती खाडीलकर यांना. आरतीजी बंगळुरूच्या सव्यासा योग युनिव्हर्सिटीमधून MSc झालेल्या आहेत. त्यांनी इतिहास विषयात मुंबई विद्यापीठातून MA ही डिग्री देखील घेतलेली आहे आणि शिवाजी विद्यापीठातून त्यांनी डाएट आणि न्यूट्रिशनलिस्ट म्हणजे पोषक आहार तज्ज्ञ या विषयातील पदवी संपादन केली आहे. आरतीताई तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो आजचा आपला विषय आहे गर्भारपणातील आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना. या विषयावर आपण आतिताईंशी संवाद साधणार आहोत. तुम्ही तुम्हाला पडलेले प्रश्न त्यांना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून विचारू शकता. लक्षात ठेवा मोबाईल धारकांनी आणि मुंबई बाहेरील श्रोत्यांनी 022 या STD कोडचा वापर करावा. तर आजचा हा विषय आतिताई तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. सर्वप्रथम आकाशवाणी मुंबई केंद्राने मला इथे आमंत्रित केलं याबद्दल मी तुमचा सर्वांचेच आभार मानते. आणि या कार्यक्रमाची सुरुवात करताना मला एक श्लोक म्हणावा असा वाटतो.

0: श्रोतेहो, आजचा विषय आहे गर्भारपणातील आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आरतीताई खाडीलकर इथे आलेल्या आहेत. आणि आपले प्रश्न आपण त्यांना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून विचारू शकता. मोबाईल धारकांनी 022 या एसटीडी कोडचा वापर करायचा आहे. आरतीताई, सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटेल की आपल्या सगळ्या बाळाचा जन्म हा जणू काही त्या मातेला मिळालेला दुसरा नवीन जन्म असतो. आणि गरोदरपणाचा हा 9 महिन्यांचा काळ हा अत्यंत कठीण काळ असतो. तेव्हा फारच जपायचं असतं. त्या 9 महिन्यांमध्ये जपणं असतंच, पण त्याच्या आधीचाही कसोटीचा काळ असतो आणि 9 महिन्यांनंतरचाही कसोटीचा काळ असतो. तर हे प्रसूती जी असते आपली आणि गर्भारपण असतं, या सगळ्याच्या आधी एका स्त्रीने काय विशेष काळजी घेतली पाहिजे?
1: सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी जायचं आहे किंवा तुम्हाला गरोदर व्हायचं आहे हे जेव्हा तुम्ही ठरवता, तेव्हा स्वतःची काळजी ह्या महत्वाच्या 4 पिलर्सनी घ्यायची आहे. एक तर चांगली झोप असणं, झोप घेणं, रात्री 9:30-10 झोपणं, सकाळी लवकर उठणं. दुसरी गोष्ट म्हणजे चांगला व्यायाम करणं. तिसरी गोष्ट चांगला पोषक आहार. आणि चौथी महत्वाची म्हणजे चांगले विचार. ह्या 4 गोष्टी जर तुमच्या परिपूर्ण असतील तर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करू शकता, पुढे जाऊ शकता. आणि तोच पॅटर्न तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा फॉलो करायचा आहे, जेणेकरून बाळ सुद्धा निरोगी, सुदृढ आणि

0: व्यवस्थित व्हायला मदत होते.
1: खूपच छान सांगितलं आहे. आरती ताई आपण पहिला कॉल घेऊया. हॅलो
2: हॅलो
1: हॅलो
2: हॅलो.

0: कट झाला कॉल. हॅलो, आपण खात असलेलं अन्न हा सध्या सर्व वयोगटांसाठी अत्यंत काळजीचा विषय झालेला आहे.
1: बरोबर.
0: निगुतीने केलेलं आणि स्वच्छतेचं पालन करून केलेलं आणि पारंपरिक पद्धतीचा वापर करून शिजवलेलं अन्न खाल्ल्याने आपला शारीरिक आणि मानसिक विकास होत जातो. आहाराबद्दल
1: आहार आपण इयत्ता पाचवीपासून आहाराविषयी आपण ऐकत आलेलो आहोत, वाचतो की पोषक आहार असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 5 ते 6 घटक इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स, कार्बोदके, ज्याचं प्रमाण शरीरामध्ये साधारणपणे 60% असायला पाहिजे. त्याबरोबरीने प्रोटीन्स असायला पाहिजे, फॅट्स, मिनरल्स, व्हायटमिन्स, पाणी आणि फायबर. याचं प्रमाण योग्य असेल तर तो पोषक आहार किंवा योग्य आहार आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे प्रेग्नन्सीसाठी जेव्हा तुम्ही एन्जॉय करत असता तेव्हा या महत्वाच्या गोष्टी, या आहाराचं सेवन किंवा या आहाराचा समावेश तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे. तुमच्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये किंवा दैनंदिन तुम्ही जे काही खाता, पाणी पिता, या सगळ्यामध्ये तुमचं प्रमाण प्रॉपर असेल तर तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी ट्राय करायला हरकत नाही. आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा जो सात्विक आहार आहे तो घेणं गरजेचं आहे.
0: आणि बऱ्याच वेळा असं होतं की बाहेर खाल्लं जातं चविष्ट, असं मुलींना फार खाण्याची ओढ असते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतात.
1: कसं आहे की या फेजमध्ये थोडीशी क्रेविंग्स मुलींना होत असतात. एक तर मॉर्निंग सिकनेस, सकाळी उठल्या ऍसिडिटी झालेली असते त्यामुळे जेवण सकाळी जात नाही आणि मग अवेळी त्यांना काहीतरी खायची इच्छा होते. बरं, करायची स्वतः बघून करायची शक्ती अंगामध्ये नसेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मग काय होईल की ज्या वेळेला जेवण बनवण्याची शक्ती नाही त्यामुळे काहीतरी ऑर्डर करतात, बाहेरून खाणं ऑर्डर करतात. पण याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण भरपूर झालेलं असतं. सो प्रिझर्वेटिव्ह जर खूप असतील तर त्याचा नकळत परिणाम तुमच्या शरीरावर पण होतो.
0: बरोबर.
1: अनवॉन्टेड फॅट डिपॉझिट होणं, या सगळ्या गोष्टी या फेज मध्ये येतात. आपल्याला प्रोटीन पाहिजेत, कार्बोहायड्रेट पाहिजेत, व्हिटॅमिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत. पण जर हे मिळालं नाही आणि बाहेरून येणार खाद्य जे आहे त्याच्यामध्ये भरपूर मैदा असतो किंवा प्रिझर्वेटिव्ह केलेले पदार्थ, म्हणजे जास्त मीठ, जास्त साखर, सोडियमचं प्रमाण जास्त असेल तरी त्याचा त्रास शरीराला आणि पर्यायी बाळाला पण होऊ शकतो. सो जितकं ते सात्विक घरी बनवलेलं जेवण असेल तेवढं चांगलं.
0: आणि आपल्या घरी आपली सासू असते किंवा आपली काकू असते, आपली मावशी असते, हे पण आपल्याला वेळोवेळी आपल्या अन्नपदार्थांबद्दल काहीतरी गाईड करत असतात, सांगत असतात. तर त्यांनी सुचवलेला आहार कसा काय आणि कितपत घेणं योग्य आहे?
1: नक्कीच. या मावशी, आजी, आई यांना एक्सपिरियन्स असतो, अनुभव असतो. त्यामुळे त्या अनुभवातूनच ते बोलत असतात की तुम्ही कोणता आहार घेतला पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, काय टाईपचं जेवण तुम्ही कोणत्या वेळेला जेवलं पाहिजे. त्यामुळे आहाराबरोबर वेळा सांभाळणं हेही तितकंच गरजेचं असतं. आणि आईचं, आजीचं, त्यांनी सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या पण प्रेग्नन्सीमध्ये ऐकणं गरजेचं. पण काही वेळेला असं होतं की खूप निगेटिव्ह पण सांगितलं जातं तर त्याच्यासाठी थोडंसं विचार करून सक्षमतेने आपल्या बुद्धीचा वापर करून जो आहार घ्यायला पाहिजे तो घेतलाच पाहिजे. म्हणजे जो डॉक्टर सांगतायत किंवा डायटिशियन सांगतायत त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या आहारामध्ये बदल करायला पाहिजे. किंवा जर हे अमुक एक पदार्थ, आता आपल्याकडे ट्रेडिशन प्रमाणे पपई खाऊ देत नाहीत किंवा खरवस खाऊ देत नाहीत किंवा या गोष्टी आपल्याला दिल्या जातात. कसं आहे, कोणत्याही गोष्टी

0: ओव्हर इटिंग करून चालणारच नाही, पण त्यांना काहीतरी अनुभव आलेले असतात म्हणून त्या तुम्हाला फक्त सुतोवाच्य करत असतात की हे तुम्ही नाही खाल्लं तर चालेल. त्यावेळेला जर तुम्हाला पटलं तर तो आहार किंवा ते जेवण त्यावेळेला नाही जेवत आणि तुम्हाला ज्याच्यातनं वाटतं तुम्हाला पपईतून काय मिळणार आहे, विटॅमिन सी मिळणार आहे, तसंच मला आणखीन कुठल्या पदार्थातनं विटॅमिन ए मिळणार आहे, तर तसंच अजून कुठल्या पदार्थातनं विटॅमिन ए मिळणार आहे, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता.
1: कोणत्या कोणत्या विटॅमिन्स आपल्या शरीराला गरज असते?
0: सगळ्याच विटॅमिन्सची गरज आहे. ए बी सी.
1: आताही आपल्याला कॉल येतोय. हॅलो बोला. हॅलो बोला. नमस्कार, आपलं नाव सांगा. आपण कोल्हापूरहून बोला. बोला, आपला प्रश्न विचारा.
2: माझा प्रश्न असा आहे की माझ्या कुटुंबा बद्धकोष्ठासाठी काही सर्टिफिकेट दिल्या जातात, म्हणजे 4-5 दिवसापासून करत नाही, तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
1: आपला प्रश्न पुन्हा विचारा.
2: नवजात बालकांना बद्धकोष्ठासाठी सर्टिफिकेट दिल्या जातात. सर्टिफिकेट.
1: अच्छा, नवजात बालकांविषयी. नवजात बालकांना बद्धकोष्ठतेसाठी काही औषध दिलं जातं. आपला आजचा विषय आहे सर गर्भारपणातील व्यायाम आणि आहार, तर आपण त्याबद्दल बोलूया. आपला स्त्रीचा गर्भारपणातील आहार आणि व्यायाम, योग साधना. प्रसूतीनंतरचा स्त्रीचा मातेचा आहार कसा असावा असं ते विचारतात.
0: ठीक आहे, प्रश्न छान आहे तुमचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठला, जसं तुम्ही मगाशी म्हणालात बाळाला बद्धकोष्ठतेसाठी काहीतरी दिलं जातं, तर हे का होतं? तर गॅस फॉर्मिंग होत असतात. जर मातेनी गॅस फॉर्मिंग पदार्थ खाल्ले ज्याच्यामुळे गॅसेस होतात, कारण कसं आहे डिलिव्हरी झाल्या झाल्या बायका जागेवरच बसलेल्या असतात किंवा झोपलेल्या असतात, त्यामुळे त्यांची हालचाल मंदावते. हालचाल होत नसल्यामुळे जे काही तुम्ही जेवता जे काही खाता त्याचे गॅसेसमध्ये रूपांतर होतं, आणि ते जर गॅस पास झाले नाहीत तर नॅचरली त्याचा त्रास बच्चूला पण होऊ शकतो. म्हणजे बाळा आईच्या दुधावाटेच बाळाला बाळ पोसलं जातं, त्यामुळे दोघांनाही त्याचा परिणाम त्रास होणारच आहे. त्यामुळे आईने सात्विक आहार घेतला पाहिजे ज्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असेल, जसं की गाजर आहे, मुळा आहे, या पदार्थांना म्हणजे किसून त्याची जर कोशिंबीर वगैरे केली तर जास्त चांगलं. इवन जर तुम्ही पोळी चपाती करत असाल तर त्याच्यामध्ये मेथी किंवा पालक असा पाला घातला तर त्याचे पराठे करू शकता. सो जेणेकरून जास्तीत जास्त फायबर रिच डाएट देण्याचा प्रयत्न करा. आणि इवन आम्ही असं सांगतो की अगदी ताजं ताजं लावलेलं दही ताक हे सुद्धा गरजेचं आहे, कारण जी अँटीबायोटिक्स तुम्ही घेतलेली असता त्याच्यामुळे जे चांगले बॅक्टेरिया शरीरात असतात तेही निघून जातात या अँटीबायोटिक्समुळे. तर ते रिप्लेस करायचं असेल, परत मिळवायचं असेल, तर अगदी ताजं ताजं सकाळी लावायचं आणि दुपारी त्याचं सेवन करायचं. असं ताक दही सुद्धा तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून हा त्रास कमी होऊन जाईल. दुधाचं दूध जर पचतंय का नाही बच्चूला आणि आईला दोघांनाही याचं सुद्धा तुम्हाला प्रमाण बघावं लागेल, कारण प्रत्येक बाईची टेंडन्सी वेगळी असते. त्यामुळे किती प्रमाण किती वेळा आपण पितोय, आपल्याला हे सोसताय का नाही, या सगळ्या गोष्टी
1: आपल्याला विचार करायचा. हॅलो बोला. हॅलो बोला. हॅलो नमस्कार. हॅलो. हॅलो बोला. तर दूध हा फार महत्वाचा विषय तुम्ही सांगितला, म्हणजे गर्भारपणात देखील आईनेही प्रोटीन मिळण्यासाठी काय काय खाल्लं पाहिजे.
0: आपल्याकडे प्रोटीनचे दोन प्रकार आहेत, एक अॅनिमल प्रोटीन आणि प्लांट प्रोटीन, जे प्राण्यांपासून मिळणारं प्रथिन आहे आणि जे आहे ते झाड वनस्पतींपासून मिळणार आहे. प्रथिनांची गरज शरीरामध्ये सगळ्यात जास्त असते. सो प्रथिनं कशासाठी लागतात? आपल्या शरीरात नवीन नवीन पेशी तयार होत असतात, पहिल्या निघून जातात. सो वेअर अँड टेअर ज्याला आपण म्हणतो पेशींची, ती भरून काढण्याचं काम प्रोटीन्स करतात. त्याचप्रमाणे आपली नख केस शरीराच्या बारीक बारीक ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते, गरज असते. ठीक आहे, तर हे प्रोटीन्स जास्तीत जास्त आपण प्लांट्स म्हणून, जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी नॉनव्हेज मध्ये प्रोटीन्स मिळवू शकतात, पण जे लोक प्रोटीन्स शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी डाळी आहे, कडधान्य आहे.
1: पण पुढचा एक कॉल, डाळी आहे त्याच्यातनं प्रथिन,
0: कडधान्य आहे, सोयाबीन आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्याचा वापर करू शकतो. इवन दूध जसं मगाशी तुम्ही म्हणालात तसं दूध सुद्धा आपल्या आहारात घेतलं तर त्याच्यातनं सुद्धा प्रोटीन मिळतं. दूध, दही, पनीर, इवन मशरूम्स, म्हणजे प्लांट प्रोटीन बद्दल आपण बोलायचं झालं तर या गोष्टींमधून आपल्याला

0: प्रोटीन्स मिळतं. पण जे लोक नॉनव्हेज खातात, जे लोक मांसाहारी आहेत, त्यांनी अंड्याचं सेवन केलं तर चालेल, किंवा रेड मीट अवॉइड करायचं. आणि तुम्हाला स्टॉक म्हणजे चिकनचा स्टॉक किंवा रस्सा ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये सात्विक आहे, ज्याच्यामध्ये ऑइल फॅट्स नाही आहेत.
1: पुढचा प्रश्न आपण घेऊया.
2: हॅलो
1: हॅलो नमस्कार.
2: हॅलो
1: हॅलो नमस्कार, बोला.
2: जुना तळपण गायश्वर बोललो ताई. मी अस्मिता वाणी सर्वांना माझ्याकडून
1: नमस्कार. आपला प्रश्न विचारा.
2: ते
0: शतपावली
2: ज्या बाईला जसं असं दिवस असले त्या बाईने म्हणजे किती वेळ जेवल्यावर फिरायचं ते सांगा मॅडम मला.
1: बरं बरं बरं. हा खरं तर गर्भारपणात आपल्याला त्रास होत असतो, पायांवर सूज येत असते, तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की किती चालावं एखाद्या बाईने, किती कशी ती सूज असते पायावर. किंवा
0: मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे की डिलिव्हरी नंतर गरोदर झाल्यानंतर आणि गरोदर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर दोन्ही फेजमध्ये बाईला चालणं गरजेचं आहे. कारण जितकं ती चालेल तितकी पायावरची सूज कमी होईल, ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि बाकीचे जे त्रास उद्भवणार आहेत ते पण कमी होतील. जसं आता आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये वजन का वाढतं, एक तर बाळाचं वजनच असतं, आतमधले पाण्याचं वजन, प्लॅसेंटा, ह्या सगळ्याचं कलेक्टिव्ह वेट असतं. हे वेट तुमच्या गुडघ्यांवर, तुमच्या पायांवर, बांडीवर, टाचेवर पडत असतं. त्यामुळे जर तुम्ही चाललात तर नॅचरली ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि पाय मोकळे होतात. त्यामुळे नक्कीच बाईंनी साधारण तुम्ही म्हणता तसं शतपावली घालायला काही हरकत नाही. आणि आम्ही सांगतो की वज्रासन घालूनही बसू शकता. म्हणजे योगामध्ये वज्रासन हे खूप चांगलं आसन आहे. पाय दुमडून त्याच्यावरच तुमचं वजन पडतं, सो दॅट इझिली तुमचे पायही आपोआप मसाज होतो पायानं, सूजही कमी होते आणि पचनक्रियाही सुधारते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता.
1: बरोबर. पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो बऱ्याच वेळेला असं होतं की पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो नमस्कार. नमस्कार.
3: हॅलो नमस्कार.
1: नमस्कार.
3: जोशी बोलतो अंबरनाथहून.
1: हा बोला सर.
3: मॅडम साठी प्रश्न आहे की गरोदर महिलांनी सायकलिंग करावी किंवा नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की
0: पहिला प्रश्न आहे सायकलिंग,
1: त्यांचा कट झालाय, की गरोदर महिलांनी सायकलिंग करावी की नाही.
0: काही वेळेला असं असतं की गरज असते म्हणून बायका सायकलिंग करतात. म्हणजे आता कामगार वर्गातल्या जर बायका बघितल्या तर त्या सायकलवरनं जाये करतात. आता आपल्या कॅटेगरीतल्या जर आपण बायकांना बघितलं तर आपल्या बायकाही ऑफिसला जातात किंवा ट्रेन पकडायला धावतात, रिक्षेतनी प्रवास करतात. पण ओव्हर एक्झर्शन असेल तर करू नये. पहिले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने अनसेफ असतात. तर माझं मत असं असेल की साधारण 4th महिना वगैरे असेल तर काही सायकलिंग करायला हरकत नाही. पण ते सुद्धा अगदी सावकाशीने, तिला झेपेल इतकंच. प्रयत्न करा की चालत गेलेलं केव्हा चांगलं.
1: परत आलेला आहे.
0: बोला सर.
4: हॅलो नमस्ते.
1: नमस्ते.
4: माझा प्रश्न असा आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर बेबी पण वाढत.
1: रेडिओ तुमच्यापासून जरा दूर ठेवा, मोबाईल पासून रेडिओ जरा दूर.
4: हॅलो.
1: बोला.
4: बेबी मध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर बायकांचा आहार कसा असावा ह्याच्यावरती मला सांगा. आणि 40 नंतर पण असं म्हणतात की वाटोळे पदार्थ खायचे नाही, तर त्याच्यावरती पण मला सांगा की डिलिव्हरी झाल्यानंतर आयुष्यभराचं आहार पण कसा असावं हे सांगा मला.
0: नक्की. ताई प्रश्न खूप छान आहे कारण आपण त्याच्याबद्दलच बोलतोय. डिलिव्हरी जेव्हा तुमची होते त्यावेळेला पुन्हा आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं आईला मिळालं पाहिजे. आपल्याकडे परंपरेप्रमाणे आपण डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू वगैरे हे सगळं देतच असतो. पण त्याच्या बरोबरीने आपल्याला ह्याही गोष्टीचं ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की त्याच्या बरोबरीने आपण जास्त तेल, तूप, साखर, मध, गुळ तर देत नाही ना बाळंतिणीला, कारण त्याची गरज नसते. वेरॅज आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये आपण हे जास्त खायला घालतो, वेरॅज आयर्न कॅल्शियमकडे लक्ष दिलं जात नाही. तर या

0: गोष्टी खूप प्रामुख्याने लक्षात ठेवा की जसं तुम्ही म्हणालात काय काय खायला द्यायचं, त्यात पहिली गोष्ट म्हणजे आयर्न रिच, म्हणजे आता आम्ही तर सांगतो की अगदी पालक, मेथी, लाल माठ या पालेभाज्या पण तुम्ही तुमच्या आहारात भाकरी बरोबर द्या, किंवा मेथीचे दाणे जे असतात ते भिजत घाला, त्याला मोड आणा, मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांची उसळ आणि नाचणीची भाकरी असं कॉम्बिनेशन आठवड्यातनं दोनदा द्या, जेणेकरून दूधही व्यवस्थित येईल, शुगर लेवलही कंट्रोलमध्ये येईल, कारण आता हालचाल नाहीये त्यामुळे शुगर लेवल स्पाइक्स वाढू शकतात या फेजमध्ये. त्याच्यानंतर थायरॉइडचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आयोडीन म्हणजे मिठावर पण कंट्रोल ठेवायला पाहिजे, जास्त सोडियम देता कामा नये. कधी कधी काय होतं की महिलेला बऱ्याच गोष्टी खायला मिळालेल्या नसतात आणि चला आता डिलिव्हरी झाली आता मी सगळं खायला लागते म्हणून मैदायुक्त पदार्थ, ब्रेड किंवा फरसाण असं वगैरे ती खायला सुरुवात. इव्हन मॅगी आणि पास्ता खाल्लेल्या बायकांनाही मी बघितलेलं आहे, पण ते चुकीचं आहे, ते तसं न केलेलं केव्हाही चांगलं. तुम्हाला थोडा एक 6 महिन्याचा काळ तरी थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल आणि घरात शिजवलेलं सात्विक सिंपल जेवण द्यायचं आहे. त्यात उग्र वासाचे पदार्थ देऊ नका. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विड्याचं पान, खाऊचं पान जे असतं ते घरी आणून ठेवा. सो जेवणानंतर जर तुम्ही ते चावून चावून खाल्लं, म्हणजे आपण जसं पान खातो तसं, तर त्यांनी तुमचं एक तर पचनक्रिया सुधारते, सलाइवा म्हणजे लाळ सुटते, त्यांनी पचन चांगलं होतं आणि बऱ्यापैकी कॅल्शियम तुम्हाला त्या पानात मिळतं. पण बाळंत विडा असा शब्द म्हणतो की नाही, तर तो विडा कशासाठी आहे, तो कॅल्शियमसाठी आहे. तर या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. दूध प्या, इव्हन शतावरी म्हणून एक पावडर मिळते, ती तुमच्या दुधामधनं घेतली गेली तर नुसतं दूध येतं असं नाही मातेला, त्याच्याबरोबरीने इम्युन सिस्टीम तिची वाढते, रक्त शुद्ध होतं, बऱ्याच चांगल्या घटना.
1: आपला दुसरा कॉल
0: येतो. हो हो चालेल.
1: हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार. हा आदिताई, विडा आपण खाल्ला पाहिजे, बाळंत विडा जसं म्हणतात, त्याच्यामुळे पचन चांगलं होतं. माता जी पण काही जेवण आहार घेत असते त्यामुळे पचन चांगलं होतं, बाळाची वाढही आतमध्ये छान होत असते.
0: नक्कीच नक्कीच. आणि ज्या वेळेला आपण या फेज
1: कॉल घेऊया. हॅलो हॅलो
2: हॅलो
1: हॅलो नमस्कार.
2: मी रुपी गुजराती बोलतो मॅडम.
1: हा बोला.
2: माझा प्रश्न असा आहे की गर्भधारण झाल्यानंतर स्त्रीने कुठले चांगल्या गोष्टी कराव्या, की असे म्हटलं जाते की बाळावर संस्कार होता पोटामध्ये असल्यावर, आणि कुठल्या वाईट सवयी सोडाव्या जेणेकरून कसे नैतिक संस्कार त्याला आपले कळत न कळत होता, आणि आहार कसं आंबट तिखट गोड कसं खावं ते, जेणेकरून पुढे मग बाळावर संस्कार झाल्यावर तो अति गोड खातो. आपण म्हणतो ना की पोटाचं तुला आईची सवय लागली, मग त्या दृष्टीने कसं करावं, पाणी कसे प्यावे, नियोजन कसे असावे पाण्याचे, काही वेळेस क्लायमेट कमी जास्त होतो या दिवसात, ह्युमिडिटी वाढते, त्यावेळेस मग पाणी खाल्लं, पाणी पिल्यावर सुद्धा अपचन होते, याबद्दल जरा सविस्तर सांगा.
0: नक्कीच नक्कीच. तुमचा प्रश्न खूप छान आहे. आपल्या ज्या वेळेला प्रेग्नन्सी राहते, गरोदरपणामध्ये जेव्हा बाई प्रवेश करते तेव्हा शरीरामध्ये खूप सारे बदल घडत असतात. नॉट ओनली शरीरामध्ये, आपल्या मानसिकतेमध्ये पण बदल घडतात. सायकोलॉजिकली, इमोशनली, फिजिकली ती वेगळ्या फेजमधनं बाई जात असते. तर या जसं मगाशी तुम्ही म्हणालात की हवामानाचा पण परिणाम होतो का, तर हो नक्कीच होतो. तर ऋतूप्रमाणे आपल्या जेवणामध्ये पण आहारामध्ये पण चेंजेस थोडेसे बदल केले गेले पाहिजेत, व्यायाम केला गेला पाहिजे. सी पूर्वीच्या काळी कसं होतं की बाईला काम म्हणजे नदीवर जाऊन पाणी भरणं किंवा कपडे धुणं या सगळ्या होत्या गोष्टी करायला लागत होत्या. आता या एवढ्या गोष्टी आपण प्राकर्षाने नाही करत, कारण घरामध्ये आपल्याला सुखसोयी आहेत सगळ्या, त्यामुळे एक्सरसाइज करणं हा खूप महत्वाचा भाग झालेला आहे. 1 तास तरी किमान, म्हणजे 1/2 तास चालणं आणि 1/2 तास योग पद्धतीने जर आपण थोडाफार व्यायाम केला किंवा शरीराला हालचालीमध्ये ठेवलं तर नक्कीच ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, हातापायावर सूज येत नाही, बाळाची वाढ चांगली होते. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की आहारामध्ये काय बदल घडायला पाहिजेत, तर बदल म्हणजे तुम्ही जे नॉर्मल जेवता तेच जेवण जेवायचं आहे, जे घरात शिजवलेलं आहे, स्वच्छ आहे, हायजिनिक आहे. आणि बाळाचं थोडंसं जास्त खायचं, म्हणजे आई आणि बाळ या दोघांचं मिळून आहार घेतला गेला पाहिजे. कारण जर आई अशक्त राहिली तर बाळ सुद्धा अशक्तच राहणार आहे, त्यामुळे या दोन्ही गोष्टी चा समतोल साधणं गरजेचं आहे. तसंच मेंटली सुद्धा शी शुड बी व्हेरी पीसफुल, कारण मानसिक जर स्वास्थ्य

0: फक्त ते शरीरामध्ये येतं, ज्याला आम्ही आधीच्या व्याधी असं म्हणतो. जर घरामध्ये टेन्शन्स आहेत, भांडणं आहे, चिडचिड होते, तर नकळत तिच्या मनावर पण त्याचा परिणाम होत राहतो. आणि जर मन कलुषित असेल, चिडचिडलेलं असेल, थकलेलं असेल, तर तुम्ही व्याधींना म्हणजे रोगांना आमंत्रण करता. तर ते आपल्याला या फेजमध्ये करायचं नाहीये. त्यामुळे घरच्यांनी सुद्धा तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे की ती कशी आनंदी राहील, घर कसं आपलं आनंदी राहील, जेणेकरून बच्चूची वाढ कशी चांगली होईल, हे सगळ्यांनी मिळून तिचा तिला आधार द्यायचा आहे, सपोर्ट द्यायचा आहे. कारण ती खूप वेगळ्या फेज मधनं चाललेली आहे. त्यामुळे थोडंसं सगळ्यांनी हेल्प केली तर नक्कीच गरोदरपणा पण सुलभ होईल आणि नंतरची प्रसूती पण योग्य आणि सुखकारी होईल.
1: हा, म्हणजे मला असं वाटतं हे फॅमिली बॉन्डिंग आहे की फक्त तिचा आहार किंवा तिचा व्यायाम हे न करता सगळ्यांनी मिळून तिच्या बरोबर ते बाळणपण तिचं अनुभवलं, तिच्या बरोबर
0: साजरं केलं पाहिजे असं आपण म्हणू.
1: बाळ घेऊया आपण. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार. नमस्कार,
2: मी केदार फुलकर बोलतो वाटेपूर वरून.
1: नमस्कार सर. हा बोला.
2: तर आहार कसा ठेवला पाहिजे? आता थोडक्यात दुपार संध्याकाळी दुपारच्या लाफून किंवा संध्याकाळी असेल किंवा सकाळ असेल की आहार कसा ठेवला पाहिजे? कारण भात खाल्ला पाहिजे आहार असून किंवा भाजी चपाती किंवा काय असेल. आणि दुसरी गोष्ट, व्यायाम कसा केला पाहिजे? आणि दुसरी गोष्ट, व्यायाम जितका करेन तितकं चांगलं शरीराला, पण आहार कसा पाहिजे?
1: हा, मुळात म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाचणीची भाकरी म्हणा किंवा प्रोटीन मिळण्यासाठी भिजवलेले मोड आलेली कडधान्य असं सगळं आहारात असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलंच आहे. पण योग साधना हा महत्वाचा विषय मला आता तुमच्याशी बोलायचा आहे की प्रेग्नन्सीमध्ये कसा काय योग साधना कशी करावी आणि त्यासाठी कसं काय मार्गदर्शन घ्यावं. कारण बऱ्याच वेळेला असं होत असतं की युट्यूब किंवा अशा ठिकाणी हे सगळं पाहिलं जातं आणि बघितलं जातं आणि केलं जातं, पण मला असं वाटतं हे तज्ञांसमोर केलं पाहिजे. बरोबर ना?
0: अगदी बरोबर. तुम्ही ज्या वेळेला प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करायचा विचार करता, त्या एक तर तो केलाच पाहिजे. साधारणपणे डॉक्टर सांगतात की पहिले 2 महिने थोडीशी काळजी घ्या, एकदा बेबी सस्टेन झालं की तुम्ही तुमचा व्यायाम सुरू करू शकता. त्याच्यामध्ये वॉकिंग म्हणजे चालणं हा तर अतिशय उत्तम व्यायाम आहेच, पण त्या बरोबरीने योग साधना पण गरजेची आहे. आता माझ्याकडे, मी ज्या वेळेला हे क्लासेस घेते, आता सध्या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही असतात, मी स्वतः घेते, त्यामुळे योगामध्ये मेडिटेशन प्राणायामवर आम्ही जास्त फोकस करतो. ज्या वेळेला आम्ही प्राणायामच्या टेक्निक्स बायकांना देतो त्यावेळेला त्याचा उपयोग आत्ता होत नाही. आत्ता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा त्याचा उपयोग, जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेला कळा येतात, तेव्हा कळ कुठे रोखून धरायची, श्वास कुठे घ्यायचा, हे सर टेक्निक तुम्हाला जमतं आणि डिलिव्हरी सुलभ होते. किंवा प्रसूतीला वेदना सहन करायची शक्ती किंवा क्षमता त्या फिमेलची, त्या बाईची वाढलेली असते. त्यामुळे हा एक प्रकार आहे. सेकंडली बटरफ्लाय म्हणजे ज्याला आपण भद्रासन म्हणतो, हे तर अगदी स्पेशली डिझाईन फॉर फिमेल्स असं आसन आहे. तर या आसन स्थितीमध्ये जर तुम्हाला बसता आलो, किगल एक्सरसाइजेस ज्याला आपण अश्विनी मुद्रा म्हणतो, तर या टाईपचे एक्सरसाइजेस केले तर ती जी जागा आहे ज्याच्यात बेबी बाहेर येणार आहे, तर त्या जागेचे स्नायू बळकट होतात आणि एक हेल्दी बेबी जन्माला येऊ शकतो आणि आईलाही त्रास कमी होतो. इवन हातापायाचे व्यायाम जेव्हा आपण करतो, किंवा ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वज्रासन, ही जी आसनं आहेत, ही काही मी नावं सांगते, ती तुम्ही जर केली तर त्याच्यातनं एक तर शरीराची बळकटी वाढते, म्हणजे स्नायूंची बळकटी वाढते आणि फिटनेस पण राहत, तुमचा फिटनेस तर वाढतोच आणि तुम्हाला सहन करण्याची क्षमता तुमची डेव्हलप व्हायला लागते. आणि असं म्हटलं जातं की जी बाई रेग्युलर योग करते किंवा व्यायाम करते, ती 9 महिन्याच्या कालावधीत फक्त पोटाचा भाग वाढतो, बाकीची पूर्ण बॉडी तशीच्या तशी लीन राहते. त्यामुळे त्याचा फायदा तिला नंतर वेट लॉस साठी सुद्धा पुढे होऊ शकतो.
1: आणि मला असं वाटतं की प्रत्येक 3-3 महिन्यातले व्यायामही
0: वेगवेगळे आहेत. नक्कीच, पहिल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे 3rd महिन्यात, कारण पहिले 2 महिने आम्ही फक्त प्राणायाम आणि मेडिटेशनच घेतो. ज्या वेळेला बेबी सस्टेन होत असतं, तयार होत असतं किंवा वाढत असतं, तेव्हा कारण ते सगळंच नवीन नवीन असतं, त्या बाईला उलट्या होत असतात, तिची वेगळी मानसिक स्थिती असते, तिला करू का नको या द्विधा मनस्थिती ती असते. त्यामुळे पहिल्या 2 महिने आम्ही तिच्याकडनं व्यायाम न करून घेता फक्त व्यायाम, प्राणायाम आणि मेडिटेशन.
1: पुढील 3 महिन्यांच्या व्यायामाविषयी बोलूया, पण आपण पुढचा कॉल घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: राजू गुजराती बोलतो, आरोपी गल्ली.
1: तुमचा रेडिओ थोडा
2: माझा असा प्रश्न आहे की कामाच्या ठिकाणी स्त्रियांनी पीसीवर किंवा बसमध्ये कशी बसावं?

0: Păi pur și simplu s-a sau evidență. Ești răbătnesă.
1: धन्यवाद सर हा फार महत्वाचा प्रश्न विचारलाय कारण मी या प्रश्नावर येणार होते कारण आजकाल स्त्रिया लॅपटॉप मोबाईल आणि हे सगळं वापरत असतात आणि डोळ्यांवर पण ताण
2: परिणाम होत असतो नक्कीच तुमचा प्रश्न खूप खरंच स्तुत्य आहे कारण आज सगळ्याच महिला वर्गांना मी हे सांगू इच्छिते की जवळजवळ 8 ते 9 तास त्या लॅपटॉपवर असतात आणि लॅपटॉपवर काम करत नसेल तर त्या मोबाईलवर असतात त्यामुळे नकळत मान पाठ आणि डोकं यांची अलाइनमेंट बिघडते आणि मग त्यांना पाठदुखी किंवा स्पायनल कॉर्डला इंजुरी असं होऊ शकतं तर त्याच्यासाठी मार्जरासन वगैरे ही जी आसनं आम्ही करून घेतो त्याच्यामुळे पाठीची लवचिकता मणक्याची लवचिकता वाढते त्यामुळे व्यायाम करायलाच पाहिजे त्याच्याबरोबर कामाला जर पर्याय नसेल म्हणजे तुम्हाला लॅपटॉपला लॅपटॉपवर बसायलाच लागणं गरजेचं आहे 8 तास जर तुम्हाला ऑप्शन नसेल तर त्याच्याबरोबरीने आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही 2 तास बसलेल्या जागी जर बसलेला आहात तर साधारणपणे 15 ते 20 मिनिटाचा वॉक घेऊन या जर कामाच्या ठिकाणी असाल तर आम्ही 30-3 असं परसेंटेज देतो म्हणजे 30 मिनिट वर्क अँड 3 मिनिट्स वॉक 30 मिनिट्स वर्क 3 मिनिट्स वॉक एव्हरी टाइम तुम्ही जर असं केलं तर तुमची मान परत प्रपोर्शन मध्ये यायला सुरुवात होते किंवा रेग्युलर बेस मध्ये येते आणि त्याच्यावर ताणही जाणवत नाही कारण माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच महिला ह्याही तक्रार करतात की माझी पाठ दुखते कारण त्यांना ऑप्शन नसतो 8 तास काम तर करायला पाहिजे शेवटच्या 9 महिन्यापर्यंत बायका काम करत राहतात आणि मग तो त्रास त्यांना होतो त्यामुळे एक्सरसाइजनी हे कमी होतं आमच्याकडे असे खूप सारे व्यायाम आहेत जे आम्ही घरोदरपणामध्ये करून घेतो बायकांकडून आणि त्यांना त्याचा त्रास अजिबात होत नाही त्यामुळे नक्कीच बसायची पद्धत ही अतिशय छान पाहिजे जर घर वर्क फ्रॉम होम असेल तर टेबलावरच तुमचा लॅपटॉप पाहिजे आणि खुर्चीवरच तुम्ही बसलं पाहिजे कुठेही सोफ्यावर किंवा कॉटवर असं बसू नका नाहीतर नकळत काम करण्याच्या ओघामध्ये आपल्या शरीराकडे आपलं किती दुर्लक्ष होतंय हे नंतर जाणवतं
1: बरोबर पुढचा कॉल आपण घेऊया
3: हॅलो
1: नमस्कार
3: नमस्कार नमस्कार मॅडम
1: नमस्कार
3: हा माझा प्रश्न असा होता
1: बोला
3: आता जे महिला आता गरोदरपणा हा त्यांनी किती वेळ रेस्ट घेतली पाहिजे
1: बरोबर
3: आणि दुसरा प्रश्न असा होता की त्यांनी घरची काम करावी की आराम
2: करावा रेस्ट घेणं खूप गरजेचं आहे आपण जेव्हा म्हणतो की साऊंड स्लीप ही फार गरजेची आहे मी मगाशी 4 पिलर सांगितले त्यातला महत्वाचा भाग होता ती साऊंड स्लीप म्हणजे चांगली झोप पण आपल्याकडे झोपेच्या वेळाच एवढ्या बदलल्या आहेत सर की त्याचा त्रास बाईला होणारच आहे जर तुम्ही 10-10:30 झोपलात आणि सकाळी 6-6:30 उठलात तर ती आयडियल वेळ आहे झोपायची आणि त्याच्यामुळे झोपही पूर्ण होते कारण या फेजमध्ये रात्रीचं जागरण ऍसिडिटी हे होत नाही कारण तुम्ही जर उशिरा झोपलात तर सकाळी उठल्या तुम्हाला ऍसिडिटी होणारच आहे त्यामुळे प्रयत्न करा की लवकर झोपाल आणि दुपारी सुद्धा साधारणपणे एक छोटीशी नॅप जी वामकुक्षी ज्याला आपण म्हणतो की बसून सुद्धा झोपलं तरी चालेल किंवा एक 1/2 तास जर तुम्ही प्रॉपर रेस्ट घेतली तरी ती योग्यच ठरेल त्यामुळे रेस्ट ही खूप महत्वाची गरज आहे या फेजमध्ये आणि घरचं काम तुम्ही म्हणाला तसं सगळं घरचं काम करू शकता फक्त उचलायचं किंवा वर ढकलायचं अशा काही गोष्टी असतील किंवा बकेट उचलायचे किंवा मोठी बॅग वर टाकायची तर अशी शक्यतो जड अवजड कामं नको हलकी फुलकी सगळी कामं स्वयंपाक मन झाडू कटका आम्ही तर योगामध्ये हे करून पण घेतो की झाडणं पोछा करणं बसून या ऍक्टिव्हिटीज मलासनमध्ये बसून या सगळ्या आम्ही ऍक्टिव्हिटीज करून घेतो त्यामुळे या सगळ्या सिम्पल ऍक्टिव्हिटीज त्या नक्की करू शकतात
1: आणि मला असं वाटतं आजकाल ही कमोड ही पद्धती जी आली भारतीय बैठकीने आपण हे सगळं मलविसर्जन केलेलं कधीही चांगलं त्या पद्धतीने बसून लादी पुसणं
2: वगैरे
1: हे योग्य म्हणजे प्रसूतीसाठी हे फार
2: सिम्पल आणि सोपं आहे
1: मग अशी तुम्ही म्हणलं होतं की आयर्न डेफिशियन्सी किंवा लो प्लासेंटा तुम्ही म्हटलं होतं
2: बरोबर
1: तशा पद्धतीने लादी पुसण्याने वगैरे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण टाळू शकतो
2: आता बर्दिंग बॉल वगैरे पण आलेले आहे त्यामुळे त्या बर्दिंग बॉल वर बसून सुद्धा आम्ही हे एक्सरसाइजेस घेतो जेणेकरून त्यांचा पेल्विक एरिया किंवा वजायनल एरिया हा एकदम सुदृढ राहायला मदत होते तुम्हाला माहिती असेल मोठा बॉल असतो ज्याच्यावर बसून

0: महिला बाउन्स करतात किंवा मुव्हमेंट करतात किंवा स्कॉट्स करतात, त्या स्कॉटिंगमुळे सुद्धा प्रसूती सुलभ होते.
1: पुढचा कॉल आपण घेऊया. नमस्कार.
2: हॅलो. हा, शेतकरी महिला वर्गाने विशेष कुठली काळजी घ्यावी? बरोबर, त्यांना तर शेतावर जाणे गरजेचेच असते. कशी पद्धतीने बसणं उठणं होतं, मग त्या काळात त्यांनी जावे की नाही जावे, किंवा गेले तर मग कशी काळजी घ्यावी?
1: नक्की नक्की.
0: छान छान छान प्रश्न आहे. महिलांनी काळजी घे, कारण तुमचं कामच खूप मेहनतीचं काम आहे, त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही शेतामध्ये काम करता किंवा लागवड चालू असते त्यावेळेला तुम्हाला नॅचरलीच मलासन स्थितीमध्ये बसावं लागतं. म्हणजे जे आपण इंडियन टॉयलेट्समध्ये बसतो त्या स्थितीमध्ये बसून तुम्ही काम करत असा, ही खूप योग्य आणि सुलभ क्रिया आहे. आणि आम्ही हे मुद्दाम, शहरातले लोक हे मुद्दाम करतो, ते तुम्हाला सहज मिळत आहे, त्यामुळे इझिली तुम्ही हे करू शकता. पण जास्त वेळ सुद्धा करणं चुकीचं आहे. जर तुम्ही 3-3 तास जर त्याच पोझिशनमध्ये बसत असाल तर तेही चुकीचं आहे. त्यामुळे मधनं मधनं तुम्हाला उठून बाकीच्या म्हणजे रेस्ट किंवा वॉक करता आला पाहिजे किंवा आराम करता आला पाहिजे, झोपलं पाहिजे. तसंच तुम्ही सात्विक जेवण जेवत असता, जे लोक शेतकरी वर्गात आहेत ते स्वतःच पिकवतात, स्वतःच खात असतात, त्यामुळे चांगल्या निरोगी वस्तू तुम्हाला मिळत असतात, त्यामुळे नक्कीच तुमचा आहारही चांगलाच असला पाहिजे. आणि रेस्ट ही सुद्धा तेवढीच गरजेची आहे, कारण जेवढं तुम्ही शेतामध्ये काम करता तेवढं आरामाची सुद्धा बायकांना गरज आहे. त्यामुळे नॅचरली पूर्वीच्या काळी तर बायका असं सहज जायच्या शेतामध्येच, त्यांची डिलिव्हरी व्हायची, म्हणजे इट वॉज सो इझी की जाऊन तिथल्या तिथे ते बच्चू घेऊन घरी यायच्या. म्हणजे अशाही बायकांनाचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. आता आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत, इवन गावागावांपर्यंत हॉस्पिटल चांगली पोहोचलेली आहेत, चांगल्या टेक्निकली सुद्धा आपण साऊंड आहोत, त्यामुळे त्याचा वापर करा. सगळ्या इंजेक्शन जे डॉक्टर तुम्हाला सांगतील, लसीकरण जे काय असेल त्याचा तुम्ही त्या महिलेला व्यवस्थित 9 महिने उपचार करून आणि मग त्याप्रमाणे तुम्ही फॉलो केलं तर ते नक्कीच चांगलं राहील. म्हणजे आहार, विहार, विचार या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण असेल.
1: बरोबर. आणि मला असं वाटतं की आपण पूर्ण 9 महिन्यात विशेष काळजी घेतो, त्याआधीही काळजी घेतो, इतकं छान सगळं खाल्लं जातं आणि आजूबाजूचे पण खूप काळजी घेत असतात. पण पुन्हा एक विषय असा येतोच की पुन्हा गर्भारपणात वाढलेलं वजन, मग त्यानंतर मग स्त्रीला वाटतं की नाही आता माझं वजन खूप वाढलं होतं, आता मी काय करू,
0: मी बेढप झाले. पण मला नेहमी हे सांगावं असं वाटतं की तो सुद्धा एक फेजच आहे ना, तो सुद्धा त्यांनी एन्जॉय करायला पाहिजे की या फेजमध्ये मी गेले आणि तिथून मी परत पूर्ववत आले. तर हा जो पर्याव म्हणजे आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशनचा जो फेज आहे तो जर महिलेने एन्जॉय केला तर नक्कीच तिला पण आनंद होईल की अरे मी या लेवल पर्यंत जाऊन परत पूर्ववत आले. आता याच्यासाठी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तेल, तूप, मध, गुळ, साखर याचं प्रमाण कमीच असायला पाहिजे, त्याबरोबरीने एक्सरसाइज झाला पाहिजे आणि मेंटली सुद्धा रिलॅक्स असायला पाहिजे. मी जाड झाले जर सातत्याने तुम्ही स्वतःला सांगत राहिलात तर काय होतं, तुमच्या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या ऍब्झॉर्ब करत राहतात, निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये येत राहते. त्यामुळे तुम्ही असं सांगा की मी आज बाळासाठी जाड झाले किंवा माझं थोडंसं वजन वाढलंय, मी प्रॉपर आहार घेईन, माझ्या बाळाला दूध पाजल्यानंतर मला आता हळूहळू कमी पण व्हायचं आहे, मला ऑफिस पण सुरू करायचं आहे, मला माझ्या कामावर रुजू व्हायचं आहे आणि मला पूर्ववत दिसायचं पण आहे, तर त्यासाठी मला जेवढे शक्य होतील तेवढे मी प्रयत्न करीन आणि हळूहळू माझ्या पेस प्रमाणे मी आहारावर कंट्रोल ठेवून, व्यायामावर कंट्रोल ठेवून मी पूर्ववत येईन. त्यामुळे नक्कीच वजन कमी करणं हे सुद्धा तिच्याच हातात आहे जे वाढलेलं आहे, पण त्याचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही. शी शुड एन्जॉय दॅट फेज.
1: नक्कीच. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात, आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आरतीताई आरती खाडीलकर आज इकडे आल्या होत्या आणि त्यांनी गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना यावर आपल्याला मार्गदर्शन केलं. आरतीताई, तुमचे खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

आजच्या आरोग्य दर्पण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे. आणि या कार्यक्रमात आरती खाडीलकर यांची मुलाखत घेतली होती मी दीप्ती आंबेकर यांनी.

निखारे चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होता. गीत होतं फम ओम शिंदे यांचं, संगीत बाळ पळसुले यांचं होतं. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकूया.

0: सहकार सम्राट या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुलकर यांचं, संगीत राम कदम यांचं होतं.
1: श्रोते, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत?
0: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया, समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR

अरे प्रेम पुजारी गालिब,

सुरेश वाडकर, अमरदा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेलं मायबाप या चित्रपटातलं हे गीत होतं. शांताराम नांदगावकर यांचं, संगीत अनिल अरुण यांचं होतं. बालगंधर्व या चित्रपटासाठी ऐकूया आनंद भाटे यांनी गायलेलं गीत.

0: बरोबरच गीत बहार कार्यक्रम समाप्त होत आहे. दुपारचं 1:30 थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 आपण ऐकू शकाल बीड जिल्ह्याचं वार्तापत्र. छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.
1: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. कर्मचारी भरती आयोगाची संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय. आंदोलकांकडून उपोषण मागे. मध्य प्रदेशात मध्यरात्री झालेल्या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू, 35 जण जखमी. भारतातल्या फोटो ओळखपत्र आधारित मतदार यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक. आणि विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बीएलओकडे जमा केले नाही. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाहीत. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमार 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचे नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेतली जाणारी संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झारखंड सरकारनं घेतला आहे. टीडीपीएल या खासगी संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर सर्व परीक्षाही सरकारनं रद्द केल्या आहेत. गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर सरकारनं काल रात्री हा निर्णय जाहीर केला. याशिवाय 2014 झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांची चौकशी सरकार करणार आहे. या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आहे. देवेंद्रनाथ महातो आणि इतर आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयानंतर उपोषण मागे घेतलं आहे. या सर्व परीक्षांची सीबीआय चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असं विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या परीक्षांमधून निवड होऊन नोकरी लागलेल्या उमेदवारांनी त्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाशी संबंधित विविध ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयानं छापे टाकले. यापूर्वी कर्नाटक लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष शिवशंकरप्पा एस साहूकर यांच्यावर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्रश्नपत्रिका फोडणे, ओएमआर शीट्समध्ये फेरफार आणि सरकारी नोकरीसाठी उमेदवारांकडून 70-80 लाख रुपयांची लाच मागितल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ईडीने शिवशंकरप्पा आणि कर्नाटक लोकसेवा आयोग च्या काही सदस्यांची निवासस्थाने तसंच संबंधित खासगी कंपन्यांमध्ये छापे टाकले. मजुरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन डंपरला धडकून झालेल्या अपघातात 8 जण ठार तर 32 जण जखमी झाले आहेत. हा अपघात काल मध्यरात्री 1 सुमारास मध्य प्रदेशातल्या भिंड ग्वालेर राष्ट्रीय महामार्गावरील छिंका गावाजवळ झाला. मृतांमधील सर्वजण उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी इथले असून ते भात लागवडीचं काम पूर्ण करून परत येत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन

यांनी काल उत्तर प्रदेश पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉ सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी म्हणून तरुण चुग यांची नियुक्ती झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 12वी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक सुरू असून त्यात सदस्य देशांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, धोरणकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या बैठकीत पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा, सहमती निर्माण करणं तसंच पर्यावरणीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भर देण्यात येत आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी अशी या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे. दरम्यान पर्यावरणीय कार्यगटासाठी अधिक भरीव सहकार्य करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामांसाठी सक्रिय सहभागासाठी आपण इच्छुक असल्याचं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक आयोगानं दिलेल्या मतदार ओळखपत्र प्रणालीचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्यासाठी आदर्श प्रणाली असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात वैध फोटो ओळखपत्राशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा घेतल्या जातात असा प्रश्न कुमार यांनी उपस्थित केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसंच अमेरिकन काँग्रेसनं सेफ गार्ड अमेरिकन वोटर एलिजिबिलिटी सेव्ह अमेरिका ऍक्ट मंजूर करण्याची पुन्हा मागणी केली. भारतात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 64.20 लाखांहून अधिक नागरिकांनी मतदान केल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी पोस्टमध्ये केला आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये मतदार ओळख प्रणाली अधिक मजबूत असून अमेरिकन निवडणूक व्यवस्थेतही अशाच प्रकारच्या उपायांची गरज त्यांनी पुन्हा व्यक्त केली. गाझामधल्या प्रस्तावित शस्त्रसंधीच्या प्रस्तावावर चांगली प्रगती झाल्याचा अमेरिकेनं दावा केला आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत 4 तास चर्चा झाल्याचं अमेरिकेचे विशेष दूत जेरेड कुशनर म्हणाले. गाझाची पुनर्बांधणी, सैन्य हटवणं आणि इस्रायल सुरक्षेच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजांनी खराब सुरुवात केली. भारताचा निम्मा संघ तंबूत परतला असून एकाही खेळाडूला अर्धशतक देखील झळकवता आलेलं नाही. पहिल्या डावात 1.5 शतक झळकवणारा देवदत्त पड्डीकल 44 धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 5 बाद 139 धावा झाल्या होत्या आणि भारताकडे 317 धावांची आघाडी आहे. पहिल्या डावात भारतीय संघानं 462 धावा केल्या होत्या पण श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 284 धावांवर बाद झाला. मानव सुतारनं 4 आणि रवींद्र जडेजानं 3 गडी टिपले. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज अर्जुन 2025 पुरस्कार जाहीर केला. अर्जुन पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंमध्ये अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल वी आणि प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टीसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र दिव्यांग, नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक मूळ संस्थेला जाहीर झाला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करायला उच्चस्तरीय समितीची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी ही समिती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडिओचित्रण या समितीकडे द्यायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. कर्मचारी भरती आयोगाची संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय. आंदोलकांकडून उपोषण मागे.
मध्य प्रदेशात मध्यरात्री झालेल्या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू, 32 जण जखमी.

0: त्यातल्या फोटो ओळखपत्र आधारित मतदार यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक आणि विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 14:40 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: स्वातंत्र्य दिनानिमित्त बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. पवार यांच्याकडून जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचा आढावा. वर्ष 2026-27 साठी जिल्ह्याच्या 623 कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी आणि जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींकडून विविध कामांची पाहणी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
1: 80वा स्वातंत्र्य दिन बीड जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी बीड जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात नव्या उंचीवर नेण्याचा मानस व्यक्त केला. दरम्यान पवार यांनी बीड दौऱ्यात जिल्ह्यातली विकास कामं, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, क्रीडा सुविधा तसंच मतदारसंघातल्या विकास कामांचा आढावा घेतला. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या बैठकीत त्यांनी कामगार, महिला आणि त्यांच्या मुलांसाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. संत भगवान बाबा मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या इमारतीचं उद्घाटन करून पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बीड जिल्हा क्रीडा संकुलात अचानक भेट देऊन खेळाडू, विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी गेल्या महिन्यातही बीड दौऱ्यात विविध बैठका आणि पाहणीद्वारे विकास कामांचा आढावा घेतला. कनकालेश्वर मंदिराच्या विकास कामांचं भूमिपूजन करून 20 कोटीहून अधिक निधी, संवर्धन, अतिक्रमण हटवणं आणि भाविक सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला. वर्ष 2026-27 साठी बीड जिल्ह्याच्या 623 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. अहिल्यानगर, बीड, परळी रेल्वे, परळी वैजनाथ मंदिर विकास, आरोग्य सुविधा आणि महिला बचत गटांसाठी पॅकेजिंग केंद्रांना निधी देण्यात येणार आहे. कर्जमुक्ती योजनेत 99,631 शेतकऱ्यांना 712 कोटींचा लाभ मिळणार आहे. 17 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात विविध टप्प्यात पावसानं हजेरी लावल्यानं खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. जुलैच्या मध्यापर्यंत पावसाची तूट जाणवत असताना पाटोदा, आष्टी, केजसह विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातही पाऊस झाल्यानं पिकांची स्थिती सुधारली. पावसामुळे लघु आणि मध्यम प्रकल्पातल्या जलसाठ्यातही वाढ झाली. मात्र जिल्ह्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण असमान राहिल्यानं शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. हरघर तिरंगा अभियानांतर्गत बीड जिल्हा क्रीडा संकुलातून तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित रॅलीत खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते. खाद्यतेलाच्या रिपॅकिंग आणि साठवणुकीत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीड शहरातल्या 2, वडवणीतल्या 1 आणि माजलगाव मधल्या 1 आस्थापनेवर धडक कारवाई करण्यात आली. यात 1,18,940 किलोहून अधिक खाद्यतेलाचा 1,93 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. एकाच तेलाची रिफाईंड आणि अल्ट्रा रिफाईंड नावानं विक्री होत असल्याचं आढळलं. 4 आस्थापने बंद करून परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातली रखडलेली राष्ट्रीय महामार्गांची कामं तातडीनं पूर्ण करावीत, निकृष्ट कामांची चौकशी करावी तसंच केज शहरासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D वर दक्षिण बाजूस वळण रस्ता उभारावा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. गडकरी यांनी मागण्यांची दखल घेत तातडीनं कार्यवाहीचं आश्वासन दिलं. जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघातल्या आमदारांनी विविध विभागांचा आढावा घेऊन प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना केली. नगर, बीड, परळी रेल्वे मार्गाचं काम परळी बाजूकडूनही सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देत राज्य शासनाचा प्रलंबित निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यासही मुंडे यांनी सांगितलं. आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातल्या प्रलंबित अमृत पाणी पुरवठा योजना आणि मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाचा पालिका प्रशासनासोबत आढावा घेतला. आमदार धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात

0: शक्ती पायाभूत सुविधा रेल्वे जोडणी आणि औद्योगिक वसाहतीच्या विकास कामांचा अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. आमदार नमिता मुंदडा यांनी महिला सक्षमीकरण योजना आणि ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणाचा आढावा घेतला. आमदार सुरेश धस यांनी आष्टी पाटोदा आणि शिरूर परिसरातील सिंचन प्रकल्प पाणी वाटप आणि प्रादेशिक नळ योजनांच्या कामांची पाहणी केली. आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव धरणातील पाणीसाठा आणि सिंचन प्रकल्पांच्या पाणी वाटपाचा पाटबंधारे विभागाकडून आढावा घेतला. आमदार विजयसिंह पंडित यांनी प्रलंबित सिंचन उपसा योजना आणि ग्रामीण रस्त्यांच्या कामांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: मुंबई अस्मिता वाहिनीनं हा कार्यक्रम सहक्षेपित केला होता. दुपारचे 1:45 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला मोरेश्वर निस्ताने यांनी गायलेलं डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांचं गीत.

0: मोनिका बोहेर यांनी गायलेल्या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया श्रावण महिन्यातील निसर्ग सौंदर्यासोबत सण उत्सव व्रतवैकल्य लोकपरंपरा यांची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंद.
2: आला श्रावण. भारतीय संस्कृतीमध्ये सर्व सणात खर तर पूजा असते ती निसर्ग तत्वांचीच. काल परत्वे त्यातला निसर्ग हा भाग बाजूला पडत जातो आणि इतर गोष्टींच महत्व वाढत जातं. व्रतवैकल्याला गोष्टींचं अस्तर लावलं जातं ज्यामुळे सामान्य लोकही ते सहज आत्मसात करतात. धार्मिक संस्कारांचा उद्देश खरं तर नीतिकल्पना रुजवण्याचा असतो. श्रावणातली मंगळागौर नव्या नवरीनं पुजावी ती तिच्या सौभाग्य रक्षणासाठी असं असलं तरी मला वाटतं त्याहीपेक्षा ती असते पत्री फुलांची पूजा, झाडापाडांचा आदर आणि ओळख. आता मंगळागौरीची कथा म्हणावी तर एक निपुत्रिक दाम्पत्य असतं, दोघंही भूल नाही म्हणून दुःखी असतात. मग एके दिवशी देवी प्रसन्न होऊन त्यांना वर देते पण तिची अट असते की गुणसंपन्न मुलगा हवा तर तो अल्पायुष्य होईल. पुढे या मुलाचं लवकरच लग्न होतं. मुलाची बायको मंगळागौरीचं व्रत नित्यनेमाने करत असते. मुलगा अल्पायुष्य असतोच तर सर्पदंश होऊन मरण पावतो. मग मुलीच्या वतीने ती पूजत असलेली मंगळागौरी यमाच्या दूतांशी लढते आणि मुलीच्या नवऱ्याचे प्राण परत मिळवते. अशा प्रकारे मंगळागौरी ही सौभाग्यदायीने ठरल्यामुळे तिचं व्रत करण्याचा प्रघात पडला असं मानलं जातं. मात्र या पूजनाची प्रथा महाराष्ट्रीय समाजातल्या काही जातीतच अधिकांश दिसून येते. उत्तरेत किंवा दक्षिणेत या व्रताचा प्रसार नाही आणि त्या अर्थाने हे व्रत विशिष्ट समाजापुरतं मर्यादित आहे असं मानता येईल. आला श्रावण. झाडं छान तरारून आली आहेत. हवेलाच एक हिरवा गंध आहे. पाण्याची रेलचेल आहे. आषाढातली भाताची लावणी झाली आहे. रूप चांगली तरारून वर आली आहेत. भाताच्या हिरव्यागार शेतावर वाऱ्याच्या लाटा उठत आहेत. अशा वेळी हिरव्या पिवळ्या श्रावण पावसाला उद्देशून इंदिरा संत म्हणतात. हिरवे पिवळे तुरे उन्हाचे, हिरवे पिवळे तुरे उन्हाचे खोविले सके सात उगा का. वाऱ्याचे हळू पीस फिरवणी उसळल्यास हिरव्या लहरी का. वाऱ्याचे हळू पीस फिरवणी उसळल्यास हिरव्या लहरी का. सहसा शिंपून गुलाब पाणी, सहसा शिंपून गुलाब पाणी ढगा आड दडलास वृथा का. प्रतिबिंबानी निळा जांभळ्या तन मन अवघे व्यापिसिका. हिरवे पिवळे तुरे उन्हाचे खोविले से केसा तोगा का. हिरवे पिवळे फुलांचे तुरे डोक्यात खोलेल्या नटलेल्या सजलेल्या गावातल्या लेकीसुना

0: गोरीला एकत्र येताना दिसतात. मुक्त नवलग्न झालंय. लाडाची लेक माहेरी आली आहे. तिची हौसेची मंगळागौर आहे. मंगळागौर 5 वर्ष पुजायची असे. पहिल्या वर्षी एक मंगळागौर माहेरी, लेकीने माहेरी यावं. चौरंगावर अन्नपूर्णेची पूजा मांडावी. नाना प्रकारच्या पत्रीने ती सजवावी. बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, तुळस, मरवा, बकुळ, अगदी धोत्रा, बोर, कणे, रुई असं बरंच काही पूजा साहित्य. पत्री व फुलांनी गौरीची पूजा करावी. सुंदर परडी घेऊन हाती पूर्वोपकंठी शुद्धमती. सुंदर परडी घेऊन हाती पूर्वोपकंठी शुद्धमती. सुंदर बाला त्या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. काळ जागा होतो. घरातल्या मोठ्या सासूरवाळ्या मावस बहिणी, चुलत बहिणी उषाताई, शैलाताई माहेरी येतात. मंगळागौरी दणकून साजऱ्या होतात. रात्रभर खेळ चालतात. जेवण खाण झालं की रात्रीची जागरण करायला आजूबाजूच्या घरातल्या बायका जमतात. खेळामधला त्या काळच्या बायकांचा उत्साह आणि जोश आठवला तरी आता दम लागतो. फुगड्यांचे प्रकार, गोफ, जिम्मा, लाटणी, सुप, नाचवणं, सईबाईचा कोंबडा आठवायला लागावं तर किती प्रकार आठवतात. आणि श्रावणातली मंगळागौर भोवतीनं भरभरून जाते. फुलापत्रींनी सजलेली मंगळागौर डोळ्यासमोर येते. सणांचा उत्साह, लेकी सुनांचे हौसमोज, घरात खाण्याची रेलचेल आणि त्याच वेळी नकळत मनावर झाडापाडांचे पाना फुलांचे संस्कार करून गेलेला श्रावण. आला श्रावण. उद्या भेटू पुन्हा एक नवा श्रावण ऐकायला.
1: आला श्रावण या मालेत आताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2 वाजून गेले आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कृषी वाणी.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. इतर प्राण्यांप्रमाणेच कोंबडीमध्ये ती वाढवली जात असताना काही प्रतिकूल अशा परिस्थितीमुळे त्यांच्यात ताण उत्पन्न होतो. हा ताण म्हणजे एक प्रकारचा पक्ष्यांवर होणारा आघातच समजला पाहिजे. एकावेळी एक किंवा अनेक आघात होऊ शकतात. एका विशिष्ट अशा अनुकूल बाह्य परिस्थितीमध्ये पक्षी ठेवले असता त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. त्यामुळे त्यांचं आरोग्य आणि उत्पादनही चांगलं मिळतं. परंतु काही कारणांमुळे, उदाहरणार्थ पक्ष्यांची वाहतूक, त्यांच्या घरामधला बदल, लस टोचणं, चोची कापणं, कृत्रिम उजेड देताना वारंवार होणारा बदल, जंतांवरची औषधं देणं, अशा अनेक कारणांमुळे पक्ष्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडतं. यालाच आपण पक्ष्यांना ताण आला असं म्हणतो. ताणाचे परिणाम हे अनिष्टच असतात. त्यातला लगेच दिसणारा परिणाम म्हणजे अंडी उत्पादन कमी होते. पक्ष्यांचे हिंडणे, फिरणे, धावपळ, खाद्य खाणं, पाणी पिणं यात फरक दिसून येतो. ताण जर अशा प्रकारे कायम राहिला तर त्याचा वाढीवर परिणाम होतो. आरोग्यावर तर फारच परिणाम होतो. वाढ खुंटते, पक्षी अनुत्पादक बनतो. पक्ष्यांना एका वेळेला एक किंवा अनेक प्रकारचे ताण येऊ शकतात. उदाहरणार्थ, उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या ताणात खाद्यात बदल झाला तर ताणाचा परिणाम दुप्पट होतो. आणि अशातच उन्हाळ्यात चोची कापल्या तर त्याहीपेक्षा ताण आणखी वाढतो. अर्थातच ताणाचा परिणाम, ताण कितपत तीव्र स्वरूपाचा आहे, ताण किती काळापर्यंत आहे आणि पक्ष्याला अशा प्रकारच्या ताणाची सवय होती का, यावर ताणाच्या वाईट परिणामाचे प्रमाण अवलंबून असते. काही ताण हे आपण टाळू शकतो. उदाहरणार्थ, पक्ष्यांचे वरचेवर घर बदलणे, खाद्यामध्ये वारंवार बदल करणे, कृत्रिम उजेडात अनिश्चितता आणणे, पण काही ताण आपण टाळू शकत नाही. उदाहरणार्थ, लस देणे, चोच कापणे, या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात आणि मग त्यामुळे ताण हा येतोच. अर्थात सगळेच ताण काही वाईट नसतात, त्यातले काही ताण उपयुक्त असतात. उत्तम उत्पादकता असणे हाही एक प्रकारचा पक्ष्यांवरचा ताणच आहे, पण तो आपल्याला फायदेशीरच आहे. काही ताणांचे परिणाम अनिष्ट असल्याने त्याच्यावर उपाय हे योजले गेले पाहिजेत. यासाठी शक्यतो ताण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. टाळता येण्यासारखे ताण टाळण्याचा प्रयत्न करावा. काही बाबतीत आपण ताणाची तीव्रता कमी करू शकतो. जसं की उन्हाळ्यात तापमानामुळे ताण आला असेल तर घर थंड ठेवू शकतो. पक्ष्यांची जागा रात्रीच्या थंड वेळी बदलावी. थंडीची अगर उष्णतेची लाट येणार याचा अंदाज आल्यास आपण ताण कमी करण्याचे उपाय योजू शकतो. त्या

0: प्रमाणे जीवनसत्व अ प्रतिजैविक औषध पाण्यातून दिल्यास ताणनाशक म्हणून उपयोग होतो. अशा प्रकारे ताण या सतत भेडसावणाऱ्या शत्रूपासून आपण आपल्या पक्ष्यांचं संरक्षण केलं पाहिजे.
1: वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा होता. सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. आता पुनःप्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.
2: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
3: होमिओपॅथीचे प्रमुख वैशिष्ट्य सांगत असताना होमिओपॅथीने समान लक्षणे निर्माण करणारी औषधं जर आपण दिली तर शरीरामध्ये आधीच आजाराच्या रूपाने उपस्थित असलेला आजार हा त्या औषधांच्या उपचार पद्धतीमुळे निघून जात असतो. त्याच्यामध्ये औषधे इतकी सूक्ष्म प्रमाणात असतात की ज्याला आपण असं म्हणू शकतो की ती इतकी डायल्यूट केलेली असतात की नॅनो टेक्नॉलॉजी सारखी ती काम करत असतात. तसंच होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा स्वतंत्र अभ्यास करून औषध दिले जाते. होमिओपॅथीचं हे वेगळेपण होमिओपॅथीला इतर औषधशास्त्रांपेक्षा वेगळे ठरवते. नैसर्गिक उपचार शक्ती असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढून स्वतःहून त्या प्रतिकार शक्तीला ती ताकद आणि ती चेतना मिळते ज्याच्यामुळे आजार बरे होण्याची प्रतिक्रिया गतिमान होते. होमिओपॅथीला कुठेही साईड इफेक्ट नसल्यामुळे जनसामान्यांमध्ये ती अतिशय लोकप्रिय होत आहे. होमिओपॅथी जेव्हा कोणताही आजार किंवा पेशंट दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते तर होमिओपॅथीचा मूळ सिद्धांत असा आहे की होमिओपॅथी ट्रीट्स द पेशंट नॉट द डिसीज. म्हणजे होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास केलाच जातो परंतु त्यासोबत होमिओपॅथिक ज्या पेशंटला जो आजार असतो त्यासोबत त्याच्या स्वभावाचा त्याच्या वर्तणुकीचा आणि त्याच्या एकंदरीत नेचरचा आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून औषध दिले जाते. त्यामुळे होमिओपॅथीची उपचार पद्धती इतरांपेक्षा वेगळी ठरते आणि त्या वेगळ्या ठरण्याच्यामुळे ती अतिशय जुनाट व असाध्य आजारही दुरुस्त करू शकते. वेगळेपण आता लोकांना समजल्यामुळे लोक होमिओपॅथीकडे खूप मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत आणि अतिशय जुने आजार जसं ॲलर्जिक रायनायटिस असेल, संधिवात असेल, अस्थमा असेल, परत परत होणारे मुतखडे असतील, कोणतेही ॲलर्जीचे डिसीज असतील, तसेच ॲटोइम्युन डिसीजेसमध्ये पण ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. होमिओपॅथिक शास्त्राला जसा स्कोप दिवसेंदिवस वाढतोय त्याचं मुख्य कारण हेही असू शकतं कारण की लोकांच्या मध्ये असलेले ताणतणाव वाढण्याच्यामुळे त्यांचे आजार वाढतायत. आणि होमिओपॅथीमध्ये ताणतणावांचा अभ्यास का केला जातो कारण होमिओपॅथी ही मनाचा अभ्यास करणारी पॅथी आहे आणि होमिओपॅथीने मनाचा अभ्यास केल्यामुळे आजच्या ताणतणावाच्या काळामध्ये ती पेशंटला रुग्णांना व सगळ्यांनाच अतिशय फायद्याची ठरते आहे. होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असल्यामुळे ताणतणावांवर तर ती काम करतेच त्यासोबत ताणतणावांच्यामुळे निर्माण झालेल्या अनेक आजारांना दुरुस्त करण्याचं काम होमिओपॅथी करते.
2: आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता, आता पुनःप्रसारित करत आहोत परिसर।

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार.

भारत सरकारने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक महत्वाचे कायदे बनवले आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा 1986, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हा कायदा एक छत्री कायदा अम्ब्रेला लेजिस्लेशन म्हणून ओळखला जातो. भोपाळ वायू दुर्घटनेनंतर या कायद्याची निर्मिती झाली. या कायद्यान्वये केंद्र सरकारला पर्यावरण प्रदूषित नियंत्रण करण्याचे आणि हानिकारक पदार्थांचे नियमन करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले. जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1974 वॉटर ऍक्ट 1974 या कायद्यानुसार नद्या तलाव आणि भूजलाचे प्रदूषण रोखण्यासाठी

0: 1981 कारखाने आणि वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता राखण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972, दुर्मिळ होत चाललेले प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचे रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य घोषित करण्यासाठी हा कायदा अंमलात आणला गेला. वन संवर्धन कायदा 1980, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980, जंगलतोड थांबवणे आणि वन जमिनीची वापर केवळ वन कामांसाठीच होणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा उद्योगांना कडक शिक्षा, फाईन आणि इम्प्रिझनमेंट आणि दंडाची तरतूद सुद्धा केली आहे. राष्ट्रीय हरित लवाद NGT पर्यावरणाशी संबंधित खटले जलद गतीने सोडवण्यासाठी भारत सरकारने 2010 राष्ट्रीय हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGTची स्थापना केली. हा एक विशेष न्यायाधिकरण आहे जो पर्यावरणाविषयक विवादांवर थेट सुनावणी घेऊन जलद निर्णय घेतो. भारतातील पर्यावरण कायद्यामध्ये एन्व्हायरमेंटल लॉ सातत्याने मोठे बदल होत आहे. सध्या हवामान बदल, कार्बन उत्सर्जन, हरित ऊर्जा आणि कॉर्पोरेट जबाबदारी यासारख्या मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. भारतातील पर्यावरण कायद्यामधील प्रमुख आणि उद्देशमुळे मुख्य इमर्जिंग ट्रेंड्स हरित लवाद आणि कडक नियम नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अँड स्ट्रिक्टर रेग्युलेशन्स मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमुळे पर्यावरणाविषयक खटले जलद गतीने निकाली काढले जात आहेत. हे प्राधिकरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलत आहे. दंड आणि भरपाई, प्रदूषण करणाऱ्यावर उद्योगांवर प्रदूषण करता पैसे देईल पल्युटर पे प्रिन्सिपल या तत्वावर आधारित मोठा आर्थिक दंड लावला जात आहे. हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन क्लायमेट चेंज अँड कार्बन रेग्युलेशन्स कार्बन कपात भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या वचनानुसार नेट झिरो 2026 मध्ये उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रासाठी कार्बन उत्सर्जनाने नियम अधिक कडक करण्यात आले आहे. हरित ऊर्जा रिन्युएबल एनर्जी सौर ऊर्जा पवन ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनाला कायदेशीर व धोरणात्मक प्रोत्साहन दिले जात आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला होता.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदीतून बातमीपत्र सहक्षेपित करण्यात येईल.

दुत्त तीन तालातील बंदिशीचे बोल आहेत प्रीतम पायो मैने अपनो. येणार तबला साथ निलेश जाधव यांची, हार्मोनियम साथ अतुल फडके यांनी केलेली आहे. ऐकूया तर स्मिता वाघ यांचं शास्त्रीय गायन राग सामंत सारंग.

0: स्मिता वाघ यांनी गायलेला राग सामंत सारंग आपण ऐकत होता. त्यांना तबला साथ निलेश जाधव, हार्मोनियम साथ अतुल फडके यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतहो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकी पण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ गायकवाड सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 3 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटे प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्व

न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताच्या सर्व बाद 193 धावा. SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. SIRच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी SIRच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज BLOकडे जमा केले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी BLOकडे अर्ज दिले नाही. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय लेखी कारण नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे. तसंच मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजावर बाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलिसी कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी देखील ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश माजी पोलीस महासंचालक आणि CBIच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जयमल्ली बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. 20 जुलै रोजी संसदेवर निघालेल्या मोर्चाचे व्हिडिओ या समितीला द्यायचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या आंदोलनामध्ये 2,800 अधिक समाजकंटक सहभागी झाल्याचं पोलिसांना आढळून आलं अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी न्यायालयात दिली. विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिजवणाऱ्या शाळांना परवाना आठवड्याभरात घेण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत. 2020 खानावळ संवर्गात परवाना घेण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले होते, मात्र अनेक शाळांनी अद्यापही परवाना घेतलेला नाही. मराठी न येणाऱ्या प्रवासी वाहन चालकांवर कारवाई करण्याचा आराखडा परिवहन विभागाच्या उद्याच्या बैठकीत ठरवला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मराठी येत नसलेल्या चालकांना 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यानंतर सुधारणा झाली नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित होईल. तरीही मराठी न शिकणाऱ्यांचा परवाना कायमचा रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. परिवहन विभागानं राबवलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद पाठ्यक्रम अभियानात 1,65,000 अधिक चालकांनी सहभाग नोंदवला होता. उर्वरित चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी सहकार्य केलं जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संवर्गात 10.5 लाखांहून अधिक परवानाधारक चालक आहेत. मराठी जेनजी प्रेक्षक वर्ग अन्य भाषिक मनोरंजनाकडे वळण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा यासाठी मूळ आत्मा कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञान व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रभावी निर्मिती मूल्यांचा वापर करणारा चित्रपट निर्माण करण्याची गरज आहे. अशा चित्रपटांच्या निर्मितीचा आर्थिक भार केवळ निर्मात्यांना

0: वर पडू नये यासाठी राज्य शासन त्यात सहभागी होईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज केली. ते मुंबईत आयोजित परिसंवादात बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अमेरिकेतला द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलर्स इतका होण्याचं उद्दिष्ट दोन्ही देशांमधील भागीदारी विषयीची अतुलनीय क्षमता दर्शवतं असं प्रतिपादन भारतातले अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. भारत अमेरिका भागीदारी आता फक्त पारंपरिक व्यापार आणि गुंतवणुकीच्या पलीकडे गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, बाजारपेठा, तंत्रज्ञान, परिसंस्था असून अमेरिकन कंपन्यांनी राज्याकडे व्यापक विकासाचं एक व्यासपीठ म्हणून पाहावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉ सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी तरुण गुच यांची नियुक्ती झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरे याचा समावेश होता आणि 2024 सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेप सुनावली होती. या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही अंदुरे दोषी आहे पण दोन्ही प्रकरणात जामीन मिळाल्यानं कारागृहातून बाहेर पडण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत नगरपरिषद आणि शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 2 नगरसेवकांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल अपात्र घोषित केलं. चौकशीदरम्यान दोन्ही नगरसेवकांनी केलेलं अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम यांचे पुराव्यांच्या आधारे सिद्ध झाल्यानं ही कारवाई करण्यात आली. हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्त येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागानं काल निलंबित केलं. मद्यपान करून ते शाळेत येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. या शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा, विद्यार्थ्यांकरता आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ग्रामस्थांसोबत शाळेसमोर आंदोलन पुकारलं आहे. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना 2025 अर्जुन पुरस्कार आज जाहीर केले. अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्वी निशंकर, मोहम्मद अजमल, व्ही प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टीसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमे नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाज प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक मोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथे सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलिसी कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती, दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताच्या सर्व बाद 193 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. आता अस्मिता वाहिनीची पहिली सभा समाप्त होत आहे. सायंकाळी 5 दुसऱ्या सभेत पुन्हा भेटूया. नमस्कार.

मध्यम लहरी 249.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोते हो, याचबरोबर आकाशवाणी सांगली केंद्र हे प्रसारभारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत आपलं श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. प्रसारणात तुमच्यासोबत मी राज साने. या सभेची सुरुवात करूयात हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाने. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत अंदाज या चित्रपटातील मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत दिलंय शंकर जयकिसन यांनी.

लव स्टोरी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं हे गीत होतं. गीतकार आनंद बक्षी आणि संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी.

यानंतर चित्रपट अनामिका या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं. संगीत दिलं आर डी बर्मन यांनी आणि मजरूल सुलतानपुरी यांचं हे गीत होतं.

0: अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांनी गायलेले हे गीत. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, गीतकार होते अजीज कैसी, चित्रपट दयावान.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूपदीपांचा परिमळ,
2: यासोबतच साथ ला

0: ऐकते ती भक्ती गीतांची।
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
0: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
1: अर्थात 1251 किलोहर्ट्ज या मध्यम लहरी वाहिनीवरती,
0: FM बँडच्या 100.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती।
0: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
0: वर्तमान आणि भविष्यातही

0: श्रोतो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: तुमच्या क्रिएटिव्हिटीला द्या जलसंधारणाची.

तरी आजचा विषय कदाचित तुमच्या माझ्या आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कारण एकेकाळी यशाची व्याख्या ही अगदी सोपी वाटायची. चांगलं शिक्षण, पदवी, एखादी स्थिर नोकरी, ठराविक वेळ काम, पगार आणि हळूहळू स्थिर आयुष्य, म्हणजेच 9 to 5. हे 9 to 5 म्हणजे सकाळी 9 वाजता कामाला सुरुवात आणि संध्याकाळी 5 किंवा 6 वाजता काम संपलं की दिवस पूर्ण. ही 9 to 5ची नोकरी म्हणजे स्थैर्य, सुरक्षितता आणि यश अशी एक सर्वसाधारण कल्पना होती. पण जर आपण तरुणाईला आता विचारलं की तुम्हाला यश म्हणजे नेमकं काय वाटतं, तर कदाचित प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं असेल. कुणासाठी चांगला पगार म्हणजे यश, तर कुणासाठी स्वतःचा व्यवसाय उभं करणं म्हणजे यश. कुणासाठी आपल्या आवडीचं काम करणं महत्वाचं आहे, तर कुणासाठी काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन राखणं हे खऱ्या अर्थाने यश. आणि म्हणूनच आज आपण गप्पा मारणार आहोत करिअर आणि यशाची बदलती व्याख्या या विषयावर. कल्पना करा, एक तरुण सकाळी तयार होतो, हातात डबा, बॅगमध्ये लॅपटॉप, चेहऱ्यावर थोडी झोप आणि मनात दिवसाच्या कामांची यादी. तो ऑफिसमध्ये पोहोचतो, आपली 8 तासांची कामं वेळेत पूर्ण करतो आणि संध्याकाळी घरी परततो.

0: वयाच्या शेवटी खात्यात पगार जमा होतो, तर दुसरीकडे त्याच वयाची एखादी तरुणी घरातूनच काम करते. तिची कामाची वेळ ठरलेली नाहीये. कधी सकाळी, कधी दुपारी, तर कधी रात्रीही ती काम करते. ती कदाचित फ्रीलान्सर असेल, ऑनलाईन व्यवसाय चालवत असेल, एखाद्या संस्थेसाठी स्वतंत्रपणे प्रकल्प करत असेल, किंवा स्वतःसाठी छोटा व्यवसाय उभा करत असेल. दोघंही कामच करतायत, दोघंही मेहनत करतायत, मग यांच्यातलं यशस्वी कोण? खरं तर हा प्रश्नच आपल्याला आजच्या बदलत्या करिअर विश्वाकडे घेऊन जातो. काय आहे ना, आता 9 to 5 हा शब्द केवळ कामाच्या वेळेपुरता मर्यादित राहिला नाहीये, तर तो एक पारंपरिक करिअरच्या संकल्पनेचं प्रतीक झालाय. एक संस्था, एक निश्चित भूमिका, ठराविक कामाचे तास आणि दीर्घ काळ टिकणारी नोकरी, ही व्यवस्था अनेकांसाठी आजही योग्य आहे आणि तिचं महत्वही कमी झालं नाहीये. नियमित उत्पन्न, संस्थात्मक सुविधा, सहकाऱ्यांचा समूह, कामाची स्पष्ट रचना आणि भविष्याची आर्थिक योजना करण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी पारंपरिक नोकरीला आकर्षक बनवतात. त्यामुळे 9 to 5 नोकरी जुनी झाली असं म्हणणं योग्य ठरणार नाही. प्रश्न इतकाच आहे की तीच यशाची केवळ एकमेव व्याख्या आहे का? तर उत्तर स्पष्ट आहे, नाही. तंत्रज्ञानामुळे काम करण्याच्या पद्धतीत मोठे बदल झालेत. इंटरनेट, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन मीटिंग्स, डिजिटल पेमेंट्स, यामुळे अनेक प्रकारची कामं एकाच ठिकाणी बसून करण्याची गरज राहिलेली नाहीये. काही क्षेत्रांमध्ये दूरस्थ काम म्हणजेच रिमोट वर्क हे शक्य झालंय. काही लोक फ्रीलान्स काम करतात, काही लोक कन्सल्टंट म्हणून काम करतात, तर काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. काही जण एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करताना पाहायला मिळतात. पण मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येकानं पारंपरिक नोकरी सोडून स्वतंत्र काम करावं. उलट बदलत्या जगात महत्वाचं ठरतंय ते म्हणजे आपल्या कौशल्यांना आणि परिस्थितीला योग्य अशी कामाची पद्धत निवडणं. मंडळी, आजच्या तरुणाईसाठी करिअर म्हणजे केवळ एका पदावर पोहोचणं राहिलं नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्यानं पदवी घेतल्यानंतर नोकरी सुरू केली, काही वर्षांनी त्याला जाणवलं की त्याला दुसऱ्या क्षेत्रात रस आहे. पूर्वी करिअर बदलण्याचा विचार हा धोकादायक वाटायचा, पण आज अनेक क्षेत्रांमध्ये कौशल्याधारित कामाला महत्व वाढतंय. त्यामुळे एखाद्या व्यक्तीनं आयुष्यात एकापेक्षा जास्त भूमिका किंवा क्षेत्र अनुभवणं ही असामान्य गोष्ट राहिलेली नाहीये. मात्र करिअर बदलताना योग्य कौशल्य, आर्थिक नियोजन, अनुभव आणि वास्तववादी अपेक्षा असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता इथे एक महत्वाचा शब्द येतो, कौशल्य. आजची नोकरीची दुनिया ही फक्त पदवीवर थांबत नाही. संवाद कौशल्य, डिजिटल कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, टीममध्ये काम करण्याची सवय, सर्जनशील विचार आणि सतत शिकण्याची तयारी यांना मोठं महत्व आहे. कारण तंत्रज्ञान बदलतं, उद्योग बदलतात आणि कामाच्या पद्धतीही बदलतात. त्यामुळे मी शिक्षण पूर्ण केलं, आता शिकण्याचं काम संपलं, ही भूमिका आजच्या काळात उपयोगी ठरणार नाहीये. उलट शिकत राहणं हेच आधुनिक करिअरचं एक महत्वाचं कौशल्य बनलंय. पण इथे आणखी एक प्रश्न निर्माण होतो, उच्च पगार म्हणजे यश का? अर्थातच आर्थिक स्थैर्य महत्वाचं आहे. पैसा आपल्याला अनेक गरजा पूर्ण करण्यास, भविष्यासाठी बचत करण्यास आणि स्वावलंबी होण्यास मदत करतो. त्यामुळे चांगलं उत्पन्न मिळवण्याची इच्छा चुकीची नाहीये. पण फक्त पगाराच्या आकड्याने यश मोजलं तर चित्र अपूर्ण राहू शकतं. कारण एखाद्याचा पगार मोठा असला तरी त्याला आपल्या कामात समाधान नसेल, सतत तणाव असेल किंवा स्वतःसाठी वेळच नसेल, तर त्याच्या दृष्टीनं ते यश किती अर्थपूर्ण आहे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या उलट एखादी व्यक्ती तुलनेनं कमी पगाराच्या क्षेत्रात काम करत असली पण तिला तिच्या कामातून समाधान मिळतंय, शिकण्याची संधी मिळतीये, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी वेळ मिळतोय आणि तिच्या मूल्यांशी जुळेल असं काम ती व्यक्ती करू शकते, तर ती व्यक्ती स्वतःला अधिक यशस्वी मानू शकते. म्हणूनच आज वर्क लाईफ बॅलन्स म्हणजेच काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील संतुलन हा करिअरच्या चर्चेतला महत्वाचा मुद्दा आहे.
1: बघा बघा फुलं दे पाची बोट.

आपल्या करिअरचा वेग हा दुसऱ्याच्या करिअरशी मोजता येत नाही. कुणाला नोकरी वयाच्या 22व्या वर्षी मिळेल, कुणी 25वीतच व्यवसाय सुरू करेल, कुणी 30व्या वर्षी करिअर बदलेल, तर कुणाला आपली दिशा शोधण्यासाठी त्याहून अधिक वेळ लागेल. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे मी मागे पडले का हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी कोणत्या दिशेनं पुढे जाते हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे. यशाची बदलती व्याख्या समजून घेताना आर्थिक स्वावलंबन, कौशल्य विकास, मानसिक समाधान, सामाजिक योगदान, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जीवनातील संतुलन या सगळ्यांचा विचार करायला हवा. आणि अर्थातच प्रत्येक व्यक्तीसाठी यशाचं प्रमाण हे वेगळं असू शकतं. आता आपण छोटासा विचार करूया. समजा आपल्याला दोन पर्याय दिले. पहिला, चांगला पगार पण तुमच्या आवडीच्या क्षेत्रापासून दूर असलेली नोकरी. आणि दुसरा, सुरुवातीला कमी उत्पन्न पण शिकण्याची, वाढण्याची आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी. काय बरं निवडाल? याचं एकच असं बरोबर उत्तर नाहीये. कारण करिअरचे निर्णय घेताना आर्थिक गरजा, कुटुंबाची परिस्थिती, आपलं कौशल्य, आवड, भविष्यातील संधी आणि जोखीम घेण्याची क्षमता या सगळ्यांचा विचार करावा लागतो. म्हणूनच तरुणाईनं स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की माझ्यासाठी अर्थपूर्ण काम म्हणजे नेमकं काय. कारण कामाची वेळ बदलली म्हणून काम सोपं होत नाही. फ्रीलान्सिंगमध्ये स्वातंत्र्य असतं, पण उत्पन्नाची अनिश्चितताही असू शकते. व्यवसायात स्वातंत्र्य असतं, पण जोखीमही असते. रिमोट वर्कमध्ये प्रवासाचा वेळ नसतो.

पण घर आणि काम यांच्यातील सीमा सांभाळण्याचं आव्हान असू शकतं. पारंपरिक नोकरीमध्ये स्थैर्य असतं, पण कधी कधी कामाच्या वेळेची आणि भूमिकेची बंधनं असू शकतात. प्रत्येक पर्यायाला फायदे आणि मर्यादा आहेत, आणि म्हणूनच करिअर निवडताना फक्त ट्रेंड पाहू नये. एखादा व्यवसाय सध्या लोकप्रिय आहे म्हणून तो तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. एखाद्या क्षेत्रात मोठ्या पगाराची संधी आहे म्हणून तिथे आपल्याला समाधान मिळेलच असंही नाही. त्याचप्रमाणे पारंपरिक नोकरी निवडली म्हणून आपण कमी महत्वाकांक्षी ठरतो का? तर मुळीच नाही. महत्वाकांक्षा म्हणजे फक्त मोठं पद किंवा मोठा पगार नव्हे, स्वतःच्या क्षमतेनुसार अर्थपूर्ण आयुष्य घडवण्याची इच्छा ही देखील महत्वाकांक्षाच आहे. आज आपल्या तरुणाईसमोर संधी ह्या पूर्वीपेक्षा अनेक प्रकारांनी वाढल्या आहेत, पण त्याचबरोबर पर्यायांची संख्याही वाढल्यामुळे गोंधळही वाढलाय. कोणतं क्षेत्र निवडावं, नोकरी करावी की व्यवसाय करावा, शहरात राहावं की घरूनच काम करावं, स्थिरता निवडावी की जोखीम पत्करावी, या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकासाठी वेगळी असतील. आणि कदाचित सर्वात महत्वाचं म्हणजे करिअरचा पहिला निर्णय हा आयुष्यभराचा अंतिम निर्णय असायलाच हवा असं नाहीये. म्हणजे बघा ना, आपण अनेकदा तरुणाईला म्हणतो काहीतरी मोठं कर, पण मोठं म्हणजे नक्की काय? मोठी कंपनी, मोठा पगार, मोठं घर, मोठं पद की स्वतःच्या क्षमतेचा योग्य वापर करून स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून आणि इतरांच्या आयुष्यात सकारात्मक योगदान देणं? या प्रश्नाचं उत्तर शोधणं ही प्रत्येक तरुणाची स्वतःची यात्रा आहे. मंडळी, 9 to 5 ही फक्त कामाची वेळ, ती यशाची व्याख्या नाहीये. एखाद्याचं यश सकाळी 9 to 5 या वेळेत घडत असेल तर तेही तितकंच मौल्यवान आहे, आणि एखाद्याचं यश वेगळ्या वेळापत्रकात वेगळ्या क्षेत्रात किंवा वेगळ्या पद्धतीनं घडत असेल तरी तेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे आता पुढच्या वेळी तुम्हाला जर कोणी विचारलं तुझं करिअर कुठपर्यंत पोहोचलं, तर फक्त पद, पगार किंवा डेझिग्नेशन सांगण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा. मी माझ्या आयुष्याच्या दिशेनं पुढे जातोय का? जर उत्तर हो असेल तर कदाचित तुम्ही आधीच यशाच्या वर्गावर आहात. यशाला एकच वेळ नाहीये, एकच पदही नाहीये आणि एकच चेहराही नाहीये. कुणासाठी ते स्थिर नोकरी आहे तर कुणासाठी स्वतःचा व्यवसाय, कुणासाठी आवडीचं काम तर कुणासाठी कुटुंबासोबत घालवलेला वेळ, आणि कुणासाठी सतत शिकत राहण्याची संधी. म्हणूनच करिअर निवडताना जगानं यशाची जी व्याख्या करून दिली आहे ती जशीच्या तशी स्वीकारण्यापेक्षा आपल्यासाठी यशाचा अर्थ नेमका काय हे शोधणं अधिक महत्वाचं. आपला प्रवास 9 to 5 असो, 10 to 6 असो किंवा पूर्णपणे वेगळा असो, घड्याळाकडे पाहण्यापेक्षा दिशेकडे पाहणं जास्त आवश्यक आहे. कारण शेवटी यश किती वाजता काम सुरू केलं आणि किती वाजता संपवलं यावर ठरत नाही. आपण आपल्या वेळेचा, कौशल्याचा आणि संधीचा किती अर्थपूर्ण उपयोग केला यावर ते ठरतं. त्यामुळे आपला वेळ हा आपलाच आहे, आपला प्रवासही आपला आहे, आणि आपल्या यशाची व्याख्याही आपलीच असली पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: मुंबई कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
0: थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: पराजित पारंगला विंशति षड्विंशति इति सुदीर्घ पर्वतारोहण यात्रायाः ध्वजारोहणं विधाय यात्रा समारब्धा। त्रिंशत् दिवसात्मिका एषा यात्रा हिमाचलस्य स्पीति उपत्यकातः लद्दाखस्य चांगस्थांग प्रदेशं यावत् 2500 किलोमीटर विस्तीर्णं सुदुस्तरं पारंगला गिरिपथम् अतिक्रमिष्यति। प्रशासनेन 25-2000 राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराः उद्घोषिताः। भारतस्य मुख्य महिला बैडमिंटन युगलं त्रिशा जौली तथा पुल्लेला गायत्री गोपीचंदः इत्येताभ्यां सह विविध क्रीडा शाखानां अन्येभ्यः 15 उत्कृष्ट क्रीडकेभ्यः क्रीडा क्षेत्रे तेषां प्रशंसनीय कार्याय अर्जुन पुरस्कारः प्रदास्यते। भारतस्य वरिष्ठ फुटबॉल क्रीडकः यशाहा अरुण नेयांगमः अर्जुन पुरस्कारेण विभूषितो भविष्यति। इतदतिरिच्य एथलेटिक्स प्रशिक्षकः परवीर सिंहः मुष्टामुष्टि द्वंद्व प्रशिक्षकः छोलेलाल यादवः नेहानंद कुमार चौहानः च द्रोणाचार्य पुरस्कारेण सम्मानिताः भविष्यन्ति। तथैव आर्मी पैरालंपिक नोड पुणे संस्था राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कारेण अलंकृता भविष्यति। एफआईएच महिला हॉकी विश्व चषक प्रतिस्पर्धायां भारतीय महिला दलम् अद्य सायं नीदरलैंड्स देशस्य एम्स्टर्डम नगरस्थे वेगनर हॉकी क्रीडांगणे स्वकीये द्वितीय समूह स्तरीय द्वंद्वे दक्षिण अफ्रीका दलेन सह स्पर्धिष्यते। अवधेयास्पदं वर्तते यत् एषा स्पर्धा भारतीय मानक समयानुसारं सायं 6:30 प्रारप्स्यते। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 241.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफएम वाहिनीच्या 106 मेगाहर्ट्सवर तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर त्याचबरोबर प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 आणि 25 सेकंद झाली आहेत। प्रसारणात मी तुमच्यासोबत राज साने ऐकवित आहोत कार्यक्रम अमृत कलश।
2: नमस्कार श्रोतेहो नमस्कार। अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। श्रोतेहो, आज आपल्या भेटीला आले आहेत मराठी चित्रपट नाटक आणि दूरदर्शन मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे तसंच सध्या भालजी पिंडारकर सांस्कृतिक केंद्राशी निगडीत असलेले ज्येष्ठ अभिनेते श्री नागनाथ पाटील सर। सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। नमस्कार।
3: नमस्कार
2: सर। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या बालपणाविषयी आणि अभिनयाची आवड आपल्यात कशी निर्माण झाली याबद्दल काय सांगाल?
3: बालपणीचं म्हणलं तर मला बालपणापासूनच लहानपणापासूनच अभिनयाची आवड। ज्यावेळा गावातल्या जत्रेमध्ये नाटकं व्हायची,
2: अच्छा,
3: त्या नाटकामध्ये मला खूप इंटरेस्ट असायचा। मुळात हे मला बाळकडून माझ्या आईकडून मिळाले। माझी आई एखादी गोष्ट सांगताना एखाद्या माणसाची अशी काही नक्कल करून दाखवायची की आम्ही पोट धरून हसायचं। तर हे सगळं मला आईकडून आले। आणि गावात नाट्य चळवळ असल्यामुळे आमच्या गावात साधारण वर्षातून 2 जत्रा यायच्या, तर त्या जत्रेमध्ये नाटकं व्हायची।
2: अच्छा।
3: आणि ती नाटकं, त्या नाटकाच्या तालमी पाहणं आणि त्याच्यात सहभागी होणं हे माझं लहानपणापासून आहे।
2: अच्छा, बरं। सर, अभिनय क्षेत्रात जेव्हा तुम्ही येण्याचा निर्णय घेतलात तेव्हा कुटुंबातील लोकांची प्रतिक्रिया कशी होती? त्यांचं काय मत होतं?
3: नाही, त्यांचं मत करायला हरकत नाही असंच होतं।
2: अच्छा।
3: मला पूर्ण पाठिंबा घरातून माझ्या पत्नीकडून मिळालेला होता। आणि सुरुवातीला मी दूरदर्शनवरती काम करायला सुरू केली आणि एक मालिकाही मी प्रोड्यूस केली।
2: बर।
3: तर यासाठी माझ्या पत्नीचा खूपच पूर्ण पाठिंबा होता म्हणजे मला। आणि मग आज पाठिंबा असल्यामुळेच मी माझं हे नोकरी सांभाळून मी ही सगळे कामं करतो।
2: अभिनयाचं कार्य तुम्ही समोर ठेवलं म्हणजे?
3: हो, अगदी अगदी।
2: बरं सर, पहिली संधी कशी मिळाली आणि तो अनुभव आजही आठवतो का तुम्हाला, त्याबद्दल काय सांगाल?
3: हो, नक्कीच आठवतो। मुळात मी मुंबईला इथून गेलो ते फक्त सिनेमा आणि नाटक याच्या वेळेसाठी। आणि मी माझ्या काही ऑफिशियल कार्यालयीन कामकाज करत असताना मला प्रकाश भेंडे आपले मोठे अभिनेते होते, ते सध्या हयात नाहीत, तर त्यांच्या ऑफिसमध्ये मला जाण्याचा योग आला।
2: बरं।
3: आणि मी मग तिथून मला एक म्हणजे एंट्री म्हणतो ना आपण, एंट्री पॉइंट

0: तर तिथं मला एक संधी मिळाली. त्यांचा नुकताच एक चित्रपट प्रेमासाठी वाटल ते नावाचा येऊ घातला होता.
1: बरं,
0: मग त्यात त्यांनी मला पहिल्यांदा संधी दिली ती असिस्टंट डायरेक्टर, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मला त्यांनी संधी दिली. पण ह्या संधीचा मी मला असा फायदा झाला की सिनेमाच्या दृष्टिकोनातून त्याचे जी काय वेगवेगळी डिपार्टमेंट अंग आहेत त्या संपूर्ण सिनेमाचा मला अभ्यास करायची पूर्ण संधी मिळाली.
1: बरं,
0: म्हणजे अगदी ऍक्टिंग, त्यात मी छोटासा रोल पण केलं, डबिंग पण केलं, दिग्दर्शन केलं, म्हणजे सगळ्या अंग सिनेमाची मला तिथून मिळाले.
1: बरं सर, तुमच्याबद्दल जेव्हा आम्ही वाचत होतो बायोडाटा तुमचा, तेव्हा असं लक्षात आलं की आपण मराठी चित्रपट आणि काही हिंदी चित्रपटामध्ये पण भूमिका केलेल्या आहेत, तर आपल्या कारकिर्दीतील असा कोणता चित्रपट किंवा मालिका आहे का ज्याने आपल्याला वेगळी अशी ओळख मिळवून दिली असं आपल्याला वाटतं, याबद्दल आपलं काय मत आहे?
0: हो निश्चितच, पण ते खरं पण कसं झालं की मी मुंबईत नोकरीमध्ये असेपर्यंत मी छोटे छोटे रोल्स करत होतो, नाटकं करत होतो.
1: बरं,
0: पण मला संधी मिळाली, खरी संधी मिळाली ती आफ्टर रिटायरमेंट. म्हणा म्हणजे सेवानिवृत्ती झाल्यानंतर मी ज्यावेळेला इकडे गावी शिफ्ट झालो त्यावेळेला मला एका सिरियलची संधी मिळाली, ती सुंदरी नावाची ती सिरियल.
1: बरं,
0: त्याच्यामध्ये मला एक मोठा रोल मिळाला आणि लोक मला ओळखायला लागले, जे लोक ज्यांनी ज्यांनी बघितले ते मला ओळखायला लागले आणि तिथून मला पूर्ण संधी मिळाली. म्हणजे
1: बरं सर, एखाद्या भूमिकेसाठी आपण केलेली विशेष तयारी असते तर त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल की एखादी विशिष्ट भूमिका जर मिळाली तर अशी वेगळी काही तयारी करावी लागते का त्यासाठी?
0: हो निश्चितच करावी लागते. आता आम्ही अ युजलेस जीनियस नावाचं नाटक सध्या माझं सुरू आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये मी जे पी मॉर्गन ही भूमिका करतोय. साधारण ती विलिनिश भूमिका अशी आहे. तर आता हे जे पी मॉर्गन हे पात्र होऊन गेलेलं आहे, मग त्याच्या संदर्भातलं मी सगळे गुगलवर सर्च केलं आणि जे पी मॉर्गनचे फोटोज बघितले, त्यांचे लुक्स बघितले,
1: त्यांच्यातले बारकावे,
0: त्याचे बारकावे शोधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याबद्दल माहिती पूर्ण वाचली.
1: बर,
0: मग असा फार श्रीमंत असा माणूस तो कसा ऍक्ट करेल याचा मी पूर्ण अभ्यास केला. म्हणजे त्याची चाल कशी असेल, त्याचं बोलणं कसं असेल, त्याचा बघण्याची दृष्टी कशी असेल, हा सगळा मी अभ्यास केला आणि अभ्यासाचा मला फायदा होता.
1: म्हणजे एखादं पात्र जर आपल्याला निभवायचं असेल, म्हणजे रंगभूमीवर म्हणा किंवा चित्रपटात म्हणा, त्याबद्दल सखोल माहिती असणं, म्हणजे बारीक ने बारीक माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे.
0: निश्चितच आवश्यक.
1: बरं सर, आता चित्रपटात आणि मालिकांमधनं पण आपण अभिनय केलेला आहे, तर चित्रीकरणादरम्यान एखादा घडलेला एखादा मजेशीर किंवा असा भावनिक प्रसंग आपल्याला आठवतो का?
0: हो निश्चितच आठवतो, कारण एखादा प्रसंग असा असतो की तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनेचं कुठंतरी त्याच्यामध्ये प्रतिबिंब येतं.
1: बरोबर.
0: म्हणजे मी आता एक लग्न आणि बरंच काही नावाचा एक चित्रपट केलाय, तो आगामी चित्रपट आहे, अजून प्रदर्शन त्याचं व्हायचं आहे. तर त्याच्यामध्ये मी हिरोच्या वडिलांची भूमिका केलेली आहे.
1: बरं.
0: आणि तसा तो थोडासा भावनिक असा तो चित्रपट आहे. तर मला ना त्यावेळेला माझ्या मुलाची आठवण झाली, कारण मग ते मी तिथं वडील म्हणून त्याच्याशी रिप्रेझेंट करत होतो, तर मला तो समोर त्याचा मला माझा मुलगाच दिसायचा आणि मला मग ते त्या चित्रपटाच्या प्रसंगानुसार ना मग ते आठवण येत गेली त्याची.
1: बरोबर.
0: असं कधी कधी होतं आपल्याला,
1: त्याच्यामुळे तो प्रसंग असा भावनिक दृष्ट्या रंगत गेला असेल
0: 100%.
1: बरोबर सर, अभिनय करताना दिग्दर्शकांकडून मिळालेली एखादी शिकवण जी असते, एखादा डायरेक्टर आपल्याला जेव्हा डायरेक्ट करतो त्याच्याकडनंही बरंचसं शिकण्यासारखं असतं. आपण बऱ्याचशा डायरेक्टरांच्या अंडर पण काम केलंय, तर त्यांच्याकडनं काय काय शिकलात किंवा त्या गोष्टींचा उल्लेख करताना काय सांगाल?
0: मी निश्चितच उल्लेख करेन, म्हणजे माझे गुरु मी म्हणतो त्यांना, जुने जाणते दिग्दर्शक ज्यांनी अनेक चित्रपट हिट चित्रपट दिले, त्यांचं नाव आहे दत्ता केशव.
1: बर.
0: ज्यांनी भिंगरी फटाकडी असले असे चित्रपट दिले, म्हणजे आजच्या पिढीला माहिती असणार ते, असे दिग्दर्शक मला लाभले की अतिशय स्वभावाने शांत आणि त्यांच्याकडून एवढं शिकायला मिळालं की आपण कसा कॅमेरा कसा लावायचा, अँगल कसे बघायचे, त्यातले कॅमेरामधून बघताना बारकावे त्याचे कसे शोधायचे, याचं मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. मी त्यांचा खरं तर ऋणी आहे. मी ह्या क्षेत्रात आणण्याचं काम त्यांचं खूप महत्वाचं आहे.
1: बरं सर, आपण जेव्हा चित्रपट सृष्टीमध्ये किंवा रंगभूमीवर आपण पदार्पण केलं तेव्हाची स्थिती आणि आत्ताची स्थिती चित्रपट सृष्टीची, यात आपल्याला काही तफावत किंवा काही अंतर जाणवतं का?
0: टेक्निकल तफावत सोडून मला फारसे काही तफावत, म्हणजे आता नवीन डिजिटल कॅमेरे, त्यावेळेला रील्सचे कॅमेरे होते माझ्या वेळेला, आता डिजिटल कॅमेरे आले आणि आता आत्ताची पिढी आहे, एक्सलंट आहे. म्हणजे उलट मी मागच्या परिस्थितीपेक्षा आत्ताची परिस्थिती

0: सुधारण्याची आहे असंच मी म्हणेन.
1: अच्छा,
0: मी चांगली परिस्थिती आहे
1: म्हणजे टेक्निकली साऊंड आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
0: निश्चितच आता खूपच टेक्निकली,
1: आणि मला वाटतं सर याच्यामुळेच टेक्निकल म्हणजे तांत्रिक गोष्टी आता वापरण्यात येतात, तर त्याच्यामुळे मला वाटतं काम पण कमी वेळात जास्त होतं.
0: जास्त होते, निश्चितच होते.
1: बरोबर सर, आपण मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये पण भूमिका साकारलेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना थोडं सांगा.
0: आता म्हणजे खरे तर हे बरेच येऊ घातलेले चित्रपट आहेत मराठी.
1: बर,
0: त्याच्यामध्ये एक रावण आहे, त्याच्यामध्ये एक मी बिल्डरचा रोल केलेला आहे. आत्ताच मी जसा उल्लेख केला लग्न आणि बरंच काही हा चित्रपटामध्ये मी तो हिरो आहे, त्याच्या वडिलांचं मी काम केलं आहे.
1: बर,
0: आणि मला महत्वाचा हिंदी येणारा चित्रपट वाटतो तो म्हणजे इठा. लक्ष्मण उतेकर सर यांनी डायरेक्ट केलेला आहे.
1: बर,
0: आणि श्रद्धा कपूर विठाबाईंचं काम करत आहेत.
1: अच्छा, त्याच्यात आहे आपण.
0: हा,
1: क्या बात आहे.
0: माझी भूमिका छोटी आहे.
1: अच्छा,
0: पण तो जो काय माहोल मला अनुभवला मिळाला.
1: बर,
0: तर मला असं वाटतं की माझ्या मला मी आतापर्यंत जे काय मिळवलं असेल तर तो माहोल मला जो एवढा आवडला ना की बस आता आपल्या म्हणजे आपल्या जीवनाचं सोनं झालं असं मला वाटलं.
1: काय बात आहे सर. मला इथे अजून एक प्रश्न विचारायची इच्छा होते की हा चित्रपट आपल्याला कसा मिळाला सर?
0: हा, त्याचं असं होतं की कोल्हापूरमध्ये इठा या चित्रपटासाठी ऑडिशन्स चालू होते.
1: बरं,
0: साधारण एक 1.5-2 हजार लोकांची ऑडिशन्स वेगवेगळ्या भूमिकेसाठी.
1: अच्छा,
0: आणि त्यात माझं त्या ऑडिशनला माझं सिलेक्शन झालं. आणि मग तो एक छोटासा रोल आहे त्याच्यामध्ये, पण अनुभव खूप मोठा होता. खूप मोठे डायरेक्टर, खूप मोठे आर्टिस्ट याच्यामध्ये वावरायला मिळालं. मी खूप धन्य झालो त्यामुळे.
1: सर, आजच्या नव्या पिढीतील कलाकारांमध्ये कोणते गुण आपल्याला विशेष जाणवतात?
0: अभ्यास वृत्ती. आता मी आता जे सिनेमे केले किंवा आता जे मी सध्या नाटक करतोय युजलेस जीनियस,
1: अच्छा,
0: त्याची जर टीम बघितली ना तर ती सगळी 18 ते 24.
1: अच्छा,
0: ह्याच वयाचे
1: सगळी तरुण लोक.
0: सगळी तरुण लोक म्हणजे डायरेक्शन, लिखाण, त्या श्रेय सोनार या एकदम 23 वर्षाच्या मुलानं त्याचं लिखाण केलंय.
1: बरं,
0: पार्थ गोडपडे नावाच्या एका मुलानं 24 वर्षाच्या मुलाने त्याचं दिग्दर्शन केलंय. आता आम्ही आतापर्यंत त्याचे 5 प्रयोग केले. पण आणि मला एवढं झपाटून हे लोक काम करतात ना, मला आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीत. आणि मी एकटा फक्त सिनियर आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मलाही डबल तरुण झाल्यासारखं वाटतं.
1: सर, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राशी आपला प्रवास कसा काय सुरू झाला? आपण कसे काय त्याला कनेक्ट झालात याबद्दल काय सांगाल?
0: मी ज्यावेळेला रिटायरमेंट नंतर गावी शिफ्ट झालो.
1: बरं,
0: त्यावेळेला आम्ही कामानिमित्त बघत होतो कुठे आपल्याला संधी मिळते का इथं ह्या बाजूला. मग मला असं मला समजलं का जाहिरात त्याची आली होती भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राची कोल्हापूरची, की त्यांचा एक 3 महिन्याचा ऍक्टिंग कोर्स आहे.
1: बर,
0: तो करायचा. मग मला ती एक संधी वाटली तिथे. मग मी त्या भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रामध्ये ते वर्कशॉप मी अटेंड केलं 3 महिन्याचं. आणि मग तिथं आमचे गुरु म्हणजे नाटककार हिमांशु स्मार्थ,
1: अच्छा,
0: यांच्या हाताखाली मी हे सगळं नाटक उच्चार कसे करायची, भाषा कशी बोलायची, नाटकाचे विविध अंग त्यातून अजून मला वेगळं शिकायला मिळालं.
1: अच्छा,
0: म्हणजे रिटायरमेंट नंतर परत मी विद्यार्थी झालो.
1: वा. सर, आता हे जे भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आहे, तर त्या केंद्रामार्फत सांस्कृतिक उपक्रम पण राबवले जात असतील काही, तर त्याबद्दल काय माहिती द्याल?
0: तिथे विविध प्रकारचे वर्कशॉप्स असतात आणि तिथे अभिनय आणि थिएटर अकॅडमी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिनेमा शिकवलं जातो.
1: अच्छा,
0: नाटक शिकवलं जातं. आणि तसंच एक ललित कला केंद्र पुणे यांचा एक क्रॅश कोर्स तिथं चालवला जातो 1 वर्षाचा.
1: अच्छा,
0: ज्याच्यामध्ये पूर्ण नाटक हा विषयच पूर्ण शिकवला जातो. आणि आता ह्या ऍडमिशन्स आता इथं चालू होतील.
1: बर,
0: म्हणजे सिनेमा आणि नाटक दोन्ही एकत्र शिकवलं जातं तिथं.
1: बर सर, आपण दशावतार हा पण उपक्रम राबवता
0: हो
1: बरेच वर्षापासून, तर या उपक्रमाबद्दल काय सांगाल सर? आणि हे कधीपासून सुरू केलं आपण?
0: आता ह्या गोष्टीला जवळजवळ 4-5 वर्ष झाले. आमचे एक मित्र आहेत विशाल.
1: बरं,
0: त्यांनी ते कोकणातले आहेत.
1: कोकणामधला
0: जो काही लोककला प्रकार आहे ज्याला आपण दशावतार म्हणतो, त्यांनी ते त्याच्यावरती एक छानसं एक नाटक लिहिलं दशावतार.

0: आणि ते नाटक आम्ही भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्या तर्फे ते जवळजवळ आम्ही एक 35 प्रयोग आम्ही विविध गावामध्ये आणि शहरामध्ये केलेले आहेत.
1: अच्छा.
0: म्हणजे आम्ही अगदी शाळेतही प्रयोग केलेले आहेत आणि थिएटरमध्ये पण प्रयोग केलेला आहे. तो एक माझ्यासाठी एक मोठा अनुभव म्हणायला हरकत नाही.
1: अच्छा.
0: आणि परत तो सगळी तरुण पिढी आणि मी त्यात एकमेव सिनियर.
1: अच्छा.
0: असे अशीच गंमत आहे. खूप मजा येते ह्या लोकांच्यावर काम करतो.
1: पण सर, हा उपक्रम जेव्हा आपण राबवायला सुरुवात केली तर याच्यासाठी काही विशिष्ट तयारी करावी लागली का?
0: हो, जवळजवळ आमची दिग्दर्शकांनी 3 महिने तालीम फक्त आमच्या हालचालीवरती घेतली. कारण तो दशावतार हा एक प्रकार असा आहे की त्याला एक विशिष्ट एक हालचाल करावी लागते किंवा युद्ध दाखवताना एक विशिष्ट चाल असते.
1: हा बरोबर.
0: ह्या गोष्टी आम्हाला आणि एक विदाउट माइक सगळे सिस्टम असते त्यामुळे तुम्हाला संवाद फेक जी आहे
1: ती जबरदस्त पाहिजे,
0: जबरदस्त करावी लागते.
1: अच्छा.
0: तर याच्यासाठी आम्हाला त्यांनी जवळजवळ 3 महिन्याचं ट्रेनिंग आमचं घेतलं आणि त्याच्यानंतर मग नाटक वाचायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि त्याच्यानंतर मग तालमींना सुरुवात केली. ही जी प्रोसिजर आहे ते जवळ एक आमची 8-9 महिन्याची हीच प्रोसिजर चालू होते.
1: अच्छा.
0: त्याला एक स्पेशल ट्रेनिंग घ्यावंच लागलं आपण.
1: अच्छा सर, मग आजपर्यंत कुठे कुठे हे कार्यक्रम, हा उपक्रम तुम्ही राबवलेला आहात?
0: आमचे मुंबईला 2 झाली.
1: बर.
0: पुण्याला 2 प्रयोग झाले. बेळगावला झाला, सातारला झालं, कोल्हापूर सांगलीच्या आसपासच्या खेडेगावातून झाला. म्हणजे अगदी मी गणपतीला, जत्रेला, देवळातल्या जत्रेला अशा ठिकाणी पण आम्ही हा प्रयोग करतो.
1: मग याच्यामध्ये प्रेक्षकांचा रिस्पॉन्स, त्यांची प्रतिक्रिया कशी होती सर?
0: आपल्या या बाजूला अशी दशावतारी नाटकं म्हणता दशावतार खूप कमी होतो.
1: अच्छा.
0: त्यामुळे मूळ दशावतार ज्याला आपण म्हणतो तो सादर करताना आम्हाला प्रेक्षकांना असे रिस्पॉन्स मिळत होते की हे काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे त्यांची इन्व्हॉल्वमेंट एवढी असायची की आम्हाला उत्साह आमचा डबल व्हायचा. त्यामुळे आतापर्यंत आमच्याजवळ 35 प्रयोग झाले. बघ,
1: सर, आजच्या तरुणांना समजा या अभिनय क्षेत्राकडे यायचं असेल, रंगभूमी असो की चित्रपट, तर तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
0: संदेश मी एवढाच देईन, या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील, शिकावं लागेल आणि मूळ म्हणजे शिस्त पाळावी लागेल.
1: बरोबर.
0: तर मी हे ह्या क्षेत्रात बघितलं की शिस्त एवढी महत्वाची आहे तुमच्यासाठी ना, तुम्ही थोडेसे जरी बेशिस्त वागला, अगदी वेळेवर नाही आला तर तुम्हाला कामं मिळायची बंद होतात.
1: बरोबर.
0: एवढे वेळेला महत्व आहे. तर वेळ ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्हाला कुठलेही पात्र करायला मिळू शकतं आयुष्यामध्ये. असं नाही की मी हेच टाईपची करेन, मी हिरोज करेन, हे असं नाही आहे. वेगवेगळे तुम्हाला रूप सादर करावे लागतील. मी हे तुम्हाला मिळणार कुठून? आपल्या समाजातूनच मिळणार ना.
1: बरोबर.
0: मग त्याचं ऑब्झर्वेशन करणं, असे काही व्यक्तिमत्व आपल्या समोर येतात, त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणं आणि ते कुठेतरी आपल्या मनात साठवून ठेवणं, मग ती व्यक्तिरेखा तुम्हाला सादर करताना मग त्या व्यक्तिरेखाचा आधार घेऊन मग तुम्ही ती सादर करायची. ऑब्झर्वेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग.
1: बरोबर.
0: निरीक्षण खूप महत्वाची बाब आहे.
1: बिलकुल. सर, जसं आपण अभिनय क्षेत्रात पण आहे आणि आपण दिग्दर्शन पण करताय आता, तर त्याचा अनुभव कसा आहे आणि आता सध्या कोणकोणत्या प्रोजेक्ट्सवर आपलं काम सुरू आहे?
0: माझं एक आता सध्या शॉर्ट फिल्मवरती काम सुरू आहे.
1: बरं.
0: ती शॉर्ट फिल्म आता म्हणजे मी स्वतः ती डिरेक्ट करतोय.
1: बरं.
0: आणि सिनेमा करायचं, डिरेक्ट करायचं आहे, पण सध्या त्याच्यावरही माझं काम सुरू आहे.
1: बरं.
0: लिखाणाचं काम सुरू आहे. बघूया कधी त्याचा योग येतो ते. पण शॉर्ट फिल्म आता लवकर सुरू करतोय मी.
1: बरं. सर, आपण आता गेल्या इतक्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात आहात, दशावतार हा उपक्रम पण आपण राबवत आहे, तर वेगवेगळ्या पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं असेल, तर मुख्य जर पुरस्कारांचा उल्लेख करायचा असेल तर आपण कोणत्या पुरस्कारांचा कराल?
0: म्हणजे नुकतंच आम्ही जे आता मी सांगितले अ युजलेस जीनियस हे जे नाटक आहे, जे थोर शास्त्रज्ञ जे होऊन गेले सर निकोला टेस्ला यांच्या लाईफवरती आहे, तर त्याचा आम्ही एक प्रयोग कामगार कल्याण मंडळ यांच्यासाठी, महाराष्ट्र शासनासाठी केला होता. तर मी जे आता उल्लेख केला होता की JP Morgan हे त्यात मी एक पात्र करतोय, तर त्या पात्रासाठी मला महाराष्ट्र शासनाचं अभिनयाचं पारितोषिक मला मिळालं. तर माझ्यासाठी एक अविस्मरणीय हे होता, प्रसंग होता.
1: सर, जाता जाता शेवटी आमचे आकाशवाणीचे जे श्रोते आहे, आज आपली जी मुलाखत ऐकतायत, त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल?
0: काही नाही, येणाऱ्या चांगल्या चांगल्या चित्रपटावरती, चांगल्या चांगल्या नाटकांच्यावरती प्रेम करा. कारण कितीही कुणी मोठा ऍक्टर असला, कितीही कुणी मोठा प्रोड्युसर असला, तरी जोपर्यंत

0: शिक्षक नाहीत तोपर्यंत त्याला किंमत नाही.
1: बरोबर.
0: म्हणून चांगल्या गोष्टींना, चांगल्या कलेला, कुठलीही कला मी म्हणतो, कुठल्याही कलेला अगदी मनापासून दाद द्या, मग असे तुमच्यासमोर कलाकार घडत जातील.
1: वा सर, आपल्या आयुष्यातील अनेक सुंदर आठवणी, अनुभव आणि विचार आपण आमच्या श्रोत्यांसमोर मांडलेत. मनमोकळेपणे आज आपण या विषयावर गप्पा केल्या, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्या पुढील वाटचालीस आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा.
2: ज्येष्ठ अभिनेते नागनाथ पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला.
3: सांगलीकरांनो, तुमच्या क्रिएटिव्हिटीला द्या जलसंधारणाची जोड आणि जिंका भरघोस बक्षिसे. 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान मृद व जलसंधारण विभाग सांगली साजरा करीत आहे जलसंधारण सप्ताह. जलसंधारणाच्या कामावर आधारित एक भन्नाट रील बनवा, 20 ऑगस्ट पर्यंत आम्हाला पाठवा आणि जिंका रोख बक्षिसे. अधिक माहितीसाठी SWCD_सांगली या अधिकृत इंस्टाग्राम पेजला भेट द्या. रील बनवा, पाणी वाचवा आणि बक्षीस जिंका.
2: श्रोतेहो, 6:50 झाली आहेत. आता कार्यक्रमाची रूपरेषा ऐकवीत आहोत. सुरुवातीला आजच्या उर्वरित कार्यक्रमाविषयी. या रूपरेषेनंतर 7 प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आणि 7:30 किसानवाणी हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 8 एक गाणे ताजे तवानी या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून. 8:15 हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम. 8:45 समाचार संध्या. 9 News@9 ही दोन्ही बातमीपत्र. त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन. हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. रात्री 10 आपली आवड हा कार्यक्रम

रात्री 10:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। यामध्ये प्रशांत अग्निहोत्री यांच्या बासरी वादनात राग हंसध्वनी। श्रुतीवर रात्री 11:00 हिंदीतून बातम्या, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमाची रूपरेषा।

आता जाणून घेऊयात उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या वार बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026. आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल 5:50. 6:05 गिरवाणवाणी या कार्यक्रमात नारायण स्तुती, 6:10 प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम, कृषीवार्ता 6:40 यामध्ये पाणवेलीचे व्यवस्थापन याबद्दल माहिती, 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये होमिओपॅथी आणि आपलं आरोग्य याबद्दलची माहिती तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटील यांच्याकडून, 6:50 परिसर, पर्यावरण, प्रदूषण आणि कायदा याविषयी माहिती प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती. रूपरेषा सांगितली जाईल 6:55. 7:00 आज दिनांक, सुविचार आणि काही निवेदनं, 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू, 7:20 एक गाणे ताजे तवाने, दिलखुलास हा कार्यक्रम 7:25, 7:40 गाणी मनातली, 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बात.

मी पत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40 8:55 लखलख चंदेरी यामध्ये मराठी चित्रपट संगीत, 9:10 क्रीडांगण हा कार्यक्रम यामध्ये ॲथलीट आणि खो खो खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू ज्योत्स्ना विजय आमटे यांची दीपा तेलंगे यांनी घेतलेली मुलाखत भाग 2. 9:30 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम, 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10:15 सामुदायिक गायन पाठ तमिळ गीत, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:00 गाता रहे मेरा दिल आणि 11:40 आज का शब्द आज की सुक्ती आणि भावधारा हा कार्यक्रम.

श्रुतीहो दुपारी 12 वाजल्यापासून आमच्या राज्यस्तरीय प्रसारण सभेत वनिता मंडळ हा कार्यक्रम, यामध्ये कलाकृती संघाच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरींची गाणी, 1 वाजता हिंदीमधील बातम्या दिल्ली केंद्रावरून, 1:05 गीतबहार हा कार्यक्रम, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 बुलढाणा जिल्ह्याचे वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर हे कार्यक्रम पुनः प्रसारित होतील. नादब्रह्म 2:30 आणि 3:00 प्रादेशिक बातम्या मराठी मुंबई केंद्रावरून. श्रोतेहो, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला ठीक 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 5:30 युववाणी, 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये विनायक गोपाळ पाटील आणि सहकारी यांचं धनगरी ओव्या, संस्कृतमधल्या बातम्या 6:20 दिल्ली केंद्रावरून, 6:30 क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण, 6:50 कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल. 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

7:10 बाजारभाव आणि काही निवेदनं, 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं घर माझं शेत हा शेतीविषयक कार्यक्रम, यामध्ये भारती विद्यापीठाच्या लोकनेते मोहनराव कृषी आणि उद्यानविद्या महाविद्यालयातील पृथ्वीराज घाडगे आणि सुजित यादव या विद्यार्थ्यांनी महेश इनामदार यांनी केलेली बातचीत. 8:00 एक गाणे ताजेतवाने यांचं पुनः प्रसारण. 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून. 8:15 भावधारा हा कार्यक्रम. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9 ही बातमीपत्र, तसेच 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये उस्ताद बाले खान यांच्या सितार वादनात राग बिहार आपण ऐकाल. 11:05 हिंदी समाचार आणि 11:10 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती उद्या दिवसभरातील कार्यक्रमाची रूपरेषा.

आकाशवाणी सांगली केंद्र 6:58 होत आहेत. यानंतर ठीक प्रादेशिक बातम्या. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही संक्षेपित करू.

0: चांगली सज्ज आहे एका मोठ्या महावाक्यथॉनसाठी. जलसंधारण दिनानिमित्त 21 ऑगस्ट रोजी मृद व जलसंधारण विभाग सांगली आयोजित करीत आहेत महावाक्यथॉन 2026.
1: शेजारी संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्य घर.
2: आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही. आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत. या अंधत्वा संदर्भातील कोणतेही प्रश्न शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा 8800004334.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा 2रा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बीएलओकडे जमा केलेले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. त्यापैकी केवळ 2,25,00,000 मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77,00,000 कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000 अधिक मतदार बीएलओना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% म्हणजे 28,61,000 मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाहीत. ही संख्या 36,00,000 जास्त आहे. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. आकडेवारीचा विचार करता पुण्यातल्या 28,70,000 आणि नागपुरातल्या 14,44,000 मतदारांचे अर्ज मिळाले नाहीत. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिलेले नाहीत. एसआयआर

0: अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
1: राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल. सुमारे 4000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्प बाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुमारे 6500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,000 अधिक हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळेल. युसीआय रोल वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. हा मार्ग मीरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसरांना जोडणार आहे. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक पुणे शहरात न आणता शहराबाहेरून वळवून वाहतूक कोंडी कमी करणं हा या रिंग रोडचा उद्देश आहे. नवी दिल्लीतल्या पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल देवाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
2: ते त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात याच्यात काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे. आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 4 बाद 84 धावा झाल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी

0: टी क्रिकेट कारकिर्दीतला 100वा षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ संपला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुषा 25 धावांवर खेळत होता. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचं किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना आता व्यापक अधिकार मिळाले आहेत. गुंतवणूक तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेतल्या प्रगतीत भारताला जगाशी जोडणारं महाराष्ट्र हे समृद्ध भारताच्या निर्मितीचं प्रवेशद्वार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या संधींचा लाभ घेऊन अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावं. राज्य शासन त्यांना इथलं कौशल्य, बाजारपेठ, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरेंचा समावेश होता आणि 2024 सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विहित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4:84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:10 आणि 34 सेकंद झाली आहेत. प्रसारणात मी आपल्यासोबत राज साने. एक निवेदन. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून वारणा धरणामध्ये पाण्याची एव्यामध्ये वाढ होत असल्यामुळे धरण परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून दिनांक 17/8/2026 रोजी सायंकाळी 5 वक्र दरवाजाद्वारे 2000 क्युसेक विसर्गामध्ये वाढ करून 4300 क्युसेक आणि विद्युतगृहातून सुरू असलेला 1400 क्युसेक विसर्गमध्ये वाढ करून 1600 क्युसेक असा एकूण 5900 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पाऊस चालू राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येईल. तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. वारणा धरण व्यवस्थापन. निवेदन संपलं.

0: श्रोते हो, आकाशवाणी सांगली केंद्राचे प्रसारण आपण ऐकत आहात.
1: तुमच्या क्रिएटिव्हिटीला द्या जलसंधारणाची जोड आणि जिंका भरघोस बक्षिसे. 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान मृद व जलसंधारण विभाग सांगली साजरा करीत आहे जलसंधारण सप्ताह. जलसंधारणाच्या कामावर आधारित एक भन्नाट रील बनवा, 20 ऑगस्ट पर्यंत आम्हाला पाठवा आणि जिंका रोख बक्षिसे. अधिक माहितीसाठी SWCD_सांगली या अधिकृत इंस्टाग्राम पेजला भेट द्या. रील बनवा, पाणी वाचवा आणि बक्षीस जिंका.
2: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता

खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglyakashwani@gmail.com. sanglyakashwani@gmail.com.

0: साहेब नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगले.
1: श्रोते हो, 7:15 होत आहेत. यानंतर वृत्तविशेष हा कार्यक्रम आणि त्यानंतर 7:30 किसानवाणी हे दोन्ही कार्यक्रम अनुक्रमे मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण आपल्याकडे सहज वापरली जाते। आत्याच्या काळात हा गोडवा काहीसा चिंतेचा विषय बनत चालला आहे। रक्तातील साखर वाढली तर तो मधुमेह या आजाराने ओळखलं जातं। आज आपल्या देशात मधुमेहींची संख्या चिंताजनकरित्या वाढत आहे। केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही मधुमेही रुग्णांची संख्या वाढताना दिसते। त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने नुकतेच डायबिटीज रुरल आउटरीच डिजिटल पोर्टलची निर्मिती केली आहे। त्याचबरोबर विश्वास या मधुमेह जागरूकता व्हिडिओ लायब्ररीही सुरू करण्यात आली आहे। वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक आणि मधुमेह तज्ज्ञ असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी या दोन्ही उपक्रमांचे नुकतेच उद्घाटन केले आहे। देशातील मधुमेह आजाराची व्याप्ती, रुग्णांनी घ्यावयाची काळजी, मधुमेह टाळण्याकरता प्रतिबंधात्मक उपाय या मुद्द्यांवर ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ संहिता वालावलकर यांनी दिलेली माहिती आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत। श्रोते हो, आपल्या देशात गेल्या काही वर्षात मधुमेही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। यामागची कारण, त्याचप्रमाणे मधुमेह या आजाराचे नेमके स्वरूप याविषयी माहिती देताना डॉक्टर संहिता वालावलकर म्हणाल्या,
1: आपल्या देशामध्ये सध्या मधुमेह या आजाराचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतंय, कैक पटीने वाढतंय। आणि त्याच्यामध्ये आता पूर्वी शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जरा तफावत होती, तर आता असं दिसतंय की ग्रामीण भागात सुद्धा मधुमेहाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतंय। बायकांमध्ये पण वाढतंय, पुरुषांमध्ये पण वाढतंय, लहान मुलांमध्ये वाढतंय, कॉलेजच्या मुलांमध्ये वाढतंय। म्हणजे थोडक्यात काय की समाजातल्या सर्व स्तरांमधून हे दिसतंय की मधुमेहाचं प्रमाण वाढतंय। म्हणजे अत्यंत चिंताजनक बाब आहे, कारण आपली पुढची पिढी ही मधुमेहापासून मुक्त असावी। या मधुमेहाचं स्वरूप काय असतं, तर मधुमेहाचे खरं म्हणजे कारण अनेक असतात, प्रकार अनेक असतात, पण आपण जर का सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जो समाजामधला मधुमेहाचा प्रकार दिसतो की ज्याला आपण वैद्यकीय भाषेमध्ये टाईप 2 डायबिटीस म्हणतो, म्हणजे काय की अशा व्यक्तींमध्ये इन्सुलिन हे जे एक हॉर्मोन आहे, हे जे रासायनिक द्रव्य आहे जे आपल्या शरीरामध्ये पॅन्क्रियास नावाची ग्रंथी बनवते, तर ते आता कमी होते। ते प्रमाण म्हणजे आपलं शरीर तिथं पुरेसं बनवत नाही। आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं कारण त्याचं असं आहे की आत्ताच्या काळामध्ये जे ग्रामीण भागात सुद्धा शहरीकरणासारखंच झालेलं आहे, वाटेल त्या वेळेला खायचं, वजनाचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आपल्याकडे। आता आपले इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा लाल किल्ल्यावरनं सांगितलंय की आपल्याकडे देशाला भेडसावणारी सगळ्यात महत्वाची समस्या काय, तर लठ्ठपणा, स्थूलपणा। तर त्यामुळे त्यानंतर व्यायाम, शारीरिक, तो आता लोक जास्त काही करत नाही। रोजच्या आयुष्यामध्ये पण सगळंच आता असं झालंय, सगळी यंत्र उपलब्ध असल्यामुळे आता प्रत्यक्ष रूपात काही आपण काम करत नाही। तर त्यामुळे व्यायाम नाही, हवं तेव्हा खाणं, प्रचंड प्रमाणात ताण, कमी झोप, आणि त्याबरोबर काही प्रमाणात

0: व्यसनांचा पण त्याच्याशी संबंध आहे, सिगरेट असो दारू असो, तर अशा विविध प्रकारच्या ज्या समस्या भेडसावतात त्याबरोबरच प्रदूषण, तर या सगळ्यांचा परिपाक म्हणून मधुमेह काय, तर इवन बाकीची पण म्हणजे उच्च रक्तदाब असो किंवा फॅटी लिव्हर असो, रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं असो, हे सगळे त्याच्याबरोबरचे भाई बंधू जे आहेत तर ते सगळे आता अधिकाधिक प्रमाणात भेडसावतात।
1: श्रोते हो, एकेकाळी शहरी भागात मोठ्या प्रमाणात आढळणारा मधुमेह आता ग्रामीण भागातही वाढत आहे। शहरांप्रमाणे गावांमध्ये आधुनिक आरोग्य यंत्रणा कमी आहे, त्यांना मधुमेह या आजाराविषयी माहिती मिळावी आणि त्यायोगे त्यांना दक्षता घेता यावी यासाठी केंद्र सरकारनं रुरल आउटरीच डिजिटल पोर्टल सुरू केले आहे। या पोर्टलची आवश्यकता आणि त्याचा ग्रामीण भागातील रुग्णांना होणारा फायदा याविषयी बोलताना डॉक्टर संहिता वालावलकर यांनी सांगितलं,
0: मधुमेह असो किंवा कुठलेही हे जे आजार आहेत की जे संसर्गजन्य नाही आहे त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणतो। मेटाबॉलिक म्हणजे जे आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्य आपलं जे बदलून गेलंय त्यामुळे झालेले हे जे विकार आहेत त्याच्यामध्ये मधुमेह हा आघाडीवर आहे, आणि त्याकरता केंद्र शासनाने जो विश्वास नावाचं एक डिजिटल ऍप निर्माण केलं आहे तर ते या बाबतीत अत्यंत उपयोगी पडणार आहे। आणि याचं कारण असे की आपल्याकडे जरी रुग्णांचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात आहे, मग ते मधुमेहासारखं असो, उच्च रक्तदाबाचं असो, स्थूलपणाचं असो, पण त्या मानाने तिथे तितक्या सोयी सुविधा नाहीये, तिथे तितके वैद्यकीय तज्ज्ञ सुद्धा तिथे त्या प्रमाणात नाहीये। बहुतेक सगळे शहरात निमशहरी भागात एकवटले, पण आपण अशा लोकांना दूर ठेवू शकतो का? नाही, ते आपलेच बांधव आहेत आणि त्यांना सुद्धा आपल्याला व्यवस्थित मार्गावर आणायचे, त्यांचं सुद्धा शुगर कंट्रोल करण्याची गरज आहे। तर या दृष्टीने हे जे ऍप आहे तर ती आता इतकं साधू सोपं असतं की आपल्या भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईलवर आपण हे ऍप डाउनलोड करू शकतो, आणि शहरी भागातली निमशहरी भागातली तज्ज्ञ मंडळी ही सुद्धा त्या ऍप थ्रू तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात। तर आपल्या वैद्यकीय सोयीसुविधा असोत, औषधांचं कुठल्या प्रमाणात कसं घ्यायचं, मग ते काही लोकांना इन्सुलिनची गरज असेल, काहींना गोळ्यांची गरज असेल, तर हे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी हे ऍप जे आहे ते अत्यंत अत्यंत उपयोगी, आणि मला असं वाटतं की त्याचा खरोखरच खूप उपयोग हा अगदी आपल्या दूरगामी ठिकाणी खेड्यापाड्यात सुद्धा होईल, कारण आजकालच्या काळामध्ये तर हे नेट तर सगळीकडे पसरलंय, हे जे जाळं आहे तर ते जाळं दूरवर पसरलंय, आणि त्या या माध्यमातून विश्वास या माध्यमातून मला असा विश्वास आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या सुद्धा बंधू बांधवांना आणि बहिणींना आणि इतरांना सुद्धा आपल्या या सोयी सुविधांचा लाभ आपण नक्कीच घेऊन देऊ शकतो, वैद्यकीय तज्ञांचं मार्गदर्शन उत्तम प्रकारे त्यासाठी होऊ शकेल।
1: श्रोते हो, याबरोबरच विश्वास या डिजिटल लायब्ररीचेही उद्घाटन करण्यात आले आहे। या लायब्ररीचा प्रभावी वापर आणि त्याच्या प्रभावाविषयी बोलताना त्या म्हणाल्या,
0: केंद्र शासनाने ऍप आणलेलं आहे त्याचं नाव आहे विश्वास, आणि त्याची डिजिटल लायब्ररी पण आहे। आता हे विश्वास आणि डिजिटल लायब्ररी ऍप मला असं वाटतं की आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत तर त्यांना तर याविषयी खूपच चांगल्या प्रकारे त्याचा वापर होत असल्यामुळे माहिती असेल, आणि तेव्हा ऍप सुद्धा काही नाही, आपल्याला प्ले स्टोअर मधून डाउनलोड करता येतो। आता ज्यांना या थोड्या ऍप विषयी वगैरे थोडं मनात काही शंका कुशंका असतील किंवा ते डाउनलोड करता येईल का, पुढे का होईल वगैरे अशा काही शंका असतील, तरी सुद्धा निर्धास्त रहा, ते अतिशय साधं सोपं असं ऍप आहे, ते आपण प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करू शकतो, आणि त्यानंतर जर का त्या व्यक्तीला ते करता येत नसेल तरी सुद्धा घरामध्ये आपल्या छोटी मंडळी आहेत तर त्यात मुलगा असो मुलगी असो सून असो नात असो यांच्यापैकी कुणालाही तुम्ही सांगा एका आपल्याकडे फक्त कसली गरज आहे, स्मार्टफोन, त्यामुळे तुम्ही फक्त स्मार्टफोन ह्या मोबाईलवर हे प्ले स्टोअर मध्ये जाऊन ऍप तुम्ही डाउनलोड करा, त्याचं नाव विश्वास असं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी आपली सुरुवातीची माहिती असते पेशंट विषयीची, मग त्या रुग्णाचं वय काय, नाव काय, नंतर लिंग काय, त्यानंतर तुम्हाला तो मधुमेहाचा विकार हा आधीपासूनच आहे की आताच तुम्हाला कळलाय, औषधं काय घेता, डॉक्टरांकडे तुम्ही जाता का, त्याच्यानंतर त्या संदर्भात बाकी कुठल्या काही अडचणी आहेत का, इतर कुठल्या अवयवांना काही इजा झाली आहे का, म्हणजे जसं की किडनीचा काही विकार आहे का त्याबरोबर किंवा बाकीचे आहेत, तर अशा सगळ्याची तुम्ही त्याच्यात माहिती पुरवू शकता, आणि ती जर तुम्ही सगळी अपलोड केली की त्यानंतर आहे ना ते त्याचं सगळं कनेक्शन घेऊन तज्ज्ञ मंडळींकडे त्याची माहिती पुरवली जाते, आणि त्यातून तुम्हाला ती तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन देऊ शकतात, आणखीन काय करण्याची गरज आहे, तुम्हाला आहाराविषयीची वगैरे ही सगळी माहिती त्याच्यात मिळते। तसंच इथे डिजिटल लायब्ररीमध्ये अनेक प्रकारची विविध भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत की ज्यातनं आपल्याला मधुमेह का होतो, कुठला आहार घ्यावा, व्यायाम असेल तर तो कसा करावा, गोळ्या कशा घ्यावा, फॉलोअप कसा करावा वगैरे असे सगळी अनेक प्रकारची अनेक विषयांवरची पुस्तकं जी डिजिटल लायब्ररीमध्ये आहे, तर जी वाचण्याची पण आपल्याला सोय असते।

0: सुविधा, तर अशा प्रकारे हे विश्वास हे ऍप आणि डिजिटल लायब्ररी ही कुणीही वापरू शकतं. आपल्या सगळ्या भारतीयांकरता ते आपल्याला केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे.
1: श्रोते हो, मधुमेह हा आजार होण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून करण्यात येणाऱ्या या विविध प्रयत्नांचा आणि हा रोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी या संदर्भात डॉक्टर संहिता वालावलकर यांनी सांगितलं.
0: मधुमेह हा आजार जर का सुरू झाला ना तर तो आपल्या बरोबरच राहतो. तो अतिशय वाईट विकार आहे. कारण का तो आपल्या बरोबरच राहतो, तो आपल्या बरोबरच जातो आणि त्याच्यापासून उद्भवणारी जी बाकीची कॉम्प्लिकेशन्स आहेत, मग ती हृदयाची असो किंवा इतर कुठल्याही अवयवाची असो, मग ती मेंदूची असो, डोळ्यांची असो किंवा मूत्रपिंडाची असो, ही सगळी होऊ नये यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं तर आपण मधुमेहच व्हायला द्यायचा नाही. आणि मधुमेहाला नेहमी प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याला करता येते. आपण ते टाळू शकतो, आपण ते पुढे ढकलू शकतो. त्याकरता अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत की ज्या आपण जर नियमाने केल्या तर हा मधुमेह एकतर होणार नाही किंवा जर होणार असेल तर तो उशिराने होईल. आणि त्याकरता आपण काय करू शकतो आता थोडक्यात मी सांगते की आहाराविषयी आपण काय करू शकतो. तर प्रथिनयुक्त आहार हा अत्यंत महत्वाचा आहे. प्रथिन म्हणजे काय की माणूस जर शाकाहारी असो की मांसाहारी असो, प्रथिनात आपल्याला काय घ्यायला हवंय तर विविध प्रकारच्या डाळी म्हणजे घट्ट वरण किंवा आमटी असतं ते, त्यानंतर वेगवेगळी मोड आलेली कडधान्य ही तुम्ही उसळीच्या रूपात खा किंवा आपण ती थोडी वाफवून किंवा उकळून ज्याला म्हणतो सलाड तर त्या रूपात खा, ज्याला चॅट म्हणता येतो तसं खा, त्याचं प्रमाण जास्त वाढवा. नंतर सोयाबीनचं प्रमाण भरपूर असलं पाहिजे. पनीर घरामध्ये बनवून ते वापरता आलं पाहिजे. नंतरच्या ह्याच्यात दही ताकाचं प्रमाण वाढवा. आणि ज्याला आपण तांदूळ गहू ज्वारी बाजरी मका वगैरे म्हणतो ते ज्याला आपण म्हणतो कर्बद्वी असे प्रकार असतात तर ते प्रमाण आहे ना ते कमी करायचं. आपल्याकडे काय ना भारतीय माणसाचा आहार कसा असतो जास्तीत जास्त कर्बोदक असतात. म्हणजे आपण भात खातो, आपण भाकरी खातो, आपण चपाती खातो, आपण पोळी खातो, ब्रेड खातो, पाव खातो, तर याचं प्रमाण कमी. घरात जितकं तेल येते ते तेल 50% कमी करा. इथे पण मी सांगते की आपल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरनं सांगितलं की प्रत्येक माणसाने कमीत कमी 1-2 लिटर तेल घरामध्ये कमी करा, जे अतिशय गरजेचे. सो तेल कमी करा आणि ही कार्ब्स कर्बोदक कमी करा, प्रथिनं वाढवा. मांसाहाराचा विचार केला तर त्याच्यामध्ये अंडी आहेत, मासे आहेत किंवा कोंबडी आहे, तर हे जे आपण खातो यात सुद्धा तेलाचं प्रमाण कमी ठेवा आणि ते तसे तुकडे जास्तीत जास्त खा. सो प्रथिनं वाढवा, कर्बोदक कमी करा आणि बाकीचे जे पदार्थ आहेत ना, मग ते केक आहेत आणि आईस्क्रीम्स आहेत, बिस्किट आहेत, ब्रेड आहे, ह्याचं सुद्धा प्रमाण अगदी क्वचित कमी करायचं. गोडाधोडाचं प्रमाण कमी ठेवा. हा चांगल्यापैकी उत्तम आहार वाढवा. त्याचा सुद्धा भाज्या नंतर फळभाज्या असो पालेभाज्या असो यांचं प्रमाण वाढवा. त्याच्यातनं आपल्याला जीवनसत्व सुद्धा मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे वेळेवर जेवा. एकाच वेळेला मी दाबून जेवलो ते भरपूर खाल्लं असं नाही. पोट भरण्यासाठी खायचं नव्हतं. आपण का खायचं असतं, अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आपल्याला आपल्या संस्कृतीने शिकवलंय. तर त्यात म्हणजे काय आहे की अन्न हे आपलं यज्ञ समजून खा, पेट भर म्हणून खायचं नाही. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे व्यायामाचा. आपल्या शरीराला व्यायामाची अत्यंत गरज असते. मधुमेह असो नसो, आपण स्त्री असो की पुरुष असो, कुठलंही वय असो, शरीराला व्यायाम काय पाहिजे. सगळ्यात उत्तम व्यायाम की ज्याला काहीही खर्च येत नाही, कुठल्याही जिम मध्ये जावं लागत नाही, असा काय आहे तर 40 मिनिटं आपण कॉटनचे मोजे आणि चांगले बूट घालून चालायला जाणं की ज्याच्यामुळे आपल्याला जरा घाम निघाला पाहिजे. तर रोज 40 मिनिटं चाला. 24 तासात ती 40 मिनिटं इंग्लिश मध्ये त्याला मी टाइम म्हणजे मला स्वतः करता दिलेला काळ, तर ती 40 मिनिटं रोज चाला. थोडं नंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग म्हणतात, म्हणजे काय की छोटी छोटी वेट्स किंवा डंबेल्स असतात तर ती उचला. नंतर पूर्वी सूर्यनमस्काराची प्रथा होती तर अशा प्रकारचे सूर्यनमस्कार घालू शकतो, पुशअप करू शकतो. तर 15 मिनिटं ही आपण जर आपल्या वेट ट्रेनिंगला दिली आठवड्यातून निदान 3 वेळा तर उत्तम प्रकारचा व्यायाम केला जातो. झोपेचं प्रमाण हे अतिशय चांगलं असलं पाहिजे. प्रत्येकाची झोप काय 8 तास तसंच नाही, पण कमीत कमी 6 तास ती पण गाढ झोप असायला पाहिजे. तर त्याला स्लीप हायजीन म्हणतात. म्हणजे उत्तम प्रकारची झोप असली पाहिजे की ज्याच्यात कुठल्याही मध्ये त्रास, आपलं मोबाईल बघत बसलोय, टीव्ही बघत बसलोय आणि मग मी झोपून गेले असं करायचं नाही. झोपायची आपली जर का चांगली तुम्ही 6 ते 8 तुमच्या गरजेप्रमाणे, प्रत्येकाचं शरीर वेगळी झोप पाकतं, तर ते जर तुम्ही केलं, छंद जोपासले. प्रत्येक माणसाला काही ना काही छंद हवा, गाण्याचा असेल, चित्रकलेचा असेल, जो काय असेल तो, चांगलं वाचन असेल, तर ते तुम्ही करा. मन प्रसन्न ठेवा आणि हे आयुष्यभराचा तुम्ही व्रत करा. हे असं काय आज उद्या परवा सुरू नाही, हे आपल्याला सगळ्यांना करायचं, आयुष्यभर करायचं. आणि हाच माझ्या मते आपल्या सर्वांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, पूर्ण समाजासाठी, आपल्या अख्ख्या देशातल्या एक आणि एक नागरिकासाठी एक छोटासा हा एवढाच फक्त मूलमंत्र देऊ शकते. सुखानी रहा, आनंदात रहा, आरोग्यपूर्ण राहा.
1: श्रोते हो, मधुमेह या आजारा

कोरोनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर विविध उपचार उपलब्ध असले तरी ते होऊ नये यासाठी आहार, विहार आणि व्यायाम यांच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत. प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला आहे. या उक्तीवर विश्वास ठेवून या आजारापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना हा आजार झाला आहे त्यांनाही फार घाबरून जाण्याची गरज नाही. योग्य ती काळजी घेतल्यास तेही सामान्य जीवन आरामात जगू शकतात. या आजाराची व्याप्ती जरी वाढत असली तरी त्यावरचे उपचार आणि त्यातील नवोन्मेषे सतत सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया किसान वाणी.
1: श्रोतेहो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: अरे अरे अरे क्या कर रहा है?
1: इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
2: पुतला बोल रहे?
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहाँ,
2: परम तो सभी डाले हैं।
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
2: सच है?
1: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
2: ठीक है भाई, मैं भी आज के जैविक खेती शुरू करूँगा।
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
4: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानातील भात पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल दहीफळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत। शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रोतेहो, हल्ली वातावरण फार बदलतं आहे, कधी खूप जोरात पाऊस येतोय तर काही दिवस कोरडे जात आहेत, तर बदलत्या हवामानात भात पीक व्यवस्थापन कसं करायला हवं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। आणि याबद्दल आज आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत पालघर मधील कृषी संशोधन केंद्र येथील तज्ज्ञ डॉक्टर अमोल दहीफळे। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
5: नमस्कार।
4: सर, बदलतं हवामान आहे म्हणजे नेमकं काय?
5: बदलतं हवामान मध्ये जे पावसाचं चक्र आहे, जे हवामानाचं चक्र आहे, त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत, म्हणजे आपण सांगतो की मृग नक्षत्राच्या वेळेस 7 जूनला पाऊस येतो, तर हे चक्र सगळं बदललेलं आहे। पावसाची अतिवृष्टी होणं, पावसामध्ये खंड पडणं, खूप कमी कालावधीत अधिक पाऊस पडणं, आणि खूप मोठा कालावधी खरीप हवामानाचा हा कोरडा जाणं, हे जे सगळे मोठे बदल आहेत, ह्या बदलाला आपण हवामानातील बदल असं शेतकरी मित्र प्रामुख्याने संबोधत असतात। आता

0: ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे तापमान आहे तापमानामध्ये सुद्धा बदल होत आहेत. जे तापमान 40-42 डिग्री सेल्सिअस पर्यंत होतं अधिक जायचं उन्हाळ्यामध्ये, ते आता 45-46 पर्यंत काही ठिकाणी, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जातं. आणि थंडीच्या दिवसामध्ये खरीप हंगामामध्ये सुद्धा तापमान मोठ्या प्रमाणात हे कमी होतं. ह्या सगळे जे बदल आहेत हे खूप जलद गतीने होत आहेत. आणि ह्या बदलांना सगळे आपण बघतो की हवामानातील हे बदल प्रामुख्याने ते जाणवतात. आणि याचा मोठा विपरीत परिणाम हा शेतीच्या उत्पादकतेवरती होत असतो.
1: बरोबर. यंदा आपण पाहिलं की अल निनोची परिस्थिती आहे असं सतत वेगवेगळ्या ठिकाणांहून बोललं जात होतं, तर ही जी भूमिका आहे हवामानाची तर त्याबद्दल काय सांगाल?
0: अल निनो म्हणजे प्रामुख्याने मी आपल्याला सांगू इच्छेल की प्रशांत महासागराच्या समुद्राच्या पृष्ठावरती तापमान जेव्हा वाढतं आणि तिकडची जी वारे आहेत ती वारे आपल्या भारताच्या बाजूने वाहत येतात आणि ते तापमान जेव्हा वाढतं त्याचा विपरीत परिणाम हा जो होतो आणि त्या प्रक्रियेला अल निनो असं संबोधित दिलं जातं. आणि अल निनोमुळे काय होतं, अल निनोचे परिणाम असे आहेत की पावसाळी 10-15 दिवस त्याचा खंड जाणवतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती जाणवते. ही जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेमुळे जी वातावरणातील सगळी जी बदल आहेत मुख्य प्रमाणे ह्याला मोठा एक भार भेटतो आणि पावसाची कमतरता, पावसाचं जे वितरण आहे त्याच्यामध्ये अनियमितता होते. ही एक प्रामुख्याने मोठी घटना ह्या दरम्यान होते. पाऊस उशिरा होतो, खंड पडतो आणि काही काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होते. हा अल निनोचा हा एक मोठा परिणाम ह्या बदलत्या हवामानामुळे दिसून येतो आणि ह्या प्रक्रियेला आपण म्हणतो की अल निनोचा हा सगळा परिणाम आहे. आणि या परिणामामुळे भाताचं जे उत्पादन आहे ह्या दीर्घ पावसाचा खंड असेल किंवा अतिवृष्टी असेल मोठ्या प्रमाणात भाताच्या उत्पादकतेवरती, भाताच्या रोपवाटिकेवरती परिणाम होतो आणि प्रामुख्याने भाताचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घटतं. हा याचा एक मोठा परिणाम होतो.
1: बरं, भात हे पाऊस पडल्यानंतर घेतलं जाणारं पीक आहे, तर बदलत्या हवामानाचा भात पिकावर जो परिणाम होतो तो सर्वाधिक कोणत्या टप्प्यामध्ये होतो?
0: आता महत्वाची गोष्ट आहे की खरीप आपला चालू होतो जून पासून आणि पावसाचा आगमनानुसारच खरीप चालू होतो. तर ज्या भाताच्या वेगळ्या वेगळ्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाची रोपवाटिकेची अवस्था आहे, नंतर लागवड पुनर्लागवड करतो ती अवस्था आहे, फुटवे फुटायची अवस्था आहे, फुलोरे धरायची अवस्था आहे, नंतर दाणे भरण्याची अवस्था आहे. ह्या सगळ्या अवस्था खूप महत्वाच्या असतात भाताच्या उत्पादनासाठी. आणि ह्या सर्व अवस्थेमध्ये कधीही अति पाऊस पडला किंवा पावसाचा खंड पडला किंवा कमी कालावधीत मोठा पाऊस आला आणि पावसाचा मोठा खंड पडला, कोरडा असं वातावरण झालं, त्याचा खरोखर मोठा परिणाम ह्या अवस्थेमध्ये असतो. सुरुवातीला मी सांगू इच्छेल की रोपवाटिकेची जी अवस्था असते, आपण 21 दिवसाचं रोप असं भाताचं लावत असतो आणि ह्या पहिल्या भाताचं रोप जर आपलं जोमदार आणि सजल असं नसेल तर त्याचा खरोखर दुष्परिणाम जाणवतो. शिफारसीत विद्यापीठाचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामुळे म्हटलं जातं की 21 दिवसाचं रोप पेरल्यानंतर तर साधारणतः ते लागवडीसाठी अतिशय योग्य तो कालावधी असतो. आणि ह्या कालावधीमध्ये जर भात कोरडवाहू प्रकारच्या शेतीमध्ये जर पावसाचा खंड पडला तर जोमदार रोप तयार होणार नाही, ते रोप लावणी योग्य राहणार नाही, परत कीड रोगास लगेच बळी पडणार असं रोप ठरेल आणि त्याचा मोठा परिणाम हा भाताच्या उत्पादनावरती होतो. नंतरची दुसरी अवस्था आहे की पुनर्लागवड, त्याच्यामधला जर कालावधी वाढला नंतर त्यामुळे जर तुमचा फुटवे फुटण्याचा कालावधी वाढला, नंतर फुटवे फुटल्यानंतर फुलोऱ्याचा कालावधी वाढतो आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये जर मोठा खंड पडला, पावसाचं जर वातावरण बदलतं मिळालं, अतिवृष्टी असेल किंवा खंड पडला, ह्या दोन्हीचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात या सगळ्या अवस्थेमध्ये भाताच्या पिकावरती आपल्याला प्रामुख्याने दिसतो.
1: बरं, म्हणजे भात लागवडीनंतर कोणत्याही अवस्थेमध्ये पाऊस प्रमाणात पडणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. पावसाला उशीर झाला तर शेतकऱ्यांनी काय करणं अपेक्षित आहे?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या पूर्ण कृषी व्यवस्थेमध्ये जे आपला महाराष्ट्र शासन असेल किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषद असेल यांच्यामार्फत प्रत्येक शेतकऱ्यांना ग्रामीण कृषी मौसम सेवा ह्याद्वारे शेतकऱ्यांच्या मोबाईल वरती की पुढच्या काळामध्ये, पुढच्या 5 दिवसामध्ये कशा प्रकारचं हवामान साधारणतः त्या विभागामध्ये राहणार आहे असे सर्व सरळ संदेश दिले जातात. ह्या संदेशाला अनुसरूनच त्यांनी ती पेरणी करावी. पावसाला उशीर होणं हे अपेक्षित असतं कृषी विभागामार्फत, विद्यापीठांमार्फत, संशोधन केंद्रामार्फत ह्याची जनजागृती केली जाते की आत्ताच आपण पेरणी करू नका, मान्सून आलेला नाहीये. कधी कधी हा पूर्व मान्सून पाऊस असतो, कधी कधी शेतकरी त्याचा चुकीचा अर्थ समजून घाई करतात पेरणीची, तर पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत मान्सूनाचं आगमन होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई न करणं हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि योग्य वाणांची निवड करणे, चटई पद्धतीने त्याची लागवड करणे, उशीर झाल्यानंतर चटई पद्धतीने रोपांची लागवड करून मग तो मशीनद्वारे कसं पेरतील त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि प्रभावी पाऊस झाल्यानंतर लगेच त्याची पेरणी करून त्याची रोपांची पुनर्लागवण करायची.

0: पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाची मुद्दा आहे की जोपर्यंत कृषी विभागामार्फत विद्यापीठांमार्फत मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा होत नाही तोपर्यंत शेतकरी मित्रांनी पेरणीची घाई करू नये, असं झाल्यास त्याला परत पुनर्पेरणी करण्याची गरज भासेल आणि त्यावेळेस बियाणं उपलब्धता हा एक महत्वाचा विषय ठरू शकतो आणि त्याच्यामुळे तसा तो हंगाम हा त्रासदायक होऊ शकतो, ही एक महत्वाची गोष्ट इथं नमूद करावीशी वाटते.
1: एकंदरीतच शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज जो आहे तो वेळोवेळी पाळला पाहिजे.
0: होय, निश्चित.
1: अतिवृष्टी झाल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्यात शेतकऱ्यांनी?
0: आपण बघतो, आपण जी चर्चा करतोय वातावरणातील बदल म्हणजे पावसाचा खंड किंवा कमी कालावधीमध्ये खूप अतिवृष्टी, म्हणजे एका दिवशी 500-600 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद सुद्धा ह्या 2026 सीझन मध्ये बघितलेली आहे. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा अतिवृष्टी होते तर अतिरिक्त जे पाणी पडलेले आपल्या शेतामध्ये त्याचा लगेच निचरा करायचा आहे. बांध फुटलेले असतील तर बांध बंदिस्ती करून घ्यायची आहे, तो एक महत्वाची गोष्ट. आणि पाणी उसरल्यानंतर जे नत्र आहे म्हणजे नायट्रोजन जे सगळ्यात महत्वाचं अन्नद्रव्य आहे त्याची काय परिस्थिती त्यानुसार परत ते एक थोडासा हलकासा डोस आपण द्यावा पिकाला आणि किडींचा किंवा रोगाचा काय प्रादुर्भाव आहे तो तपासणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी शेतामध्ये जाऊन त्याचं व्यवस्थित निरीक्षण घेऊन मग त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना करता येतील. आणि काही काही ठिकाणी रोपं वाहून जातात अतिवृष्टीने, अशा ठिकाणी परत पुनर्लागवड करायची, काही ठिकाणी रोपं उपलब्ध असेल तर त्याची पुनर्लागवड करून घ्यावी आणि आपली बांध बंदिस्ती करून अतिरिक्त पाणी काढून आपलं शेत व्यवस्थितरित्या भाताच्या शेतीसाठी ठेवावं, हे महत्वाच्या त्याच्यामध्ये सूचना आहेत.
1: आता अशीच विपरीत परिस्थिती सुद्धा कधी उद्भवते की पाऊस अगदीच कमी पडलाय, कोरडं झालंय सगळं, तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं?
0: अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पुनर्लागवड जेव्हा शेतकरी करतात 21 दिवसानंतर, त्यानंतर जर कालावधी पावसाचा खंड पडला तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेलं संरक्षित पाणी, त्यांचं तळ असेल, डबके असतील किंवा त्यांच्याकडे बोरवेल असेल, अशा वेळेस सुरक्षित करण्यासाठी त्या पिकांचं ते एक जीवनरक्षक पाणीची सिंचनाची गरज आहे. नंतर तण नियंत्रण करणे, जे त्या जास्त पाणी घेणार नाहीत त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि जमिनीत ओल राहावी ह्याच्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेलं पाणी द्यावं आणि त्याच्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात हवं, त्याची पण एक महत्वाची गोष्ट आहे. जमीन ही आरोग्यदायी आणि सक्षम असली पाहिजे, त्याने असलेलं पाणी धरून ठेवलं पाहिजे, ह्याच्यासाठी शेतकरी मित्रांनी तयार राहिलं पाहिजे. भविष्यामध्ये अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात होणार आहेत आणि हिरवळीच्या खतांचा वापर जर केला तर आपल्याला दीर्घकाळी मोठ्या प्रमाणात पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची आपण यामध्ये वाढवून ठेवू शकतो, तर ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे.
1: बरं, आता या सगळ्यामध्ये एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे खतांची मात्रा, तर मग खत व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: आता अतिवृष्टीमुळे जे सगळ्यात महत्वाचं मूलद्रव्य अशी नमूद केल्याप्रमाणे नत्र असतं, तर नत्र हे अतिशय चंचल असं मूलद्रव्य आहे जमिनीमध्ये, ते लगेच वाहून जातं. जेव्हा आपण नायट्रोजन किंवा नत्र जमिनीमध्ये टाकतो एकतर तो पिकांकडे जातो, नंतर वाहून जातो, वातावरणात उडून जातो, मुळांच्या खालच्या स्तराला तो जातो जो उपलब्ध होत नाही मुळांना पिकांना, तर हे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की खतांचं व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी जे शिफारसित खतांच्या मात्रा दिलेल्या आहेत, शिफारसित जे खते आहेत नत्र स्फुरत पालाश विद्यापीठाने दिलेले, तेवढेच त्या पिकाला द्यायचे. अतिवृष्टी झाली असेल किंवा कोरड परिस्थिती असेल, पिकामध्ये जमिनीमध्ये पाण्याची परिस्थिती कशी आहे त्यानुसार त्याचा ओल असल्याशिवाय आपण ही जी खत आहे ती खत देऊ नये, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ओल असतानाच द्यावा आणि शिफारसित खतांच्या मात्रा ह्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यात जाव्या लागतात. म्हणजे जे नत्राची शिफारसित मात्रा आहे त्या पूर्ण कालावधीत पिकाच्या तिच्यापैकी 50% नत्राची मात्रा आणि पूर्ण पालाश आणि पूर्ण स्फुरत ह्या सगळ्यांची आपल्याला जी द्यायची आहेत त्या मात्रा ह्या सुरुवातीला द्याव्या, लागवडीच्या वेळेस पुनर्लागवडीच्या वेळेस द्याव्यात. आणि नत्राची जी मात्रा आहे ती फुटवे फुटण्याच्या वेळेस 25% आणि फुलोराच्या वेळेस 25% अशा 2-3 टप्प्यामध्ये विभागून द्यावी, ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि त्या जमिनीमध्ये ओल किती आहे त्या ओलीनुसार त्या द्यायच्या आहेत. ओल नसेल, कोरड जर असेल तर कोरड परिस्थितीमध्ये आपण ह्या नत्राच्या मात्रा त्या जमिनीमध्ये द्यायच्या नाहीत. आणि काही काही ठिकाणी कधी कधी असं जाणवतं की सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा कमतरता आहेत जमिनीमध्ये, कधी कधी झिंक असेल, फेरस असेल, ह्याच्या कमतरता जाणवतात, तर त्यानुसार त्या कमतरतेनुसार जमिनीची आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांनी तयार करून ती देण्याची गरज आहे.
1: बरं, पण आता तुम्ही म्हणालात की नत्र हे लवकर वाहून जातं किंवा ते स्थिर नाहीये, पण मग ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण होते, पिकं वाहून जातात, तर त्यावेळेस कसं ओळखायचं की किती नत्राची मात्रा आवश्यक आहे?
0: खूप जर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी असेल, पुनर्लागवड केल्यानंतर किती कालावधीमध्ये ती अतिवृष्टी आलेली, लगेच जर अतिवृष्टी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी भरपूर 1-2-4-5 दिवस राहिलं तर आपण दिलेली खताची मात्रा ही पूर्ण गेली जसं समजावं आणि ती 25% नत्राची मात्रा परत पुनश देण्यात यावी, हे त्या त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीवरती अवलंबून आहे.

0: तिथे काय परिस्थिती आहे, किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, किती कालावधीसाठी तो पाणी त्यांच्या शेतामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीवरती ते अवलंबून. को एक दोन चार दिवस जर पाणी सतत शेतामध्ये असेल, साधारणतः 10-15-20 सेंटीमीटरच्या पेक्षा जास्त, तर निश्चितच जी दिलेली मात्रा आहे ती पुनश्च आपल्याला खतांच्या मात्रा त्यांना परत द्याव्या लागतील, आणि मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान पण होतं, ती खतं वाहून जातात, पिकांना उपलब्ध होत नाहीत. कोरडी परिस्थिती असेल तर शिफारस अशी की कोरड्या परिस्थितीमध्ये आपण पुनर्लागवड करू शकत नाही, कारण की चिखलणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाऊस लागतो, पाणी लागतं, पाणी असतानाच चिखलणी होते, चिखलणी झाल्यानंतर लगेच त्याच दिवशी पुनर्लागवड करण्याची शिफारस विद्यापीठाने केली आहे, आणि अशा वेळी ती जी खतांच्या मात्रा आहे तेव्हा ते दिले जातात. पण नंतर जी कोरड पडेल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण पालाश, पूर्ण स्फुरद आणि अर्ध नत्र, जे 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश, हे आपण पुनर्लागवडीच्या वेळेस देतो. आणि नंतर जो पावसाची कोरड असेल, जो दुसरा टप्पा नत्राचा द्यायचा आहे, जो फुटवे फुटण्याच्या अवस्थेत द्यायचा आहे, ती पाऊस आल्याशिवाय, कोरड गेल्याशिवाय तो शेतकरी मित्रांनी देऊ नये. थोडासा वेळ लागला तरी चालेल, आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच पिकाच्या ज्या वाढीच्या अवस्थेत त्याच्या मोठा त्याच्यावरती ताण येतो, नैसर्गिक अनैसर्गिक दोन्ही प्रकारचा तो ताण येतो, आणि त्या ताणामुळे सुद्धा त्याची जी वाढ आहे ती वाढ खुंटते, आणि मग जसं लगेच पावसाचं आगमन होईल, पावसाची सरी येतील, त्यानुसार मग ते खत देऊन, ज्यांच्याकडे सिंचनाची अवस्था असेल कोरड असलेल्या कालावधीमध्ये, त्यांनी त्यांच्या सिंचनाच्या जी उपलब्धता आहे ती सिंचन देऊन त्याच्यामधली कोरड आपल्याला तिथली काढून टाक.
1: बरं, हवामान बदलामुळे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, तर त्याबद्दल काय सांगा?
0: काय आजकालच्या परिस्थितीमध्ये ब्राऊन प्लांट हॉपर, खोडकिडा, लीफ फोल्डर, किंवा रोगांमध्ये बघितलं की ब्लास्ट आहे, कडा करपात, बॅक्टेरियल लीफ ब्लास्ट, अशा ह्या वेगळ्या वेगळ्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव खरोखर अशा वातावरणाच्या बदलत्या परिस्थितीमध्ये आढळतो. त्यासाठी आठवड्यात एकदा तरी शेतामध्ये जाऊन निरीक्षण घ्यायचे, आपला प्रकाश किंवा फेरोमोन सापळ्यांचा वापर करायचा आहे, पिवळे चिकट सापळे जे असतील ते तिथे लावायचे, आणि आर्थिक पातळी जर कोणी कोणत्या किडीच्या प्रादुर्भावामध्ये ओलांडली तर त्याच वेळेस शिफारसीत जी काही तुमची मात्रा आहेत फवारणीच्या, त्या रसायनांचा वापर करावा, आणि शेतीमधले कीटरोग नियोजनाकडे आपण खरोखर लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण की काय होतं बऱ्याचदा की पाऊस पडतो आणि थांबतो आणि एकदम कोरड पडते, अशा वेळेस करप्याचा किंवा खोडकिड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. शेतकरी मित्र एक जाणकार शेतकरी हा सज्ञान असतो, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण तरी पण आपल्याकडे त्या सगळ्या कीटकनाशकांची एक पूर्ण ज्ञान हवं, आणि कधी त्या किंवा कोणत्या परिस्थितीत आर्थिक पातळी ओलांडल्यानंतरच त्या फवारण्यात याव्यात.
1: बरं, हवामान स्मार्ट भात शेती हा जो प्रकार आहे तो काय आहे?
0: इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भारत हा मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करतो, सगळ्यात जास्त भाताची लागवड ही मोठ्या क्षेत्रावरती पूर्ण भारतभर केली जाते. हवामान स्मार्ट भात शेती म्हणजे बदलत्या हवामानाला अनुकूल असलेली भात शेती करायची, त्या त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे, काही ठिकाणी वर्कस जमिनी असतील तर त्या ठिकाणी आपण पेरभाताकडे जाऊ शकतो का, ती पेरभाताला अनुकूल असलेल्या कोणती जी वाण आहे त्याचं नियोजन केलं पाहिजे. आपण जर जमीन आपल्या खलाटीचे असतील तर तिथे आपण पुनर्लागवड करणार असेल तर पुनर्लागवड केल्या करताना किती दिवसाची आपण जात वापरणार आहोत, ती कीड रोगास म्हणजे बळी पडणारी आहे का, त्या जातीचा कालावधी किती आहे, नंतर पाण्याची जी गरज आहे, आपण भाताच्या अवस्थेनुसार जर ह्याच्यामध्ये बदल झाला, भात पावसाच्या पूर्ण साखळीमध्ये बदल झाला, तर ते आपल्याकडे त्याचं नियोजन पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खतांचं नियोजन, खतांचं नियोजन आहे त्याच्यासाठी जे बदलते हवामान शेतीमध्ये स्मार्ट शेतीसाठी जे वेगवेगळे नियोजन सांगितलेलं आहे, म्हणजे लीफ कलर चार्ट आहे, ते हे थोडस एक पट्टी असते वेगवेगळ्या कलरची, एक त्याची किंमत मला वाटतं 100 रुपयापेक्षा जास्त नसेल, त्याचा वापर करावं, त्यानुसार नत्राचं नियोजन करावं. नंतर जे वेगवेगळे चांगले ऍप आहेत डेव्हलप केलेले कृषी विभागाने विद्यापीठाने, त्यानुसार त्याचं नियोजन करावं. आपली जी शेती आहे ही शेती स्मार्ट करण्यासाठी आपल्याला कीड रोगाच्या प्रादुर्भावाचं, कीड रोगांचं पूर्ण सखोल ज्ञान हवं, कधी कोणती कीड रोगाची कशी साखळी आहे, त्याची सायकल कशी आहे, हे जाणूनच त्यानुसार त्याच्या फवारणीच्या कीटकनाशकाच्या कराव्या. हीच ह्याच प्रकारच्या शेतीला हवामान स्मार्ट शेती असं प्रामुख्याने म्हटलं जातं. आणि जे शेतकरी ह्या सगळ्या शेतीचा अवलंब करतात, ते खरोखरच असं आढळतं की त्यांचं उत्पादन आहे, हे उत्पादन निश्चितच वाढतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं एकात्मिक शेती नियोजन, एकात्मिक नत्र खतांचं नियोजन, एकात्मिक कीड नियोजन, एकात्मिक रोग नियोजन, ह्या सगळ्यांचा वापर करून आपण जे उपलब्ध असलेल्या तांत्रिक शिफारसींचा वापर आपल्या शेतीमध्ये केले तर निश्चितच त्या शेतकऱ्याला आपण एक स्मार्ट राईस फार्मर किंवा स्मार्ट भात शेतकरी असं संबोधलं जातं.
1: पावसाला 15-20 दिवस जर उशीर झाला तर शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना

0: गरजेचं आहे.
1: पावसाच्या आगमनानुसारच पेरणी करायची आहे. पेरणीची घाई अजिबात शेतकरी मित्रांनी करू नये. त्यांच्या ज्या रोपवाटिका लावायच्या आहेत आणि जे ज्यांना पेरभात करायचा आहे, ज्यांच्याकडे वर्कस जमिनी आहे, त्या शेतकऱ्यांनी सुद्धा पेरणीची घाई करू नये. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मान्सूनचं आगमन झाल्यानंतरच पेरणीकडे जायचं आहे आणि त्यामुळे जो पावसाचा जरी उशीर झाला तरी मोठा फटका हा बियाण्याला, त्याच्या पेरणीला किंवा पुनर्लागवडीला होणार नाही, याच्याकडे जायचंय. आणि काही ठिकाणी उशीर झाला तर चटई रोपवाटिका करतात, ज्यांच्याकडे मशीन उपलब्ध आहेत, ज्याची मशीनद्वारे काल लागवड बरेचसे शेतकरी मित्र करतात, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चटई रोपवाटिकाचा वापर करून सुद्धा आपल्याला पुनर्लागवड करतात, ह्याच्याकडे खरोखर लक्ष देण्याची गरज आहे.
0: बरं, फुलोरा आणि दाणे भरण्याची जी अवस्था असते त्या अवस्थेत जर पाण्याचा ताण आला तर काय परिणाम होतो?
1: भाताच्या ह्या ज्या महत्वाच्या अवस्था आहेत पीक वाढीच्या, त्यामध्ये ही फुलोरा आणि दाणे भरण्याची अवस्था ही फार महत्वाची अवस्था समजली जाते. आणि अशा अवस्थेमध्ये, ह्या अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर मोठ्या प्रमाणात त्याच्या उत्पादनावरती फरक होतो. म्हणजे काय होतं की परागीकरण, आपण बघतो की जे परागकण आहेत, परागीकरणाच्या वेगावरती, परागीकरणाच्या प्रक्रियेवरती हा मोठा परिणाम होतो. दाणे पूर्णतः भरत नाहीत, रिकामे दाण्यांचं प्रमाण वाढतं आणि उत्पादनात मोठी घट होते. मूळतः काय होतं की दाणे भरण्याची जी प्रक्रिया आहे भारतामध्ये ही सकाळच्या वेळेस होते, म्हणजे सकाळी साधारणतः 8 ते 11 दरम्यान ती प्रक्रिया होत असते. आणि ह्या दरम्यान जर पाऊस आला तर मोठ्या प्रमाणात दाणे भरण्याची प्रक्रिया, परागीकरणाची प्रक्रिया, म्हणजे परागकण एकमेकाला चिटकतात, ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत आणि कधी कधी ते परागकण पाण्यामुळे फुगतात. ह्या अशा सगळ्या गोष्टी बारीक तांत्रिक गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे कसं होतं की दाणे भरण्याची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात तिथं त्याच्यामध्ये त्रासदायक होते आणि दाणे पूर्णतः भरले जात नाहीत. भाताची जी ओंबी आहे त्याच्यामध्ये पोचक धान्याचं प्रमाण टक्केवारी वाढतं आणि त्याचा मोठा परिणाम हा उत्पादनावरती होतो. त्याच्यामध्ये सकाळच्या वेळेसच पाऊस असणं हे पण एक, समजा काहीच बदल झाला नाही, सगळं वातावरण व्यवस्थित आहे, पण ज्या ठिकाणी सकाळच्या परागीकरणाच्याच अवस्थेमध्ये, फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये सकाळच्या वेळेस जर पाऊस असेल तर तिथे एक मोठा परिणाम ह्या आपल्या परागीकरणावरती, या सगळ्या अवस्थेवरती आपल्याला तिथून दिसून येतो. आणि त्याच्यामध्ये काय करायचंय की आपल्याकडे जर ताण आला पिकाचा पाण्याचा तर त्यावेळेस आपलं संरक्षित पाणी आपल्याला द्यायचंय आणि त्या ताणातनं आपल्याला पिकाला तिथून काढता येईल. आणि आवश्यकतेनुसार, गरजेनुसार जमिनीमध्ये जो ओलावा आहे तो ओलावा टिकून ठेवावा आणि आवश्यकतेनुसार कीड रोगांचं नियंत्रण तिथे केलं की त्याचा परिणाम हा आपल्याला चांगला उत्पादन वाढीसाठी आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेमध्ये तिथं दिसू शकतो.
0: काढणीच्या वेळी जर सतत पाऊस पडत असेल तर अशा वेळी काय करायला हवं?
1: ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. जसं पेरणीच्या वेळी सांगितलं की आपले जो हवामानाचा जो संदेश आहे त्या संदेशानुसारच अगदी आपल्याला ते बघायचं आहे की पाऊस कधी, योग्य वेळीच आपली कापणी करायची जेव्हा पीक पूर्ण तयार होतं आणि कापणीनंतर जर लगेच पाऊस आला तर समजा आपलं पीक भिजलं तर लगेच ते तिथून काढून कोरड्या ठिकाणी ठेवून ते सुकवायचंय. आणि कधी कधी असं होतं की भात कापून शेतकरी मित्र कापून शेतामध्येच ठेवतात सुकवण्यासाठी, शेतात न ठेवता आपण आपल्या कोरड्या ठिकाणी, कारण की शेतात बऱ्याच वेळेस बघितलं तिथेच पाऊस आला तर ते तिथेच परत त्याचं उगवण होते त्या दाण्यांची. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांना असं सांगणं की कापल्यानंतर लगेचच जे आपले हवामान खात्याचे संदेश आहेत, विद्यापीठाचे संदेश आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्राचे संदेश आहेत, त्यानुसार कापणी करावी, घाई करू नये, कापल्यानंतर आपलं भात पीक कोरड्या ठिकाणी ठेवावं आणि लगेच काही दिवसांमध्ये त्याचं उडवर असतात शेतकरी मित्रांनी, लगेच त्याचं जोडणीची प्रक्रिया ज्या शिफारसीत मशिनरी आहेत जोडणी यंत्राद्वारे ती लवकर करून घ्यावी.
0: बरं, भात शेती अधिक शाश्वत करण्यासाठी काही महत्वाची तत्व आहेत का?
1: भात शेती शाश्वत करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन, टिकवत असलेलं पाणी, आपण लावत असलेल्या भाताच्या जी वाण आहेत, ज्या जाती आहेत, ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. बदलत्या वातावरणाला तग धरून ठेवणाऱ्या जातींचा वापर प्रामुख्याने आपण केलेला पाहिजे. आणि भाताच्या तंत्रज्ञानामध्ये विद्यापीठाने दिलेलं जे तंत्रज्ञान आहे, जे बदलतं तंत्र, ह्याच्यामध्ये हिरवळीचं खत आहे. हिरवळीचं खत म्हणजे मुख्यतः आपण पेरणी जूनमध्ये करतो, जी रोपवाटिका जूनमध्ये लावतो आणि पुनर्लागवड जुलैमध्ये करतो, साधारणतः 21 दिवसाचं रोप आपण लावतो, तेव्हा हा पाऊस हा चालूच असतो. आणि ह्या दरम्यान जर आपण जर हिरवळीची खत असेल, म्हणजे ढेंचा असेल किंवा ताग असेल, ह्या हिरवळीच्या खतांचा जर वापर आपण मुख्य शेतीमध्ये जर केला आणि ती जर आपल्या चिखलणीच्या वेळेस गाडली गेली तर मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये गाडले जातात आणि त्याचा परिणाम आपल्या भाताच्या चांगल्या उत्पादनाकडे होतो. त्यासाठी शेतकरी मित्रांना काही जास्त मोठा खर्च नाही, तर ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि ह्यामुळे जमिनीची धूप कुठेतरी थांबते आणि उपलब्ध असलेल्या सगळ्या खतांचा

0: अन्नद्रव्यांचा वापर आणि सेंद्रिय गर्भ उच्च होण्यासाठी ह्याचा फार मोठा एक हातभार ह्या जमिनीच्या आरोग्यासाठी लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण वापर केला, योग्य वेळी खत, शिफारसित खतांच्या मात्रा, योग्य कीटक नियोजन, आर्थिक पातळी ओरडल्यानंतरच कीटकनाशकांचा वापर आणि शिफारसित खतांच्या मात्रा, योग्य पाण्याचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला तरच खरोखर मला वाटतं की भात शेती शाश्वत होण्यासाठी एक मोठा हातभार लागेल. आणि आजकालच्या आपण काय बघतो की मजुरांची कमतरता जाणवते, तर एक यांत्रिकीकरण भात शेतीमध्ये एक महत्वाचं आहे आणि केलेलं आहे. त्या यांत्रिकीकरणाचा कसा मोठ्या प्रमाणात यंत्रांचा वापर, म्हणजे लावणी यंत्र असेल किंवा कापणी यंत्र असेल, झोडणी यंत्र असेल, ह्याचा वापर शेतकरी मित्रांनी खरोखर करण्याची गरज आहे असं मला वाटतं.
1: जाता जाता आपल्या सर्व शेतकऱ्यांना काय संदेश द्या?
0: शेतकरी बंधूंना एवढाच संदेश आहे की जे शेतकरी भात शेती करत असतील तर आपण चांगल्या प्रतीचं योग्य पद्धतीचं बियाणं आपल्याला कसं मिळेल ह्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यापीठाच्या सगळ्या शिफारसी तंत्रज्ञान आहेत त्याच्याकडे आपण थोडंसं वळायला पाहिजे. आणि संबंधित जे शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे भात शेतीमधली जी शास्त्रज्ञ जिथे संशोधन केंद्र असेल, विद्यापीठ असेल, त्यांच्याशी आपण जोडलं गेलं पाहिजे, त्यांच्याशी निगडीत असलं पाहिजे. आणि आपल्या भात शेतीत असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शास्त्रज्ञाकडनंच ती सोडवली गेली पाहिजेत. आपल्या ज्ञानाचं अजून नवीन नवीन काय काय तंत्रज्ञान आहे हे जाणून घेतले पाहिजेत. आणि ह्या माध्यमातूनच भात शेती एक समृद्ध, शाश्वत आणि सुलभ होण्यासाठी आपण एक पाऊल पुढे उचललं पाहिजे असं मला वाटतं.
1: शेतकरी बंधूंनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण या सर्वच बाबींचा अवलंब केला तर आपलं भात उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न सुद्धा नक्कीच वाढेल. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना याविषयी खूप छान अशी माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण बदलत्या हवामानातील भात पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल दहिफळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: किसान वाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यम लहरी 249.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 106 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसारभारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर आपण ऐकत आहात.

आकाशवाणी सांगली केंद्र. 7:58:54 झाले आहेत. आकाशवाणी सांगली केंद्राचे प्रसारण आपण ऐकत आहात. आता यानंतर ठीक 8 एक गाणे ताजे तवानी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत.

मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर. महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा 2रा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारतानं ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर दिला आहे. ग्लोबल साऊथच्या प्रश्नांना प्राधान्य देणं तसंच सहकार्य आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनातून ब्रिक्सची पुनर्रचना करणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव या बैठकीत म्हणाले. विकसनशील देशांमध्ये बऱ्याचदा व्यापक विकासाच्या प्राधान्यक्रमांचा थेट संबंध पर्यावरणाच्या बदल आणि धोक्यांशी जोडलेला असतो. त्यामुळे होणारा हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण आणि आपत्तीचा धोका याबाबत ब्रिक्स देशांमध्ये अधिक सहकार्याची गरज यादव यांनी व्यक्त केली. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. एसआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,149 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज जमा केले नाहीत, त्यामुळे एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. त्यापैकी केवळ 2.25 लाख मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000 अधिक मतदार बीएलओना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यात नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात

0: या विकासकामांना गती मिळेल. सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि CBIच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल देवाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. एथलेटिक्स खेळाडू तेजस्वी शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टीसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने 4 बाद 84 धावा केल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावा लाटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला 100वा षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुषा 25 धावांवर खेळत होता. नवी दिल्लीत इंदिरा गांधी मैदानावर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा हिने म्यानमारच्या थेत हुतार जुझारचा हिचा सरळ गेममध्ये पराभव करून महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना कॅनडाच्या मिशेल ली हिच्याशी होईल. महिला दुहेरीत भारताच्या टीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या भारतीय जोडीने अमेरिकेच्या लॉरेन लॅम आणि अॅलिसन ली यांचा 21-15, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव केला. अशी सूर्या आणि अमृता प्रथमेश या भारतीय जोडीला मात्र तुर्कीच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
1: हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात याच्यात काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
0: झारखंडमध्ये गुमला जिल्ह्यात 4 नक्षलवाद्यांना अटक झाली आहे. अटक झालेल्यांमध्ये झारखंड जनमुक्ती परिषदेचा सदस्य रामदेव लोहरा याचा समावेश आहे. त्याच्यावर 5 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अटक करण्यात आलेल्यांकडून शस्त्रास्त्र आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी गाव पातळीपासून ते बूथ

स्तरापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्कात राहावं, त्यांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घ्याव्यात, असा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिला आहे. विशाखापट्टणम इथं आज भाजपाच्या राज्य कार्यकारिणी समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं, असंही नवीन यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा

0: असंही नबीन यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर. महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावा गाठुकला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र.
2: सांगलीकरांनो, तुमच्या क्रिएटिव्हिटीला द्या जलसंधारणाची जोड आणि जिंका भरघोस बक्षिसे. 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान मृद व जलसंधारण विभाग सांगली साजरा करीत आहे जलसंधारण सप्ताह. जलसंधारणाच्या कामावर आधारित एक भन्नाट रील बनवा, 20 ऑगस्ट पर्यंत आम्हाला पाठवा आणि जिंका रोख बक्षिसे. अधिक माहितीसाठी SWCD_सांगली या अधिकृत इंस्टाग्राम पेजला भेट द्या. रील बनवा, पाणी वाचवा आणि बक्षीस जिंका.
3: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़ें. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
1: श्रोते हो, 8:16 आणि 9 सेकंद झाली आहेत. हिंदी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात ऐकवित आहोत कुहू ग्रॅसिया यांनी गायलेलं हे भक्तिगीत.

0: खुशबू श्री यांच्या आवाजातील यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं.
1: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800-180-1503 पर कॉल करें.
2: सांगली सज्ज आहे एका मोठ्या महावाक्यथॉनसाठी. जलसंधारण दिनानिमित्त 21 ऑगस्ट रोजी मृद व जलसंधारण विभाग सांगली आयोजित करीत आहेत महावाक्यथॉन 2026. सकाळी 6 वाजता वालचंद कॉलेज पाठीमागील गेट, 100 फुटी रोड, सांगली. आरोग्य आणि जलसंधारण दोन्हीचा साधूया मेळ. सहभाग नोंदवण्यासाठी आजच भेट द्या इंस्टाग्राम पेज SWCD_सांगलीला. चला तर मग पाणी वाचवूया.

प्रतिमा सिंग बघेल यांच्या मधुर आवाजातील हे गीत आपण ऐकलत. यानंतर ऐकूयात साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

श्रोतेहो, एक निवेदन. वारणा धरणाच्या पानलोट क्षेत्रामधून वारणा धरणामध्ये पाण्याची येव्यामध्ये वाढ होत असल्यामुळे धरण परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून दिनांक 17/8/2026 रोजी सायंकाळी 5 वाजता वक्र दरवाजाद्वारे 2000 क्युसेक विसर्गामध्ये वाढ करून 4300 क्युसेक

0: आणि विद्युत गृहातून सुरू असलेला 1400 क्यूसेक विसर्गमध्ये वाढ करून 1600 क्यूसेक असा एकूण 5900 क्यूसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पाऊस वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येईल, तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. वारणा धरण व्यवस्थापन. निवेदन संपलं.
1: सांगलीकरांनो, तुमच्या क्रिएटिव्हिटीला द्या जलसंधारणाची जोड आणि जिंका भरघोस बक्षिसे. 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान मृद व जलसंधारण विभाग सांगली साजरा करीत आहे जलसंधारण सप्ताह. जलसंधारणाच्या कामावर आधारित एक भन्नाट रील बनवा, 20 ऑगस्ट पर्यंत आम्हाला पाठवा आणि जिंका रोख बक्षिसे. अधिक माहितीसाठी SWCD_सांगली या अधिकृत इंस्टाग्राम पेजला भेट द्या. रील बनवा, पाणी वाचवा आणि बक्षीस जिंका.
2: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
3: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
2: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
3: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
2: वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी 12 वाजता
3: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
0: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर, तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, त्याचबरोबर प्रसारभारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे रात्रीचे 8:41 झाली आहेत.
4: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
5: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
4: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
5: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
4: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
5: फक्त आणि फक्त
4: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
5: जे इतिहास,
4: वर्तमान
5: आणि भविष्यातही.
6: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, PBO 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल ID आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: श्रोते हो, यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9 ही दोन्ही बातमीपत्र, त्याचबरोबर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनीटॉक आणि 9:45 मंथन हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाश।

मध्यम लहरी 249° आर्टिक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 106 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि त्याचबरोबर प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. श्रोतो, रात्रीचे 9:56 आणि 59 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत, यानंतर प्रसारित करीत आहोत आपली आवड. श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

या कार्यक्रमात मी राजसाने तुम्हा सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. कार्यक्रमात पहिलं गीत आपण ऐकणार आहोत राम राम गंगाराम या चित्रपटातील, आणि या गीतासाठी पत्र पाठवून आपली आवड कळवणारे श्रोते आहेत सूर्यकांत चव्हाण, ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, यानंतर दुसरं पत्र आहे सुप्रिया, ओमकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी इथून हे पत्र आलेलं होतं. तिसरं पत्र आहे, तिसऱ्या पत्रातील श्रोत्यांनी आपली आवड सादर केली आहे. श्रोते आहेत राज पेंटर, श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजाराम गायकवाड, तेरवाड तालुका शिरोळ, शशिकांत पाटील, लतीफ महात कुरुंदवाड, सुभाष मिणचे शिरडोन, श्रीनिवास कांबळे यडाव, अभिजित आदित्य मंजुळा, अजय राधाकृष्ण बिरणगे, बावडा कोल्हापूर, कसबा बावडा कोल्हापूर, सौ सुशीला विलास दावणे कागल, संजीवनी सुयोग कुलकर्णी कवटे महंकाळ. त्याचबरोबर तिसरं पत्र आहे राजाराम गायकवाड, श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राज पेंटर आणि सौ सुशीला विलास दावणे कागल, सुभाष मिणचे शिरडोन. त्याचबरोबर सुप्रिया, ओमकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार. यानंतर तानाजी खेमलापुरे यांनी आपल्या पत्र पाठवून या गीताची आवड सादर केलेली आहे. ऐकूयात हे गीत.

0: चांगली सज्ज आहे एका मोठ्या महावाक्यथॉनसाठी. जलसंधारण दिनानिमित्त 21 ऑगस्ट रोजी मृद व जलसंधारण विभाग सांगली आयोजित करीत आहेत महावाक्यथॉन 2026. सकाळी 6 वाजता वालचंद कॉलेज पाठीमागील गेट 100 फुटी रोड सांगली. आरोग्य आणि जलसंधारण दोन्हीचा साधूया मेळ. सहभाग नोंदवण्यासाठी आजच भेट द्या इंस्टाग्राम पेज SWCD_ सांगलीला. चला तर मग पाणी वाचवूया.
1: श्रोते हो, जानकी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला पत्र पाठवून आवड कळवणारे श्रोते आहेत. त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तिभूषण ज्ञानदेव आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे सौछाया कांबळे मुक्काम पोस्ट हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर कार्तिक अर्पित सौ अनुराधा आकाश शिंदे मुक्काम पोस्ट कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर त्याचबरोबर

नसवाला चौक मलकापूर, संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चव्हाण, जत जिल्हा सांगली, राम कुलकर्णी, श्याम कुलकर्णी. त्याचबरोबर तिसरं पत्र आहे विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, गुंड्या पांड्या, माई करिश्मा, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, कल्याण, डॉक्टर सुरेश सुर्वे, नमिता प्रकाश सुर्वे, शौर्या कांबळे, वारणा रेडिओ श्रोता संघ, वारणा शहापूर. त्याचबरोबर तिसरं पत्र आहे याच गीतासाठी विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद जंगम, सौ महादेवी, श्रुतीस्नेहा, मियारा प्रीती, अभिलाष अभिलाष, अनिकेत, सोहम जंगम आणि सर्व जंगम परिवार, मुक्काम पोस्ट, बस्तवाड. मित्रपरिवार बाजीराव वाघमारे, केरूर, अण्णा सुखोत, दत्तवाड, गजवर अत्तार, फरीद मणेर, सलीम नाईकवाडे, सचिन राजमाने, वैभव जाधव, मनोज रानडे, कुरुंदवाड आणि सूरज मडीवाळ व गुलाम गुलफाम भाई, औरवाड, भोला जाधव. त्याचबरोबर चौथं पत्र आहे जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता, समस्त सिंगणकर परिवार, महाराष्ट्र. त्याचबरोबर पाचवं पत्र आहे अतुल गौतमी, धम्मदीप, अरुण काळे, कांबळे येळगुड, रेवन अनिता, विलास पाटील, कांबळे तुषार, मेघना. या सर्वांनी पत्र पाठवून आपल्याला या गाण्याची पसंती कळवली आहे. ऐकूयात हे गाणं.

पिंजरा या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं. संगीत होतं राम कदम यांचं आणि गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची. या गीतासाठी पत्र पाठवून आपली आवड कळवणारे श्रोते आहेत पंचशील रेडिओ श्रोता संघ इस्लामपूर तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा, सहदेव दामोदर, शशिकला दामोदर, कुमारी साधना, सुमित कुमार दामोदर, दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशीष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी परभणीहून, गणेश हारगावकर. त्याचबरोबर रंगरंगोली रसिक सुधीर सरोजिनी श्रीकांत शिरोळकर, शोभा पुष्पा सुवर्णा सन्मती शिरोळकर परिवार रांगोळी तालुका हातकणंगले कोल्हापूर. त्याचबरोबर तिसरं पत्र आहे मनप्रसन्न रेडिओ श्रोता संघ आरग तालुका मिरज शशिकांत कांबळे एस डी कांबळे फुलाताई ऋषिकेश दीक्षा शीतल सौ प्रतिभाबाई प्रतिभाताई सय्यद हवालदार बोलवाड तालुका मिरज. चौथं पत्र असं आहे श्रद्धा आकाशवाणी श्रोता मंडळ मलकापूर संजय पाटील सौ उषा पाटील प्रथमेश पाटील निवृत्ती क्षीरसागर संजय चौहान तालखेड जिल्हा जळगाव काशीनाथ ढेंगे पाटील सौ नंदाबाई ढेंगे पाटील आणि याचबरोबर या पद्धतीने सर्व श्रोत्यांनी आपली आवड ह्या गीतासाठी कळवलेली होती. ऐकूयात पुढचं गीत.

गोंधळात गोंधळ या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं. आणि या गीतासाठी पत्र पाठवून आवड कळवणारे आपले श्रोते आहेत मुक्काम पोस्ट ऑफ बोराळा धरण तालुका मालेगाव दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ. त्याचबरोबर दुसरं पत्र आहे श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्ती भूषण नामदेव आकाशकुमार अनुराधा. त्याचबरोबर तिसरं पत्र आहे संजय पाटील उषा पाटील प्रथमेश पाटील निवृत्ती क्षीरसागर संजय चौहान. या पद्धतीने सर्व आपल्या श्रोत्यांनी या गीतासाठी आवड कळवली त्याबद्दल धन्यवाद. आणि या गीताबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम आता आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

0: सांगलीकरांनो, तुमच्या क्रिएटिव्हिटीला द्या जलसंधारणाची जोड आणि जिंका भरघोस बक्षिसे. 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान मृद व जलसंधारण विभाग सांगली साजरा करीत आहे जलसंधारण सप्ताह. जलसंधारणाच्या कामावर आधारित एक भन्नाट रील बनवा, 20 ऑगस्ट पर्यंत आम्हाला पाठवा आणि जिंका रोख बक्षिसे. अधिक माहितीसाठी SWCD_सांगली या अधिकृत इंस्टाग्राम पेजला भेट द्या. रील बनवा, पाणी वाचवा आणि बक्षीस जिंका.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी.

मी सांगली केंद्र. रात्रीचे 10:30 आणि 28 सेकंद झाले आहेत. ऐकूयात नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये ऐकूयात प्रशांत अग्निहोत्री यांच्या बासरी वादनात राग हंसध्वनी.

प्रशांत अग्निहोत्री यांच्या बासरी वादनात आपण राग हंसध्वनी ऐकलात. नादब्रह्मा हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित झाला. श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजतायत. यानंतर सुरुवातीला हिंदीमधून बातम्या आणि 11:05 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

त्याचबरोबर प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 5:50 आमच्या पहिल्या प्रसारण सभेत. तोपर्यंत मला राज सानेला निरोप द्या. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.